रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वरसंगीत।

गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वरसंजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वरसंजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: आपल्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर, आठवणीतली गाणी,
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.
3: नमस्कार, मी अर्चना ठाकूर. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. इतिहासावर बोलू काही हा आपला रविवार विशेष शो सुरू झाला आहे आणि या शोमध्ये पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी दिलेली किल्ल्यांची माहिती आपण ऐकणार आहोत.

मंडळी नमस्कार. इतिहासावर बोलू काही आजच्या या सदरामध्ये आपण जाणून घेणार आहोत माहुली गडाविषयीची माहिती. मी आपला मित्र आर जे संजय. मुंबईच्या उंबरठ्यावर वसलेल्या ठाणे जिल्ह्यात अनेक किल्ले आहेत. ठाणे सोडून देशावर येऊ लागलो की विविध आकाराची शिखरे आपलं लक्ष वेधून घेतात. उजवीकडे कर्नाळा, हजी मलंग, समोर दिसणारा बदलापूरचा डोंगर, तावली आणि मसमाळ, तर डावीकडे माहुलीचा किल्ला. मोठ्या वस्तीपासून जरा दूर असलेला आपले आगळे वेगळे स्वरूप पांघरून उभा आहे माहुली. हा किल्ला शहापूर तालुक्यात शहापूर गावाच्या वायव्येस 5 मैलावर माहुली डोंगरावर बांधलेला आहे. हा किल्ला मुघलांनी बांधला असावा असं सांगतात. अहमदनगरच्या निजामशाहीतील मूळ पुरुष मलिक अहमद याने इ.स. 1485 मध्ये कोकणातील पुष्कळ किल्ले सर केले, त्यावेळी हा माहुलीचा किल्लाही त्यात होता. या किल्ल्यावर इ.स. 1636 सुमारास शहाजी राजांचा अधिकार होता आणि ते आपली पत्नी जिजाबाई आणि शिवाजीसह या किल्ल्यावर अधून मधून राहत असत. हा किल्ला शिवाजी महाराजांनी इ.स. 1661 मध्ये मोगलांपासून जिंकून घेतला. पण पुढे इ.स. 1665 मध्ये जयसिंहाशी जो पुरंदरवर तह झाला त्या तहाप्रमाणे तो औरंगजेबाला परत द्यावा लागला. शिवाजी महाराजांचे सेनानी मोरोपंत यांनी इ.स. 1670 मध्ये किल्ल्याला वेढा दिला. 2 महिन्यांपर्यंत हा वेढा ठेवला होता. त्यात बरेच नुकसान झाले, परंतु अखेर किल्ला ताब्यात आला. नंतर 1817 पर्यंत हा किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता. इतर किल्ल्यांप्रमाणे हा किल्लाही इंग्रजांच्या ताब्यात गेल्यावर त्याकडे दुर्लक्ष झाले आणि किल्ला ओसाड बनला. असा हा माऊली किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला असून त्याची उंची 2785 फूट आहे. या किल्ल्याचे एकूण 3 भाग असून उत्तरेकडे पळसगड मध्ये माऊली तर दक्षिणेस भंडारगड असे त्यांना म्हणतात. त्यापैकी माऊली आणि भंडारगड किल्ल्यावर इमारतींच्या पडलेल्या वास्तू आढळतात. किल्ल्याच्या चहूबाजूंना 400-500 फूट उंचीचा एक सारखा कडा आहे. किल्ल्याच्या दक्षिणेला एक मोठी भेग आहे. ही पूर्वी तुरुंगाची जागा होती असं म्हणतात. एकदा आत कैदी सोडला म्हणजे त्याला वर चढता येत नसे. इंग्रजांकडे इ.स. 1818 मध्ये आल्यावर त्यावेळचा त्यांचा एक अधिकारी कॅप्टन डिकिन्सन माहुली बद्दल वर्णन करतो. हा किल्ला 2500 फुटाहून जास्त उंचीच्या एका टेकडीवर बांधला असून ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला आहे. 3 शिखरात माहुलीचा किल्ला मोठा असून अर्धा मैल लांब आणि तितकाच रुंद आहे. या किल्ल्याला पाण्याचा पुरवठा फार चांगला आहे आणि आतील जमीनही फार उत्तम आहे. किल्ल्याची चढण फारच अवघड आहे. माथ्याजवळची चढण एक भयंकर दरीतून असून या दरीच्या माथ्याशी एक अतिशय मजबूत दरवाजा आहे. त्याच्या दोन्ही बाजूंना 2 आणि माथ्यावर 1 बुरुज आहे. दरवाजाच्या पलीकडे टेकडीच्या माथ्यावर एका उंचवट्याच्या जागेवर हा बुरुज आहे. त्याला पर्थळगड असं म्हणतात. येथूनच पळसगड आणि भांडारगडाकडे जाता येते. इ.स. 1862 मध्ये या किल्ल्याची सर्वत्र पडझड झाली होती. कालांतराने पूर्वी येथे किल्ला होता की नाही याचीच शंका उत्पन्न होईल असं वाटतं. तर असा हा माहुलीचा किल्ला लांबूनही आपलं लक्ष आकर्षून घेतो. मुंबईहून नाशिककडे रेल्वेने निघालो की कसाऱ्याजवळील या किल्ल्याच्या बाजूनेच आपली रेल्वे जाते. शिखरांचा समुच्चय असलेला हा किल्ला आपण चटकन ओळखू शकतो. आसनगाव स्टेशनला उतरून माहुली किंवा आवळे
या गावांपर्यंत 3 मैल चालत जाऊन तेथून किल्ल्यावर पायथ्यापर्यंत पोहोचायला आणखी 2 मैल उजवीकडे चालावे लागते. गडावर जाण्याचा रस्ता अवघड आहे, मात्र पावसाळा, थंडी आणि चंद्रप्रकाशात हा गड पाहणे आगळाच आनंद देऊन जातो. मग मित्रांनो, कधी येताय माहुली गड बघण्यासाठी? इतिहासावर बोलू काही या सदरामध्ये अशाच गडकुटांची माहिती जाणून घेण्यासाठी नक्की ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी इतिहासावर बोलू काही या आपल्या रविवार विशेष शो मध्ये आपण पुण्यातील आरजे संजय गजानन हिरवे यांनी किल्ल्यांबद्दल सांगितलेली माहिती आपण ऐकलीत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज

0: अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती भी हुशार,
1: अरे असू दे की,
0: अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती भी हुशार,
1: मग

0: काही सांगता नाही.
1: अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गणिम, येडा मांडून या लई ये, आणि मुघलांनी नजर वाकडी मग राजानं काय केलं?
0: काय केलं महाराज?
1: राजांनी आता युगत
2: काय
0: मांडली?
1: अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली,
3: युगत मांडली.

0: नाही सुलूखाना
1: आता राजांच्या मनीचं कुणाला ठाव
0: अहो तुम्हाला ठाव नाही असं झालंय वय नाही
1: अरे खरंच नाही मला फक्त एवढंच ठाव की
2: बघा बघा बघा
0: राजांनी आता

0: आठवणींना उजाळा देण्यासाठी आर जे अंश घेऊन येतोय एक खास सफर आठवणीतली गाणी.
1: दर बुधवारी रात्री 9 वाजता
2: आणि पुनर्प्रसारण दर रविवारी रात्री 10 वाजता
1: फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर,
0: जिथे प्रत्येक गाणं सांगतं एक कथा, तुमची आमची आपल्या आठवणींची.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहा

pretty angel. Oh, my heart's broken. Find her.

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल। ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी, सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव आहे प्रवीण मुत्याल, संचालक स्नेहालय. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: चला भटकन तिला रसी कहो नमस्कार स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM च्या चला भटकन दिला या ट्रॅव्हल शो मध्ये मी आरजे कोमल तुमचं मनापासून स्वागत करते। नगर परिक्रमा या विशेष मालिकेत आपण अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व 14 तालुक्यांची भटकंती करणार आहोत। मागील आठवड्यात आपण सुरुवात केली अकोले तालुक्यापासून या तालुक्यातील भौगोलिक वैशिष्ट्यांचा परिचय आपण करून घेतला। आज आपण अकोले तालुक्याविषयी आणखी जाणून घेणार आहोत। चला तर मग अकोल्याला जाताना ऐकूया

आपल्या नगर जिल्ह्यात सर्वाधिक गडकोट आहे ते अकोले तालुक्यात. साहसी पर्यटनाची आवड असणाऱ्यांसाठी हे नंदनवन आहे. यातील काही किल्ल्यांना ऐतिहासिक महत्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेला पट्टा किल्ला आता विश्रामगड नावानं ओळखला जातो. समुद्र सपाटीपासून सुमारे 4560 फूट उंच असलेला हा किल्ला महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील प्रमुख पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी मोगलांकडून जिंकून स्वराज्यात सामील केला. 1689 मध्ये जालन्याच्या मोहिमेवरून परत येताना रणमस्त खान नावाचा मुघल सरदार महाराजांच्या पाठीवर येऊन भिडला. संघोजी निंबाळकर नावाच्या शिवरायांच्या सरदारानं पराक्रमाची शर्थ केली. पण तो कामी आला. अशा निर्वाणीच्या बिकट प्रसंगी महाराजांसमवेत असलेल्या बहिरजी नाईकानं त्यांना सुरक्षित अशा पट्टा किल्ल्यावर नेलं. थकलेल्या महाराजांना इथं 15 दिवस विश्रांती मिळाली म्हणून हा विश्रामगड. पंख पसरलेल्या गरुडाच्या आकाराचा हा गड विस्तीर्ण आहे. गडावर 10-15 पाण्याच्या टाक्या, अंबरखान्याची दगडी इमारत, घरांचे चौथरे, सुस्थितीत असलेला दिल्ली दरवाजा, गुहा असे अवशेष आहेत. गडाच्या पायथ्याला एक तोफही आहे. या किल्ल्यावर अलीकडेच शिवसृष्टी साकारण्यात आलीये. मंडई पुढे जाण्याआधी ऐकूया हे गाणं.

अकोले तालुक्याला निसर्गाने भरभरून दिले आहे. महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कळसुबाई तसंच हरिश्चंद्रगड, रतनगड, अलंग, कुलंग, मदनगड, पट्टा, बितन, औंढा, आड आदी शिवकालापूर्वीचे दुर्गम किल्ले, साम्रज्य येथील सांदण सारखी वैशिष्ट्यपूर्ण दरी, बाण किंवा शेणी जवळील गिर्यारोहकांना आव्हान देणारे सुळके अशी कितीतरी वैशिष्ट्यपूर्ण ठिकाणं आहेत. कोहणे जवळचा कुंजरगड अर्थात कोंबड किल्ला, कोथळ्याचा भैरव, पेठ्याच्या वाडीचा भैरव आणि हरिश्चंद्रगड हे पर्यटकांचं सर्वाधिक आकर्षण असतं. हरिश्चंद्रगडावर जाण्याचे पाच मार्ग असले तरी तोलार खिंड मार्ग आणि पाचनई मार्ग अधिक सोपा आहे. 1835 कर्नल साइक्सनं हरिश्चंद्रगडाच्या कोकण कड्यावरून वर्तुळाकार इंद्रधनुष्य पाहिल्याचा उल्लेख अहमदनगर जिल्हा गॅझेटियर मध्ये आहे.

भूगर्भातील पाणी पातळी खाली गेल्यानं एकेकाळी सहस्त्रधारा म्हणून ओळखलं जाणारं कोर्तुळेश्वराचं लवणस्तंभ आता कोरडं पडले आहेत. प्राचीन ब्राह्मणवाड्यामध्ये सतीचं स्मारक आहे. ही सती गेलेली स्त्री म्हणजे बापू गोखल्यांची सून. एकेकाळी दुर्गम म्हणून प्रसिद्ध असलेलं फोफसंडी येथून जवळच आहे. जुन्या काळातील बंडखोर कोड्या नवले याचं लपण्याचं ठिकाण म्हणजे फोफसंडीच्या नैसर्गिक गर्दी म्हणजेच गुहा होत्या. इथंच त्याला पोलिसांनी मारलं.

महाराष्ट्रातील सर्वोच्च समजलं जाणारं कळसुबाई शिखर 1646 मीटर उंच असलं तरी पायथ्याच्या बारी गावापासून सुमारे 900 मीटरचीच चढाई करावी लागते. पायथ्याशी कळसुबाईचं एक ठाणं आहे. त्याच रस्त्यानं शिखराकडे जाताना उभ्या करड्यावर पूर्वी साखळ्या होत्या, आता शिड्या आहेत. संपूर्ण रस्ता दमछाक करणारा, फारशी झाडी नाहीत, सर्वत्र गवताचं साम्राज्य. साधारण 2-3 टप्प्यानंतर थोडी सपाटी लागते. तिथे एक छोटी विहीर आहे, तिथं थंडगार पाणी पिऊन थोडी विश्रांती घेता येते. शेवटच्या उभ्या चढणीनंतर आपण पोहोचतो थेट शिखर माथ्यावरच्या मंदिरासमोर. सह्याद्रीच्या सर्व रांगा इथून छोट्या वाटू लागतात. पंचक्रोशीचं कळसुबाई हे श्रद्धास्थान आहे. देवत्व बहाल केलेल्या कळसुबाईची दंतकथा अशी, ठाकर कुटुंबात जन्मलेल्या कळसुबाईला महादेव कोळी समाजातील सेने कुटुंबात दत्तक दिलं होतं. देते वेळी तिला खरकटे काढायला लावायचं नाही, चप्पल उचलायला सांगायची नाही, अशा अटी घातल्या. सेनेनं त्याला ओहोकारही दिला. यथावकाश खाडेघरातील तरुणाशी तिचा विवाह ठरला, पण विवाहाच्या वेळी या अटीचा भंग झाल्यानं कळसू रागवली. संतापानं थरथरत तिनं शिखराचा रस्ता धरला. भाऊ अडवायला गेला पण तिनं त्याला दाद दिली नाही. ती शिखरावर जाऊन बसली, तिची कळसुबाई झाली. कळसुबाई शिखरावरून ईशान्येस ओंढा, पट्टा, बिताका, आग्नेस पाबर, घनचक्कर, दक्षिणेस जलाशयाच्या पल्ल्याड रतनगड आणि त्याचा खुटा, पश्चिमेस अलंग, मदन आणि कुलम असं विलोभनीय दृश्य दिसतं.

शिखर सम्राज्ञी कळसुबाईच्या आजूबाजूस अनेक दुर्गम गडकोट आहेत. गिर्यारोहकांची पहिली पसंती असते ती रतनगडाला. त्याच्या पायथ्याशी अमृतेश्वर मंदिर आहे. 12व्या शतकातील चालुक्य शैलीतलं हे शिवमंदिर म्हणजेच शिवकलेचा उत्तम नमुना आहे. या पश्चिमाभिमुख मंदिराला पूर्वेकडूनही दरवाजा आहे. सुबक नक्षीकाम, देखणं शिखर, देवदेवता यक्ष किन्नर यांच्या सुडौल मूर्ती, खजुराहोची आठवण करून देणारी देखणी, मैथुन शिल्प या सर्वच गोष्टी मनाला भुरळ घालणाऱ्या आहेत. मंदिराजवळ पुष्करणी आहे. त्यातल्या देवळांमध्ये वेगवेगळ्या विष्णुमूर्ती लक्ष वेधून घेतात. हिरव्या जंगलाच्या पार्श्वभूमीवरील अमृतेश्वर मंदिर आणखीनच खुलून दिसतं. अमृतेश्वर मंदिराजवळून वाहणाऱ्या प्रवरेच्या काठानं सदाहरित गर्द झाडीतून जाणारा रस्ता सामरद रस्त्याला क्रॉस करून थेट जातो शिड्यांजवळ. मध्ये वाघ तळ्याचं पाणी पिऊन या शिड्यांवरून आपण जातो गणेश दरवाजाजवळ. शिड्या नव्हत्या त्यावेळी, माकडासारखे चिपकत जावे लागे. आता वन्यजीव विभागानं या शिड्या, सौर ऊर्जेचे दिवे, रेलिंग अशा सुधारणा केल्यात. गडावर उजवीकडे रत्नादेवीची गुहा, थोडा आणखी वर अमृतवाहिनीचा उगम असणारं पवित्र कुंड, डावीकडे राणीचा हुडा नावाचा बुरुज, त्याच्या पलीकडे पाण्याची खडकातील खोदीव टाकी आणि त्याच्यापुढे काळजाचा थरकाप उडविणारा रौद्र कोकण कडा. इंग्रजांनी 1820 मध्ये हा गड जिंकला, पण गोविंदराव खाडे या किल्लेदारानं पुन्हा तो जिंकत आपल्याकडे ठेवला. गडमाथ्यावर सर्वत्र गवत. या गवतातून बाले किल्ल्याला प्रदक्षिणा घालता येते. नेढ्यातील थंडगार हवेत बसून बराचसा थकवा दूर झाला की सामरत दरवाजातून कातळातील पायऱ्या उतरून खुट्याच्या पायथ्याजवळ येता येतं. खालच्या डाव्या दरीत 700 उंचीचा बाणाचा सुकळाही खुणावत असतो. भंडारदरा धरणाच्या सांडव्याकडील दक्षिणेच्या रस्त्यानं मुतखेल कोलभेंटे मार्गे वळणावळणाच्या दाट झाडीतल्या साडकेनं 17 किलोमीटर आलं की रतनवाडी लागते. इथं घरगुती मुक्काम आणि जेवणाची सोय होऊ शकते.

कळसुबाई शिखराच्या पश्चिमेस अलंग, मदन आणि कुलंग हे तीन गड आहेत. यादवकालीन असले तरी त्यासंबंधीचे ऐतिहासिक दस्तऐवज सापडत नाहीत. 1818 ते 1820 दरम्यान इंग्रजांनी अनेक गड जिंकून तिथल्या अवघड वाटा तोफांच्या माऱ्यानं किंवा सुरुंग लावून उद्ध्वस्त केल्या. गडावरील काही पाण्याच्या टाक्याही उद्ध्वस्त केल्या. या रांगेतील बुलंदगड म्हणजे कुलंगगड. या वरची पायथ्यापासून माथ्यापर्यंतची चढाई ही सह्याद्री पर्वतरांगेतील सर्वात मोठी चढाई मानली जाते. शेवटच्या टप्प्यात एका उभ्या कातळात पायऱ्या खोदलेल्या आहेत. इंग्रजांनी या वाटेचा बराचसा विध्वंस करण्याचा प्रयत्न केला. गडमाथ्याच्या प्रवेशद्वाराशी बरेचसे बांधकाम सुस्थितीत आहे. गुफा, राजवाड्याचा प्रशस्त चौथरा, नितळ पाण्याची अनेक खोदीव टाकी असे अवशेष या गडावर आहेत. मदनगडाची चढाई उभ्या कातळावरची असल्यानं अंगात रग असलेल्या गिर्यारोहकांनीच या गडाकडे वळावं. काही चढाई दोरानं, काही खोदीव पायऱ्यांवरून आणि नंतर चिंचोळ्या वाटेवरून करावी लागते. गडावर पाण्याची टाकी आणि प्रशस्त गुहा आहेत. इथे तुम्ही मुक्काम करू शकता.

परत फिरत अलंगडावर जाता येतं किंवा स्वतंत्रपणे घाटघर गावातूनही जाता येतं. गडावर काही प्रशस्त गुहा विहाराप्रमाणे खोदलेल्या खोल्या आहेत. इतरत्रही काही पाण्याची टाकी आहेत. एका ठिकाणी तर 10% समूहच आहे. वरच्या अंगाला वाड्याच्या भिंतीचे भग्नावशेष आहेत. पुढे एक उद्ध्वस्त मंदिर आहे. मंदिरापुढे नदी आहे. पिंड मात्र गायब आहे. कळसुबाई रांगेतील कुलंगगड, मदनगड आणि अलंगगडावर मोगलांचा कब्जा होता. 1760 मध्ये पेशव्यांनी हे तीनही गड जिंकले होते. पण 1818 ते 1820 दरम्यान तोफांचा भडीमार करून इंग्रजांनी विद्यमान सत्तेला सुरुंग लावल्याचं इतिहास सांगतो. दुर्गम वाटा उद्ध्वस्त करणं हा इंग्रजांच्या युद्धनीतीचा भाग होता. पूर्वजांच्या पराक्रमाचं हे अबोल साक्षीदार आजही वादळ वाऱ्याला तोंड देत खंबीरपणे उभे आहेत. ते केवळ डोंगर नाहीत तर आपले स्फूर्तीदाते आहेत.

रांगेचा एक फाटा पूर्वेकडे सरकून उत्तरेला वळतो. या रांगेत बिताका या छोट्याशा गावाजवळ बिताका किंवा बितनगड नावानं ओळखला जाणारा छोटा किल्ला आहे. एक दऱ्यापासून महांकाळ डोंगराच्या पोटानेच दाट झाडीतून 4 ते 5 किलोमीटर रस्त्यानं आणि तेथून 2 किलोमीटर अंतरावर गाय रस्त्यानं बितनगड. या गडावर एक छोटी गुहा, पाण्याची काही कोरडी टाकी, तसंच नामशेष झालेल्या घरांचा पाया दिसतो. इथून खाली टाकेत दारणेकडचा बराचसा भाग नजरेस दिसतो. पट्ट्याच्या उत्तरेला एक सुळकेवाजा गड दिसतो. तो औंढा किंवा अंगठा टेहळणी बुरुजासारखा सराईत गिर्यारोहकानच त्याच्या नादी लागावं. उद्ध्वस्त झालेल्या पायऱ्यांवरून प्रस्तरारोहण करीत माथ्यावर जावं लागतं. या छोट्याशा गडावर पाणी नसलेली 4 ते 5 टाकी आहेत. एका गुहेत मात्र थंडगार पाणी आहे. इथून बितनगड, पट्टागड, खाली दारणा आणि पूर्वेकडे आड

कोटा किल्ल्याच्या पूर्वेस 3-4 किलोमीटर अंतरावर थोडा बाजूला एकटाच आड किल्ला दिसतो. या किल्ल्याच्या दक्षिण पायथ्याला आडवाडी नावाच्या 3 वाड्या आहेत. पैकी शेवटच्या वाडीतून किल्ल्यावर जाणं सोपं. अर्ध्या ते पाऊण तासाच्या पायपिटीनंतर आपण माथ्यावर येतो. वरच्या भागावर 7-8 पाण्याची टाकी, पडलेल्या घरांचे चौथरे, कड्याला बिलगून भली मोठी गुहा आणि देवीचं मंदिर आहे. गडावरून सोनांबे, कोनांबे, सिन्नर, ठाणगाव, पाडळी, सोनगड, पट्टा, बितनगड, औंढा असा चहूबाजूंचा परिसर दिसतो. सर्वत्र पवनचक्क्या उभारलेल्या, त्याही डोंगरा

स्नेहालय संचले स्नेहांकुर दत्तक विधान केंद्र अनवरस अनाथ कुमारी माता बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विधान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार बालमित्रांनो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी अर्जे वैशाली आहे तुमच्या सोबत आणि आपल्या सर्वांच्या आवडीचा संडे स्पेशल डब्बा आईस पाईस हा शो सुरू आहे। बालमित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या संडे शो मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। रविवारची धमाल आणखीन रंगतदार करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, बालभवन मधील हुशार चुनचुनीत आणि गुणी विद्यार्थिनी गौरी घोरपडे। आज तिच्याशी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत तिचीच मैत्रीण आणि तितकीच उत्साही विद्यार्थिनी रचना गाडे। त्यांच्या या गप्पांमधून आपण जाणून घेणार आहोत अभ्यास, छंद, स्वप्न आणि बालविश्वातील अनेक रंगतदार गोष्टी। तर बालमित्रांनो, तयार रहा, कारण आता सुरू होतोय आपल्या सगळ्यांच्या आवडीचा संडे शो आणि ऐकूया आपल्या या चिमुकल्या मैत्रिणींचा खास संवाद।
2: नमस्कार, माझे नाव रचना अरुंगाडे आहे। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मी गौरी सोबत संवाद साधणार आहे। हाय गौरी।
3: हाय,
2: कशी आहेस तू?
3: मी बरी आहे।
2: तू आता उन्हाळ्याच्या सुट्टीत खूप धमाल केला असशील।
3: हो, मी खूपच धमाल केला। मी माझ्या मामाच्या घरी गेले, मी तिथं वेगवेगळे ठिकाण पाहिले, तिथं वेगवेगळे झाडे, सर्व प्रकारचे प्राणी बघितले।
2: ओके, बरं, पेपर कसे गेले तुझे?
3: माझे पेपर खूप सोपे गेले।
2: कोणता पेपर तुला सोपा गेला?
3: मला सर्व पेपर सोपे गेले आणि मी खूप रिव्हिजन केलं। मला बालभवनाच्या शिक्षकांनी सांगितले, शिकवले, माझ्या आई वडिलांनीही सांगितले। मी रिव्हिजन केले, त्यामुळे मला सर्व पेपर सोपे गेले।
2: तुला कोणता विषय जास्त आवडतो?
3: मला मराठी विषय जास्त आवडतो।
2: का आवडतो?
3: ती आपली मातृभाषा आहे, म्हणून मला तो विषय जास्त आवडतो।
2: तुझ्या शाळेचे नाव काय आहे?
3: माझ्या शाळेचे नाव पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळा आहे।
2: तुझ्या शाळेमध्ये तुझ्या सोबत कोणत्या मैत्रीण जास्त मस्ती करतात?
3: माझ्या सोबत खूप साऱ्या मैत्रिणी मस्ती करतात, अभ्यास करतात, आम्ही खूप सारे धमाल करतो।
2: मला त्यांचे नाव सांग।
3: काव्या, चैतलाली, अशा सर्व मैत्रिणी मला आमच्या सोबत मस्ती करतात।
2: मोठं झाल्यावर तुला काय बनायचं आहे? तुझी इच्छा काय आहे?
3: मला मोठे झाल्यावर शिक्षक बनायचं आहे।
2: का बरं बनायचंय?
3: कारण की मला शिक्षक बनून इतरांची मदत करायची आहे, शिकवायचं आहे गरिबांच्या मुलांना, शिकवायचं आहे आणि मोठं बनून त्यांना मोठं करायचं आहे, त्यामुळे मला शिक्षक बनायचंय।
2: तुझ्या फॅमिलीमध्ये किती जण आहेत?
3: माझ्या फॅमिलीमध्ये 6 जण आहेत।
2: त्यांचे नाव सांग।
3: माझा एक भाऊ आहे, त्याचे नाव सार्थक। माझी एक बहीण आहे, त्याचे नाव श्रेया। माझी आई आहे, तिचं नाव सोनाली। आणि माझे वडील आहे, त्यांचं नाव सचिन। आणि माझी एक जी आहे, त्यांचं नाव ठकुबाई। आणि मी आहे।
2: तुझ्या वर्ग शिक्षकांचे नाव काय आहे?
3: माझ्या वर्ग शिक्षकांचे नाव शेखर उंडे।
2: तुला जास्त कोणता सुविचार आवडतो?
3: मला ज्ञान तेथे मान।
2: एक मेला तेव्हा तुला किती मार्क्स मिळाले?
3: 95 मार्क।
2: आता तू कितवीत आहेस?
3: मी आता इयत्ता 4थीत गेले आहे।
2: बरं, जाता जाता तू काय सांगून जाशील?
3: शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो पिईल तो गुडगुडल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद।
2: धन्यवाद।
1: बालमित्रांनो, आताच आपण ऐकलं आहे गौरीशी साधलेला रचनाने संवाद, त्यांच्या मैत्रीविषयी, त्याचबरोबर त्यांच्या अभ्यासातील गमती जमती, त्याचबरोबर त्यांचा छंद, हे आपण सर्व ऐकले आहे। यानंतर इथे वेळ झालेली आहे छोट्याशा म्युझिकल ब्रेकची। कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

नमस्कार बालमित्रांनो, माझे नाव दीपाली संतोष वाडगे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे गणिते उखाणे. पाण्यासारखं निर्मल असावं मन, 10 क्विंटल म्हणजे 1 टन. हत्ती समोर मुंगीचे काय भरर वजन, 12 वस्तू म्हणजे 1 डझन. बँकेतून घेता येते लोन, आयताचे 4 ही कोन असतात काटकोन. हिवाळ्यात खावा काजू बदाम पिस्ता, 24 कागदांचा होतो 1 दस्ता. डॉक्टर देतात औषधांचा ढोस, 12 डझन म्हणजे 1 रोस. तोच व्यक्ती यशस्वी होतो जो काढतो संकटातून मार्ग, घनाचे पृष्ठफळ बरोबर 6 कंसात बाजूचा वर्ग. शंकराच्या मंदिरात पहिला दिस नंदी, शंकराच्या मंदिरात पहिला दिसतो नंदी, आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. गोड म्हणजे स्वीट, कडू म्हणजे बिटर. 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर. देवीची ओटी भरून खणा नारळाची, त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 × π × उंची. जीवाला जीव देतो तोच खरा मित्र, गणित सोडवायला माहीत हवी सूत्र. बालमित्रांनो, मी तुम्हाला आत्ताच गणिते उखाणे सांगितले. आता वेळ झाली आहे छोट्याशा म्युझिक ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.4 FM आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात, मनात रुंजी घालतानाच हृदयामध्ये हक्कानं घर करतात.
0: तर अशी ही दिलके करीब असणारी जरा हटके गाणी अर्थात दिलबंद गाणी.
2: एक हसी शाम को
3: शनिवारी रात्री 9 वाजता तर पुन्हा प्रसारण मंगळवारी रात्री 10 वाजता. लेखक सुहास मुळे. ऐकायला विसरू नका रेडिओ नगर 91.4.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक बालमित्रांनो, तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे पहाटे विषयी कविता। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। लाल रंगाचा प्रकाश पसरला, सूर्यदेवाला ही नमस्कार केला। मंद मंद तो वारा आहे, किलबिलट साऱ्या पक्ष्यांच्या काळोख्याच्या अंधारातून निघतो सूर्य पहाटेचा। कुणी केले मंत्राचा उच्चार, कुणी सुंदर फुले वाहती, पूजा अर्चा करून सर्व कामालाही जाती। दिवसाची ही सुंदर सुरुवात आयुष्याच्या वाटेवरती आनंदाही बरसत होते। बोलता बोलता दुपार ही झाली, झाडाच्या आडोशाला जेवण फस्त केले, नवीन आशाने नवीन जोशाने उद्याच्या पहाटेची वाट पाहू। बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच पहाटेविषयी कविता सांगितली। आता वेळ झाली छोट्याच्या म्युझिकल ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव कात्रज येथे सहयोग म्हणून दिलेल्या जमिनीवर उभारले गेले. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प अहिल्यानगर, संपर्क क्रमांक 90 11 36 36 00. स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प पुणे, संपर्क क्रमांक 90 11 36 72 00.

0: वेलकम बॅक बालमित्रांनो, तुमची लाडकी दीपाली घेऊन येत आहे पहाटे विषयी कविता। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। पहाटेचा हा सूर्य निघाला, चंद्राने ही निरोप घेतला। लाल रंगाचा प्रकाश पसरला, सूर्यदेवाला ही नमस्कार केला। मंद मंद तो वारा आहे, किलबिलट साऱ्या पक्ष्यांच्या काळोख्याच्या अंधारातून निघतो सूर्य पहाटेचा। कुणी केले मंत्राचा उच्चार, कुणी सुंदर फुले वाहती, पूजा अर्चा करून सर्व कामालाही जाती। दिवसाची ही सुंदर सुरुवात आयुष्याच्या वाटेवरती आनंदाई बरसत होते। बोलता बोलता दुपार ही झाली, झाडाच्या आडोशाला जेवण फस्त केले, नवीन आशाने नवीन जोशाने उद्याच्या पहाटेची वाट पाहू। बालमित्रांनो, मी तुम्हाला आताच पहाटेविषयी कविता सांगितली। आता वेळ झाली छोट्याच्या म्युझिकल ब्रेकची, तर कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर।

रेडिओ नगर 90.4 एफएम वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90111 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुम.

वेलकम बॅक बालमित्रांनो, जे नाव आहे दीपाली संतोष वडागे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. तर बालमित्रांनो, आपल्याला हा नेहमी प्रश्न पडतो, सूर्यमाला निर्मिती कशी झाली असेल? तर मी तुम्हाला आज सांगते. असे पुरावे आहेत की सूर्यमालाची निर्मिती 4.6 अब्ज वर्षापूर्वी एका विशाल आण्विक ढगाच्या एका लहान भागाच्या गुरुत्वाकर्षणाच्या संकुचिततेने सुरू झाली. बहुतेक कोसळणारे वस्तुमान मध्यभागी गोळा होऊन सूर्य बनतो, तर उर्वरितीय भाग प्लोटोप्लांटरही डिस्कमध्ये सपाट होतो, ज्यातून ग्रह, चंद्र, लघुग्रह आणि इतर लहान सौर मंडळे तयार होतात. नेम्ब्रल हायपोथेसिस म्हणून ओळखले जाणारे हे मॉडेल 18व्या शतकात इमॅन्युएल स्विडबर्ग, इमॅन्युएल कांट आणि पिरे सायमन लपलेस यांनी प्रथम विकसित केले होते. त्यांच्या नंतरच्या विकासामध्ये खगोलशास्त्र, रासायनिक शास्त्र, भूविशास्त्र, भौतिकशास्त्र आणि ग्रहविज्ञान यासही विविध विज्ञानाच्या विषयाचा समावेश आहे. 1950च्या दशकात अंतराळ युगाची सुरुवात झाल्यापासून आणि 1990च्या दशकात एक्सोप्लॅनेटचा शोध लागल्यापासून मॉडेलला आव्हान दिले गेले आहे आणि नवीन निरीक्षणासाठी परिष्कृत केले गेले आहे. सूर्यमालेची सुरुवातीपासूनच उत्क्रांती झाली आहे. अनेक चंद्र त्यांच्या मूळ ग्रहाभोवती वायू आणि धुळीच्या चकतीमधून तयार झाले आहेत आणि नंतर त्यांच्या ग्रहांनी पकडलेले आहेत असे मानले जाते. तरीही इतर जसे की पृथ्वीच्या चंद्र महाकाय टक्करांचा परिणाम असू शकतो. आजपर्यंत शरीरामधील टक्कर सतत होत आहेत आणि सूर्यमालेच्या उत्क्रांतीच्या केंद्रस्थानी आहेत. नेपच्यूनच्या पलीकडे अनेक उपग्रह आकाराच्या वस्तू तयार झाले आहेत. अनेक हजार ट्रान्स नेपच्यूनियन वस्तूचे निरीक्षण करण्यात आले. ग्रहाच्या विपरीत या डान्स नेपच्यूनियन वस्तू मुख्यतः ग्रहाच्या समतलाकडे झुकलेल्या विक्षिप्त कंशावर फिरतात. गुरुत्वाकर्षणाचा परस्पर संवादामुळे ग्रहाची स्थिती बदलली असावी. सूर्यमालेच्या सुरुवातीच्या उत्क्रांतीसाठी ग्रहाचे स्थलांतर कारणीभूत असावे. अंदाजे 5 अब्ज वर्षपूर्वी सूर्य थंड होईल आणि त्याच्या वर्तमान व्यासाच्या कितीतरी पटीने विस्तारेल. ग्रहाच्या नेबुलाच्या रूपात झाले. बाह्य तर काढून टाकण्यापूर्वी पांढरा बौना म्हणून ओळखला जाणारा तारकीय अवशेष मागे सरण्यापूर्वी दूरच्या भविष्यात ताऱ्यांच्या उत्तीर्ण होण्याच्या गुरुत्वाकर्षणामुळे सूर्याचे ग्रहाचे प्रमाण हळूहळू काही नष्ट होईल आणि काही तारकीय अवकाशात बाहेर काढले जाते. सरते शेवटी अब्जावधी वर्षांच्या कालावधीत अशी शक्यता आहे की सूर्यभोवती परिभ्रमण करताना मूळ शरीरापैकी एकही शिल्लक राहणार नाही. बालमित्रांनो, मी आताच तुम्हाला सूर्यमाला कशी निर्मिती झाली हे सांगितलं. बालमित्रांनो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी. फरमाईशे गानो की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, सोलापूरहून रोहितने पाठवली आहे ही खास फरमाईश. ते म्हणतात की लोक खूप टेन्शन घेतात, त्यामुळे थोडस रिलॅक्स व्हायला हवंय आणि ते कृष्णाचे म्हणजेच आपल्या भगवान श्रीकृष्णाचे अतिशय मोठे भक्त आहेत. ते कायम आपल्या कृष्णाची आराधना करत असतात. आणि महाभारत ही सिरियल 2013 साली प्रसारित झाली होती आणि या सिरियल मधलं एक सुंदर असं गाणं आहे, जीवनाचं मोल आणि जीवनाचा खरा अर्थ सांगणारं हे गाणं आहे. गाण्याचे बोल आहेत, व्यर्थ चिंता हे जीवन की. तर नक्कीच हे गाणं ऐका मंडळी, कारण या गाण्याचे बोल इतके सुंदर आहेत आणि इतके सोपे शब्द आहेत की यामध्ये आपल्या जीवनाचं सार आपल्याला कळून जाईल. तर सुंदर असं गाणं हे ऐकूयात, व्यर्थ चिंता हे जीवन की.

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव साक्षी आहे. मी रोज गाणे तर खूप ऐकते, पण या गाण्यांमधलं मी जी रोज गाणी ऐकते त्याच्यातलं मला पिया ओरे पिया हे गाणं खूप आवडतं. माझं हे गाणं खूप फेवरेट गाणं आहे आणि दिवसातून मी 2-3 वेळेस तर हे गाणं ऐकते. आणि मला असं वाटतं की रेडिओमधून हे गाणं प्ले झालं पाहिजे. थँक्यू.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत फरमाईश गानोकी या आपल्या लाडक्या संडे स्पेशल शो मध्ये. मंडळी, एक आगळी वेगळी फरमाईश आलेली आहे बरं का माझ्याकडे. मुंबईहून आदित्य यांच्याकडून फरमाईश आली की मला वेगळं काहीतरी ऐकायचंय. सध्या ते संस्कृत या विषयामध्ये स्पेशलायझेशन करत आहेत आणि त्यांना प्रियकरा हे संस्कृत गाणं ऐकायचं आहे. तर नक्कीच मंडळी, हे अतिशय सुंदर असं गाणं आहे आणि आपणही या गाण्याचा आस्वाद घेऊयात. आदित्य यांची ही सुंदर अशी फरमाईश, गाण्याचे नाव आहे प्रियकरा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी फरमाईशे गानो की यामध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्या साडी मंडळी. आपल्या नगर मधून एक सुंदर फरमाईश आलेली आहे आणि आपल्याला ही फरमाईश ना अगदी 90s काळामध्ये घेऊन जाईल. आपल्याला त्या सर्व गोष्टी आठवायला मजबूर करेल हे गाणं. या गाण्याचे बोल आहेत लग जा गले आणि पूजाने सुद्धा तिच्या खास व्यक्तीसाठी या गाण्याची फरमाईश केली आहे. व्यक्तीचं नाव काही सांगितलेलं नाहीये पण तिने सांगितलंय की हे गाणं मी त्यांच्यासाठी लावलंय, त्यांच्यासाठी तुम्ही वाजवताय हे त्यांना नक्कीच कळेल. त्याच्यामुळे पूजासाठी आणि खास करून आपल्या सर्वांच्या जुन्या आठवणींसाठी हे गाणं लग जा गले.

नमस्कार, मी कोजागरी आणि मला घरमोरे परदेसिया हे गाणं, कलंक या मूवीमधलं गाणं जे आहे हे मला ऐकायला खूप आवडेल. हे गाणं श्रेया घोषालनी गायलेलं आहे आणि मला तिचा आवाज या गाण्यात पर्टिक्युलरली खूप आवडतो, त्याच्यामुळे मला हे गाणं ऐकायला आवडेल. थँक्यू.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: वेलकम बैक मंडळी फरमाईश आहे गानों की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतु तुमच्या सोबत. मंडळी कोल्हापूरहून श्रद्धा म्हणते की हे गाणं माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आहे आणि प्लीज हे गाणं तुम्ही प्ले करा तर नक्कीच. आणि सर्वप्रथम तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स की तुम्ही आता एका नव्या आयुष्याला सुरुवात करत आहात आणि तुम्हाला आणि तुमच्या मिस्टरांना सुद्धा रेडिओ नगरतर्फे खूप खूप शुभेच्छा. तर हे खास गाणं गाण्याचे बोल आहेत कधी तू. तर मंडळी हे गाणं आपण एन्जॉय करूयात आणि ऐकत राहूयात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईशे गानो की या आपल्या संडे स्पेशल शो मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, नागपूरहून स्नेहा म्हणते की मुलींना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं आणि त्याचसोबत मुलींची सुरक्षा हा एक अत्यंत महत्वाचा विषय बनत चाललेला आहे. त्यामुळे त्यांना छपाक या चित्रपटाची आठवण झाली की त्यामध्ये ज्या मुलीवरती ऍसिड हल्ला झाला होता तर तिने सुद्धा त्रास सहन केला, मात्र तिने हार मानली नाही आणि पुन्हा एकदा आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. आणि याच प्रेरणादायी गाण्याची फरमाईश त्यांनी केलेली आहे. गाण्याचे बोल आहेत छपाक. तर नक्कीच मंडळी आपण ऐकूयात हे सुंदर असं गाणं. हे प्रेरणादायी गाणं आहे आणि खास करून हे मुलींनो तुमच्यासाठी आहे. त्यामुळे हे नक्की ऐका, एन्जॉय करा, या गाण्यातून काहीतरी शिका आणि सुरक्षित राहा.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देह व्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. संडे स्पेशल शो आपला सुरू आहे तो म्हणजे आपला लाडका शो फरमाईश एक गणुकी. आणि आता पुन्हा एकदा आपल्या नगर मधूनच एक फरमाईश आलेली आहे आणि ही फरमाईश आहे अमन यांची. ते म्हणतात की पहिल्या प्रेमाची भावना व्यक्त करणारं गाणं मला ऐकायचंय. नक्कीच नक्कीच हे गाणं आपण नक्कीच ऐकणार आहोत. आणि त्यांनी तेरा होणे लगाहू या गाण्याची फरमाईश केली आहे. तर मंडळी नक्कीच अमनसाठी हे सुंदर असं गाणं आपण ऐकूयात, या गाण्याला एन्जॉय करूयात. तर मंडळी ऐकूयात तेरा होणे लगाहू हे सुंदर असं गाणं.

0: sun like a pearl upon the ocean. Come and feel me, come on, heal me.
1: नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शोमध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वेलकम बॅक मंडळी, फरमाईश एक गाणं की यामध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. मंडळी, आता फरमाईश आलेली आहे नाशिकहून प्रिया यांच्याकडून. त्या म्हणतात की माझी आई माझ्यासाठी सर्वस्व आहे, आईशिवाय माझं पानही हलत नाही. त्यामुळं आईची आरती हे सुंदर असं गाणं माझ्या आईसाठी प्ले करा. तर नक्कीच मंडळी, आईची भूमिका ही आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्वाची असते आणि तिच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सुंदर असं गाणं आपल्या सर्वांसाठी आईची आरती.

0: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: जब से हुआ तेरे नजदीक है, दिल के मोहल्ले में सब ठीक है.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल। या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅकस्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110175.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. पुस्तकांच्या पानांतून या शो मध्ये आज ऐकूया अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाच्या अभिवाचनाचा पुढचा भाग. या पुस्तकातील टूर निघाली टूर या प्रकरणाचे अभिवाचन ऐकूयात श्रीमती उषा देशमुख यांच्या आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी.
1: टूर निघाली टूर, चला सहलीला, मजा करायला, नवं अनुभवायला. कुटुंब म्हणून आम्ही जमेल तसं अधूनमधून वर्षाकाठी किमान एक तरी सहल काढत असायचो. आकांक्षा उद्योगालय सुरू झाल्यावर डोक्यात कल्पना चमकली, आपल्या केंद्रामधल्या सगळ्याच दिव्यांग व्यक्तींना सहलीला नेलं तर? प्रवास, एकत्र बसून खाणं पिणं, नवीन ठिकाणं पाहणं, आनंद लुटणं, हे सगळं म्हणजे सहल. थोडक्यात, रोजच्या चाकोरीबद्ध जगण्यात एखाद्या दिवसापुरता थोडासा बदल. ठराविक काळाने सहल काढली की दैनंदिन रहाट गाडग्यातून तेवढ्यापुरती तरी सुटका होते. त्यातून नवीन ऊर्जा मिळते आणि तेच ते वाटणारं काम पुन्हा एकदा करायला हुरूप येतो. म्हणूनच मग आमचं ठरलं आकांक्षा पुनर्वसन केंद्राची सहल काढायची. आमची सहल म्हणजे काही शाळेची नव्हती किंवा एखाद्या पर्यटन संस्थेनी काढलेली आखीव रेखीव घड्याळाच्या काट्यांवर चालणारी टूरही नव्हती. त्यामध्ये सहभागी होणार होत्या वेगवेगळ्या वयोगटातल्या आणि वेगवेगळ्या व्यंगांनी बाधित असलेल्या व्यक्ती. त्यांना व्यवस्थित नेणं, त्यांना सहलीची मजा अनुभवायला देणं आणि परत सुखरूप आणणं हे एक आव्हानच होतं. अर्थात मला आणि अशा सहलीसाठी भरीला घालणाऱ्या माझ्या मुलांनाही त्याची कल्पना नक्कीच होती. कठीण वाटलं तरी आम्ही हे धाडस करायचंच असं ठरवलं. ठरलं खरं, पण प्रश्न असा आला की सुरुवात कुठून करायची, पहिली सहल कुठं न्यायची बरं. आम्ही अशा विचारात असतानाच एक छान योग जुळून आला. पंढरपूर इथं दिव्यांगांसाठी चांगलं काम करणारी हँडिकॅप असोसिएशन ही संस्था आहे. तिचं काम मीनाक्षी देशपांडे पाहतात. कमरेखालचे स्नायू दुबळे असल्यामुळे त्या स्वतः दिव्यांग आहेत. त्यावर मात करून उत्तम खेळाडू बनल्या आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये अधिकारी पदावर आता त्या काम करतात. त्यांनी दिव्यांगांमधून बरेच खेळाडू घडवले. त्यातील काहींनी थेट राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली. पॅथॉलॉजिस्ट असलेली माझी धाकटी बहीण डॉक्टर नयना उर्फ सुचेता भोपटकर पंढरपूरमध्ये असते. भोपटकर कुटुंब 4 पिढ्यांपासून वैद्यकीय व्यवसायात आहे. नयनामुळे आकांक्षा केंद्राच्या कामाची माहिती मीनाक्षीताईंना मिळाली होती. फोनवरून आमचं 2-4 वेळा बोलणंही झालेलं. त्यांचं म्हणणं असं की अशा पद्धतीचं काम करणाऱ्या आपल्या सगळ्यांमध्ये नियमित संवाद झाला पाहिजे, आपण संपर्कात राहिलं पाहिजे. मला पटलं ते, कारण माझी ही भावना काही वेगळी नव्हतीच. असंच एकदा फोनवर बोलताना मीनाक्षीताई म्हणाल्या की त्यांच्या संस्थेतर्फे क्रीडा दिन म्हणजे स्पोर्ट्स डे साजरा केला जातो. त्यात खेळांच्या आणि अन्य काही स्पर्धा होतात. कराड, कोल्हापूर येथील अस्थिव्यंग व्यक्तीही त्यात भाग घेतात. त्या निमित्ताने दिवसभराचं गेट टुगेदर आपोआपच होतं. एकमेकांच्या अडचणी समजतात, ओळखी होतात. बोलता बोलता मीनाक्षीताईंनी आमंत्रणच दिलं. सविताताई, यंदाच्या क्रीडा दिवसाला प्रमुख पाहुण्या म्हणून तुम्हीच या आणि सोबत आकांक्षा केंद्रातल्या सगळ्यांनाही आणा. ही गोष्ट 2005 या वर्षातली. मीनाक्षीताईंचं आमंत्रण मिळाल्यावर मी संस्थेतल्या सगळ्यांना विचारलं, जायचं का पंढरपूरला? एक मुखी होकार आला, नवं काहीतरी अनुभवायला मिळणार होतं ना. मग ठरलं. आम्ही 13-14 जण छोटी बस करून पंढरपूरला निघालो. डॉक्टर नयना तिथे होतीच, त्यामुळे फार काळजी न करता किंवा कसं होईल काय होईल अशी धास्ती न घेता निश्चंक मनाने निघालो. आवश्यक ती सगळी सोय करणार असल्याचं मीनाक्षीताईंनीही सांगितलेलंच होतं. विठुरायाच्या पंढरीत बस पोचली. वाटेत कोणतीही मोठी अडचण न येता सुखरूप प्रवास झाला आमचा. तिथे आम्हा सगळ्यांचं अगदी घरच्यासारखं स्वागत झालं, त्यामुळे आकांक्षामधले एकदम खुश झाले. पहिल्याच वेळी बाहेर पडलो आणि अशी आपुलकी, असं आगत्य त्यांना अगदी गहेवरून आलं आणि स्वाभाविकच होतं ते. पंढरपूरच्या स्पर्धा रंगल्या. मेहंदी, हस्तकला, खेळ अशा स्पर्धांमध्ये आमचेही खेळाडू सहभागी झाले. त्यातल्या काहींनी बक्षिसं पण जिंकली. नवीन ओळखी झाल्या. दिवस कसा मजेत उत्साहात गेला. मीनाक्षीताई दिवसभर आमच्या बरोबरच होत्या. हा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर योग होता. विलक्षण अनुभव घेतला आम्ही सर्वांनी. त्यानंतर विषय निघाला दर्शनाचा. पंढरपूरला जायचं आणि विठ्ठलाचं दर्शन न घेताच परत यायचं कसं शक्य आहे? तोही योग होता. भोपटकर कुटुंबाच्या सर्वदूर परिचयामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी विठू माऊलीच्या दर्शनाचा लाभ झाला. खास दर्शन पास वगैरे अगदी VIP व्यवस्था झाली. थवा वैष्णवांचा दारी दर्शन असं आला असं उमजून पंढरीच्या राजानेही भरभरून आशीर्वाद दिला असावा. दुसऱ्या दिवशी दर्शनानंतर परतीच्या प्रवासाला निघालो. 1.5-2 दिवसांचीच तर सहल, पण ती छान पार पडली. आकांक्षावासींमध्ये त्याचा फार उत्साह होता. त्यातले काही जण तर आयुष्यात पहिल्यांदाच नगरच्या बाहेर पडले होते. तिथे झालेल्या स्पर्धांमध्ये काहींनी बक्षिसं जिंकलेली, नवीन ओळखी झालेल्या, त्यामुळे आनंदात भरच पडली होती. त्या पहिल्या सहलीचा आता विचार केला तर वाटतं की हे आम्ही केलं ते धाडसाचंच होतं. वेगवेगळं शारीरिक व्यंग असणाऱ्यांची अशी सहल काढणं तसं अवघडच, पण हे जमलं ते सगळ्यांच्या उत्साहामुळे. आमच्यातले 2-3 जण असे होते की स्वतःला सांभाळून इतरांना मदत करण्यासाठी ते नेहमी पुढे यायचे. हे काम ते आवडीने, उत्साहाने आणि जबाबदारीने करायचे. अशा रीतीने आमची पहिली सहल पार पडली. आपल्याला हे करता येतं, थोडं धाडस करून या सगळ्यांना आनंद देता येतो, हा विश्वास पंढरपूरच्या या वारीमुळे निर्माण झाला एवढं मात्र खरं. पहिल्या सहलीनंतर झालं असं की आमचे सगळेच भिडू पुढच्या ट्रिपची वाट पाहायला लागले. मॅम, पुढची सहल कधी काढायची? आता कुठे जायचं? असे प्रश्न अधूनमधून मला विचारले जायला लागले. मग ठरवलं की आपण दरवर्षी सहल काढायची. ती कधी काढायची हेही नक्की केलं. साधारण जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यातच, कारण त्या 2 महिन्यांमधलं वातावरण सुखद असतं. फार ऊन नसतं, पाऊसही नसतो. अशा वातावरणात केलेल्या प्रवासाचा कोणाला काही त्रास होणार नाही असा विचार मी केला. सावळ्या विठूनंतर कोण? उत्तर मिळालं, भोळाशंकर. भीमाशंकर, भीमाशंकर, भीमाशंकर असा एकच गलका झाला. सगळ्यांनाच तिथे जायचं होतं. त्यांची अगदी मनापासून इच्छा होती ती. अरे बाप रे, ही मागणी ऐकून मी थोडी धास्तावलेच, कारण भीमाशंकर म्हणजे उंचच्या उंच डोंगरावरून खाली उतरणं आणि पुन्हा तो डोंगर चढून वर येणं. या मंडळींना डोंगरावरून खाली उतरवून मंदिरात न्यायचं आणि तिथून परत वर चढवायचं, हे करायचं कसं? त्यासाठी काहीतरी खास सोय करायला पाहिजे. तिथे फोनाफोनी करून थोडी चौकशी केली. डोली वगैरेची व्यवस्था आहे का, होऊ शकते का? मग कळलं की तशी व्यवस्था होते. सगळ्यांचंच म्हणणं आहे तर जाऊ भीमाशंकरला. ठरलं. ही दुसरी सहल. माझ्या मुलांना तर अशा नियमित सहलीची कल्पना फारच आवडली. हा सगळा आनंद काळे कुटुंबातर्फे होता. 2006 सालच्या सहलीच्या वेळी आमची संख्या वाढलेली होती. साधारण 25 जण होते. काळजीचं मात्र कारण नव्हतं. साथीला मैत्रिणी येणार होत्या. अनुराधा पाटील आणि विद्या पटवर्धन या दोघी नंतरच्या जवळपास प्रत्येक सहलीला आल्या. वृषाली काणे, सुषमा ताम्हाणे काही सहलीच्या वेळी सोबत होत्या. या मैत्रिणी स्वयंप्रेरणेने आकांक्षा केंद्रामध्ये येत असत. जमेल तेवढी मदत करावी हेच त्यांच्या मनात. पैसे मिळवावेत, थोडीफार प्रसिद्धी व्हावी अशी त्यांची कधीच भावना नव्हती. अगदी निरपेक्ष वृत्तीने त्या ह्या उपक्रमात सहभागी होत राहिल्या हे मला आवर्जून सांगावंसं वाटतं. भीमाशंकरचा अनुभव वेगळाच, थरारक म्हणावा अगदी तसा. परतीच्या वाटेवर ओझर, लेण्याद्री इथेही जायचं आणि अष्टविनायकांपैकी दोन गणेशांचं दर्शन घ्यायचं असं सगळ्यांनी ठरवलं. खाण्याचे सगळे पदार्थ बाहेर ऑर्डर देऊन तयार करून बरोबर घेतले. एक दिवसाचीच सहल होती त्यामुळे सकाळी लवकर निघालो. आनंद ट्रॅव्हल्सची बस सहलीसाठी ठरवली. भीमाशंकर इथं दर्शन करायचं आणि मग वर येऊन जेवण करायचं हा बेत सगळ्यांना मान्य झाला. आमच्यातल्या चौघांना डोंगर चढणं, खाली उतरणं शक्यच नव्हतं. त्यांना डोलीतून नेलं आणि शंकराचं दर्शन घडवलं. खाली मंदिरात मनोभावे दर्शन घेऊन आम्ही वर आलो. झाडांच्या गर्द सावलीत मस्त जेवण झालं. वनभोजनाची गंमत तर वेगळीच. परतीचा प्रवास बाकी होता त्यामुळे मी निघायची घाई करायला लागले. सगळे बसमध्ये चढले आणि झालं काय की बस चालूच होईना. सगळ्यांनी धक्का दिला पण ती काही पुढं सरकायचं नाव घेईना. आतापर्यंतच्या उत्साहावर एकदम विरजण पडलं. आम्ही अशा वेळेला गेलो होतो की त्या काळात काही सण किंवा यात्रा उत्सवही नव्हता. त्यामुळे भाविकांची गर्दी अभावानेच स्थानिक लोकांचीही फार काही वर्दळ नव्हती. आता करायचं तरी काय? आपण ठरवलेलं सगळं फिसकटतंय बहुतेक अशी भीती दाटून आली. या सगळ्यांना घेऊन मुक्कामासाठी नगर गाठायचं होतं. ती काळजी होती ती वेगळीच. सगळीकडे शुकशुकाट होता. त्या ठिकाणही अनोळखी. अनामिक चिंता मनाला सतावायला लागली. मी स्वतःला कितीही धीराची बाई मानत असले तरी त्यावेळी खूपच टेन्शन आलं. हे आता मान्य करायला काही हरकत नाही. विरामकाळी विकळ शरीर, उदास चित्ती, न धरीच धीर. श्री शिवस्तुतीमधल्या या ओळीचा उत्तरार्ध त्या परिस्थितीला अगदीच लागू पडत होता. आनंद ट्रॅव्हल्सच्या मालकांना फोन केला, सगळी परिस्थिती सांगितली. पण त्या घडीला त्यांचाही निरुपाय होता. बस चालू का होत नाही हे त्यांना नगरमध्ये बसून कळणं शक्यच नव्हतं. एक दोन पर्यायांवर बोलूनही झालं. हातावर हात ठेवून बसून चालणार नव्हतं, त्याचा उपयोगही नव्हता. आजूबाजूला थोडी चौकशी केली. एखादं वाहन मिळवण्यासारखं आहे का? मग कळलं की दिवसातून एसटीची एक बस येते. ती आता 3-4 वाजता येईल. थोड्या वेळात आलीच बस. आमच्या चालकाने हात करून एसटी बस थांबवली. त्या बसचा चालक, काही प्रवासी खाली उतरले. काय झालं या प्रश्नावर सगळी चित्तरकथा सांगितली. आम्हाला नगरपर्यंत जाता येईल अशा ठिकाणापर्यंत सोडा हो कसं तरी अशी विनंतीही केली. एसटी बस चालक बिचारा भला माणूस होता. तो म्हणाला, बघू प्रयत्न करून काहीतरी. बसमधून आणखी 5-10 प्रवासी खाली उतरले. कोणी काय केलं आणि एवढा वेळ हटून बसलेली रुसलेली आमची बस झाली की चालू. तिला मागे पुढे हलवून झालं. बस आता फुरफुरत होती व्यवस्थित. आमच्या बस चालकाचं नाव योगायोगाने शंकरच होत. सदाशिव व्यापक तापहारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. एसटी बस चालक म्हणाला, अजून थोडा वेळ आम्ही आहोत तुमच्या बरोबर रस्त्याला. मात्र एक काम करा, आता बस अजिबात बंद करू नका कुठे. आता हे नवीनच टेन्शन. ते मनात घेऊनच परतीच्या प्रवासाला निघालो. सगळेच तणावाखाली होते. बस चालू झाली, निघाली आणि थोडं अंतर कापल्यावर ओझर दिसलं. गलका झाला. मॅडम, विघ्नेश्वराला जायचं. मॅडम, विघ्नेश्वराला जायचं. माझी द्विधा मनस्थिती. एकीकडे वाटत होतं की बस आधीच नादुरुस्त झालीये, चालू आहे कशी बशी, पण आता कशाला थांबायचं. दुसरीकडे वाटत होतं की ह्या सगळ्यांना परत कधी इथे यायला मिळेल. मनाशी विचार केला आणि म्हणाले, तुम्ही सगळे दर्शन घ्यायला जा, मी बसमध्येच थांबते, पण लवकर या बरं का. विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन आले सगळे आणि पुढचा प्रवास सुखरूप सुरू झाला. वाटेत एक दोन वेळा बसनं इंगा दाखवलाच, बंद पडली पण लगेच चालू पण झाली. त्या प्रत्येक वेळी मनात काहूर, या सगळ्या मुलांच्या घरच्यांना कळवणार कसं. कशीबशी बस नगरच्या हद्दीपर्यंत आली. या प्रवासात आनंद ट्रॅव्हल्सच्या मालकांशी फोनवरून बोलणं चालू होतच. एकूण परिस्थिती लक्षात घेऊन ते केडगाव इथं दुसरी बस घेऊन आले होते. त्यात सगळ्यांना बसवून आकांक्षामध्ये पोचलो आणि हुश केलं. यातला एक चांगला अनुभव असा की आनंद ट्रॅव्हल्सच्या मालकांनी दाखवलेली माणुसकी. बस अशी अचानक नादुरुस्त झाल्याचं त्यांना फार वाईट वाटलेलं दिसलं. तसं त्यांनी वारंवार बोलूनही दाखवलं. भाडं द्यायला गेले तर मी पैसे घेणार नाही असं ते म्हणाले. आम्ही अर्थातच ते ऐकलं नाही, ठरले ते पैसे त्यांना दिलेच, पण त्यांचं म्हणणंही महत्वाचं. भीमाशंकरचा असा अनुभव आल्यावर सहलीचा उत्साह थंडावतो की काय असं मला वाटलं. पण कसलं काय, आकांक्षातल्या मित्रांना त्यातलाही थरार आवडला होता. म्हणूनच वर्ष संपता संपता 2007 सहलीचा विषय निघायलाच लागला. यंदा कुठं जायचं, कोणी हे तर कोणी ते ठिकाण सुचवलं. सगळ्यांचं ऐकून मग वेरूळ, घृष्णेश्वर, औरंगाबाद, आता छत्रपती संभाजीनगर इथे ट्रीप काढण्याचा निर्णय झाला. आमच्या मंडळींना तीर्थक्षेत्र फार आवडायची, म्हणून तर तिसरी सहलही तिथेच. पुन्हा एकदा ज्योतिर्लिंग, हर हर महादेव. या सहलीत सहभागी होणाऱ्यांची संख्या वाढून जवळपास 35 झाली होती. उत्साहाला तो उधाण आलेलं. आधीच्या दोन सहलींना आलेली मंडळी तेव्हाच्या गमती जमती सांगून नव्यांची उत्सुकता वाढवत होती. सकाळी लवकर निघायचं आणि रात्री उशिरा परत यायचं असा एक दिवसाचा कार्यक्रम आखला. सगळ्यात आधी वेरूळला गेलो कैलास लेणी पाहायला. जाता जाताच सगळ्यांना देवगिरी किल्ला दाखवला. गाडीतून तिथपर्यंत जाणं शक्य नव्हतं. वेरूळला पोचल्यावर पहिलं काम केलं ते म्हणजे चांगला गाईड शोधला. व्यवस्थित पाहता यावं, नीट माहिती मिळावी यासाठी त्याची खरंच गरज होती. कारण सहलकऱ्यांमध्ये 8-10 जण अंध, काही कर्णबधीर आणि बाकीचे अस्थिव्यंग होते. सहलीचा आनंद सगळ्यांना सारखाच कसा घेता येईल हे मी पाहत होते, त्यामुळे गाईडला म्हणाले, आम्हाला 1-2 लेणी दाखवा, पण आरामात आणि सगळ्यांना समजेल असं सांगा. योग असा की तो गाईडही भला माणूस निघाला. आम्हाला काय हवंय हे त्याला समजलं. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांगांना घेऊन सहल काढल्याचं कौतुक त्याला मनापासून वाटत होतं, त्यामुळे त्यांनी सगळ्यांना सावकाश आणि सविस्तर माहिती दिली. अंध व्यक्तींना लेण्यातील मूर्तीच्या सौंदर्याचा अनुभव हात लावून घ्यायला त्यांनी मदत केली. सगळ्यांना सहज व व्यवस्थित चालता येईल अशी होती वेरूळची लेणी. त्यात शांतपणे आणि व्यवस्थित माहिती देणारा गाईड. अशी चांगली माणसं मला सगळीकडे भेटतात. लेणी पाहिल्यानंतर घृष्णेश्वराचं दर्शन घेतलं. तिथेही सगळी व्यवस्था छान झाली. दर्शन घेऊन सगळेजण वर आलो आणि लक्षात आलं की श्याम पालवे काकाच दिसत नाहीत. ते नाहीत म्हटल्यावर काळजी वाटायला लागली, कारण ते दृष्टीहीन. सगळेच त्यांना शोधायला लागले. कोणाला तरी ते मंदिरात दिसले. एवढ्या सुंदर शांत मंदिरात पुन्हा एकदा पिंडीजवळ मस्तक टेकवावं या ओढीने ते एकटेच पुन्हा खाली गेले होते. ते दिसले आणि काळजीचं वातावरण दूर झालं. सहलीचा मूड पुन्हा पहिल्यासारखा झाला. वेरूळची लेणी पाहिली, घृष्णेश्वराचं मनोभावे दर्शन झालं, पुढे मग औरंगाबाद शहर दर्शन बाकी होतं. शहरातली सगळी महत्वाची स्थळं पाहिली. खरी मजा आली ती प्राणी संग्रहालयात. बहुतेकांनी ह्याच्या आधी कधी झू पाहिलेलं नव्हतं. त्यातले विविध प्राणी पक्षी पाहून त्यांना झालेला आनंद विलक्षण होता. तो पाहताना अनुभवताना केलेला सर्व खटाटोप सार्थकी लागल्याचं समाधान वाटलं. पहिल्या दोन सहलींमध्ये आलेल्या काही अडचणींमुळे आम्ही थोडे शहाणे झालो होतो. ज्यांना चालता येत नाही किंवा चालण्याचा त्रास होतो त्यांची सोय होईल याची काळजी घेतलेली.

होतो. हे काही ठरवून वगैरे केलं नव्हतं, सहज घडत गेलं. पहिल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर, नंतर पुणे जिल्ह्यातलं भीमाशंकर, मग औरंगाबाद, म्हणून म्हटलं 2008 मध्ये यंदा नवा जिल्हा. त्यात नाशिकचा नंबर लागला. त्याचं खरं कारण म्हणजे आम्हाला तिथून खास आमंत्रण आलं होतं. श्री हेमंत काळे यांचे क्लायंट असलेल्या, नंतर मित्र बनलेल्या श्री सुनील शिरोडे यांचा आग्रह होता, वहिनी तुम्ही आमच्याकडे सहल काढा, छान होईल बघा. या आग्रही निमंत्रणाचा सहर्ष स्वीकार केला. त्र्यंबकेश्वर पुन्हा ज्योतिर्लिंगच आलं बरं का. थोडंसं वेगळेपण म्हणून दादासाहेब फाळके स्मारक आणि कुसुमाग्रज उद्यान असा कार्यक्रम आखला मी. श्री शिरोडे यांची पत्नी आणि कुटुंबीय यांनी आनंदाने यजमानपद स्वीकारलं. नाशिकमध्ये प्रवेश करतानाच आमचं जोरदार स्वागत झालं. नामवंत मोठ्या उद्योगाचे संचालक असलेल्या श्री शिरोडे यांनी त्यांच्या 8-10 तरुण सहकाऱ्यांना 2 वाहनांसह आमच्या स्वागताला दिमतीला पाठवलेलं. ही मंडळी पूर्ण दिवसभर आमच्या बरोबर राहिली. आम्हाला नगरच्या वाटेला लावूनच ते घरी परतले. नाशिक सहलीचा थाट काय सांगावा, वर्णन करायला शब्द अपुरे पडतील. ही सगळी मंडळी अतिशय आत्मीयतेने सहलीत सहभागी झाली. त्यांनी एवढ्या प्रेमाने आतिथ्य केलं की विचारता सोय नाही. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात व्यवस्थित दर्शन झालं. तेथील पुजाऱ्यांनी अगदी आपुलकीने प्रेमाने आम्हा सगळ्यांना मंदिरात नेलं. पिंडीजवळ बसून सगळ्यांनी मनोभावे पूजा केली. तो आनंद काय वर्णावा. त्र्यंबकेश्वराहून आम्ही नाशकात आलो. कुसुमाग्रज उद्यानाचा फार बोलबाला झालेला. तिथे गर्द झाडी. हे उद्यान पाहताना सगळेच हरखून गेले. त्या वातावरणाचा परिणाम म्हणून म्हणा, मलाही राहवलं नाही. कुसुमाग्रजांना स्मरत, त्यांच्या प्रतिभेला वंदन करत त्यांची एक कविता सगळ्यांसमोर मी वाचून दाखवली. दक्षिण गंगा गोदावरीचं दर्शन झालं. मला वाटलं आकांक्षा केंद्रातल्या सगळ्यांनी ही स्थळं पाहणं महत्वाचं होतं. ते आपल्याला करता आलं ह्याचं समाधान वाटलं. दादासाहेब फाळके स्मारक नुकतंच झालेलं होतं. अगदी नवीन असताना ते पाहण्याचा योग आला. तिथे आमच्याबरोबर शिरोडे कुटुंबीयही आले. सोबतीला त्यांची मित्रमंडळी. हे सगळे 3 गाड्यांमधून आले. कशासाठी? तर आमच्या आनंदात सहभागी व्हायचं म्हणून. या सहलीत दिवसभर खाण्यापिण्याची नुसती चंगळ झाली. श्री शिरोडे यांनी नाशिकमधल्या प्रसिद्ध हॉटेल संस्कृतीमध्ये मेजवानीच दिली. हो, अगदी पंचपक्वान्नाचं जेवण होतं ते. त्याला मेजवानीच म्हटलं पाहिजे. त्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. मनात आलं, या आमच्या दिव्यांगांना असा अनुभव मिळाला असता का, आणि तोही एवढ्या आपुलकीने भरलेला. शिरोडे कुटुंबीय आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अगत्याबद्दल तर काही विचारायलाच नको. आम्हाला काय हवं काय नको ते त्यांनी दिवसभर अतिशय आपलेपणाने पाहिलं. अगदी किरकोळ म्हणता येईल अशीही अडचण येऊ दिली नाही. निरोप घेऊन आम्ही निघालो तेव्हा शिरोडे साहेबांनी प्रत्येकाला खास भेट दिली. नाशिकची रसाळ मधुर द्राक्ष आणि तिथल्या प्रसिद्ध चिवड्याचं पाकिट. या सहलीत आमची अगदी चैनच झाली म्हणा ना. अशा सहली निघत होत्या आणि प्रत्येक अगदी अविस्मरणीय ठरत होती. त्या त्या सहलीतून मिळणारा आनंद आणि अनुभव अफाट होता. एरवी ह्या दिव्यांगांना एवढं फिरायला आणि चालायला कसं मिळालं असतं? सहल ठरल्यानंतरचा त्यांचा उत्साह आणि सगळी मजा करून परत आल्यावरचा आनंद हे अनुभवण्यासारखं होतं. नवीन वर्ष उगवलं आणि सगळ्यांना नव्या सहलीची चाहूल लागली. आता पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात जायचं ठरवलं. बाणेश्वर मंदिर, केतकवळे इथलं बालाजीचं दर्शन असा बेट ठरला. जाताना थेऊर लागणार होतंच, मग चिंतामणी विनायकाचं दर्शन न घेताच पुढे कसं जायचं? सहलीचं नियोजन करतानाच आम्ही पहिल्यापासून ठरवलं होतं की बरोबर कोणी काही आणायचं नाही. नाश्ता, जेवण, चहा पाणी सगळी व्यवस्था आम्हीच काळे कुटुंबियांतर्फे करत होतो. नेहमीप्रमाणेच सकाळी लवकर निघालो. थेऊर इथं पोटभर नाश्ता झाला. श्री चिंतामणींचं बाहेर

0: घरूनच दर्शन घेतलं आणि गाडीत बसलो. केतकवळ्याच्या श्री बालाजी मंदिरात दर्शनासाठी रांग लागली होती. आम्ही सगळे रांगेत उभे राहिलो. ती फारच मोठी होती. किती वेळ उभं राहावं लागलं असतं हे सांगणं अवघड होतं. पण मी म्हटलं ना, मला सगळीकडे मदत करणारी, आपुलकी दाखवणारी माणसं भेटतातच. तोच अनुभव इथेही आला. एवढे सगळे दिव्यांग रांगेत उभे असल्याचं देवस्थान समितीतल्या कुणाच्या तरी लक्षात आलं. त्यांचा एक पदाधिकारी आला आणि म्हणाला, तुम्ही ऑफिसात जाऊन भेटा. तिथे गेल्यावर त्यांनी व्हीलचेअरची सोय केली, दिव्यांगांच्या दर्शनाची वेगळी व्यवस्था केली. आम्ही बाकीच्यांनी इतर भाविकांप्रमाणे रांगेतून जाऊन दर्शन घेतलं. पहिली पंढरपूरची सहल सोडली तर नंतरच्या सगळ्या एक दिवसाच्या झाल्या. झटपट सकाळी लवकर निघा आणि रात्री उशिरा परत नगर मुक्कामी या. एवढ्या सहलींचा अनुभव गाठीशी असल्यामुळे आता थोडं अधिक धाडस करायला हरकत नाही असं वाटायला लागलं. एखादी मुक्काम असलेली सहल केली तर सगळ्यांना अजून मजा येईल. त्यातूनच 2012-13 या वर्षी श्रीवर्धन आणि हरिहरेश्वर इथं जायचं ठरवलं. या सहलीत दोन मुक्काम करायचं नियोजन होतं. अर्थात हे एक आव्हान आणि धाडसच होतं. त्यात सुमाराला एलॅन्टी कंपनीच्या योजनेनुसार फिरता दवाखाना चालू झालेला होता. त्यातल्या डॉक्टर लक्ष्मीकांत जोशी यांचे एक मित्र श्रीवर्धन इथे राहत होते. बँकेत नोकरी करत असलेल्या या मित्राकडे डॉक्टर जोशी यांनी सविस्तर चौकशी केली. परिसरात पाहण्यासारखी कोणकोणती ठिकाणं, सोयी काय, मुक्कामाची व्यवस्था कशी होईल, अशी सगळीच त्यांनी सविस्तर माहिती दिली. घरगुती मुक्कामाची सोय होईल हे कळल्यामुळे एक महत्वाची अडचण दूर झाली. आकांक्षा केंद्रात नियमित येणारी अश्विनी कविता छान करत असे. अशीच एकदा तिने समुद्रावरची चारोळी मला ऐकवली. ही अंध मुलगी, तिने समुद्र कधी आणि कसा पाहिला, तरीही तिला त्याच्यावर चारोळींची का होईना कविता करावीशी वाटली. मला गलबलून आलं. तिला म्हणलं, अश्विनी तुला समुद्र फार आवडतो ना, दाखवून आणीनच एकदा तुला तो समुद्र. हाच संवाद त्या सहलीला निमित्त ठरला. त्या दृष्टीने प्रयत्न केले आणि सुदैवानी त्याला यश आलं. यावेळी आम्ही 50 आसनी बस ठरवली. संख्याही तेवढीच वाढलेली. समुद्र पाहण्यासाठी 44 जण उत्सुक होते. डॉक्टर जोशी आणि त्यांची पत्नीही सहलीत सहभागी झाले. सोबत डॉक्टर असणं हा एक फायदाच होता. आमची बस घाटातून चाललेली. थोडं थांबत, थोडं पाहत हरिहरेश्वर मंदिरात गेलो. वेगळंच वातावरण होतं. आम्ही सगळे शांतपणे गाभाऱ्यात बसलेलो. महेश भागवत गाणारा. त्याला मी म्हणलं, महेश एवढ्या लांब सुखरूप आलोय आपण, गाणं म्हण ना एखादं छानसं. त्या वातावरणाचा त्याच्यावर काय परिणाम झाला कोणास ठोक. त्याने शंभो अशी मनाच्या तळापासून साथ घालत सुरुवात केली. त्याच्या दमदार आवाजाने तिथे असलेला प्रत्येक भाविक स्तब्ध झाला. त्या गाभाऱ्यात महेशचा तो आर्त आवाज घुमू लागला. वातावरण कसं भारून गेलं. काहीतरी न उमगणारं तरीही मन प्रसन्न करणारं असं काहीतरी घडत होतं. महेशचा आवाज ऐकून मंदिराचे पुजारी आले. त्यांनी माझ्याशी बोलायला सुरुवात केली. सगळी चौकशी केली. आम्हाला हरिहरेश्वराचं दर्शन घ्यायचंय आणि ह्या सगळ्यांना समुद्र पाहायचंय असं मी त्यांना सांगितलं. आकांक्षा पुनर्वसन केंद्र, त्यामार्फत चालू असलेली कामं, त्यात मोठ्या संख्येने सहभागी दिसणारे दिव्यांग, ही सगळी माहिती ऐकून पुजारी भारावून गेले. मी 40 वर्षापासून इथे आहे पण आज तागायत असं कोणी दर्शनाला आलेलं मी पाहिलंच नाही. तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात एवढं चांगलं काम करताय ताई, देव तुम्हाला नक्की साथ देईल, असं म्हणून त्यांनी मला अक्षरशः साष्टांग नमस्कार घातला. त्यानंतर महेशाच्या मैफिलीला आणखीच रंग भरला. तिथे आलेले सगळे भाविक तो सच्चा सूर ऐकून भारावून गेले. आवरण्याचा प्रयत्न केला तरीही मला भरून आलंच. हरिहरेश्वरच्या प्रदक्षिणेनंतर मुक्काम होता तो श्रीवर्धन इथं. त्यानंतर दिवे आगर। श्रीवर्धनच्या मुक्कामाची सोय अपेक्षेप्रमाणे छान झाली। ज्यांच्या घरी आम्ही थांबलो त्या कुटुंबातल्या कर्त्याबाईंनी प्रेमाने सगळी व्यवस्था केली। कोणी आपलेच पाहुणे आले आहेत या भावनेनी त्या मावशी व त्यांचे कुटुंबीय जातीने लक्ष देत होते। त्यात जाणवली आत्मीयता। मुलं आणि मुली यांची राहण्याची सोय स्वतंत्र खोल्यांमध्ये केली। अवघ्या एका रात्रीच्या मुक्कामात त्या कुटुंबाशी वेगळेच बंध निर्माण झाले। आम्ही निरोप घेतला तेव्हा तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला असं म्हणत मावशींनी सगळ्यांना खास गिफ्ट दिली। एक नवं नातं जोडून आम्ही श्रीवर्धनचा निरोप घेतला। नगरला परत आल्यावर मी त्या सगळ्यांना पत्र लिहून खास आभार मानले। आकांक्षा पुनर्वसन केंद्राचे विश्वस्त श्री महेंद्र राजवाडे यांच्यामुळे दिवे आगर इथे आमची विशेष बडदास्त राखली गेली। गावचे सरपंच श्री बापट हे श्री राजवाडे यांचे मित्र, त्यामुळे आम्ही तिथे पोचल्यापासून श्री बापट आमच्या बरोबरच राहिले। दिवे आगर म्हणजे पर्यटन स्थळच। तिथला अफाट समुद्र, परिसरातली सगळी मंदिरं श्री बापट यांनी आम्हाला दाखवली। अफाट आणि अचाट समुद्र पाहून सगळेच चकित झाले। मला आठवल्या कविवर्य बाभ बोरकरांच्या ह्या ओळी, आलो चालुनी वाट युगांची आणि गाठीला तुझा किनारा, आलो चालुनी वाट युगांची आणि गाठीला तुझा किनारा, तवलाटांपरी दाट शहारा। दिवे आगरचा सगळा परिसरच विलक्षण सौंदर्याने नटलेला। चालताना पाय थकतील, पाहताना डोळे निवतील, पण मन काही भरणार नाही। श्री बापट यांनी आम्हाला अगदी खास कोकणी मेजवानी दिली। उकडीचे मोदक काय, फणसाचे रसाळ गरे काय, विचारू नका अगदी। श्री बापट यांची मँगो पल्प आणि कोकमाची उत्पादनं बनवण्याची फॅक्टरी आहे। दिव्यांगांची अशी सहल काढली याचं त्यांना फार अप्रूप पडलं, म्हणूनच निरोप घेऊन आम्ही निघालो तेव्हा त्यांनी प्रत्येकाला मँगो पल्प व कोकम सरबत याचे कॅन भेटीदाखल दिले। परतीच्या प्रवासात महाडजवळचे गरम पाण्याचे झरेही पाहिले। दोन मुक्कामांची ही सहल कशी पार पडते याची नाही म्हटलं तरी काळजी वाटत होतीच, पण आधीप्रमाणेच ही सहलही आनंदात पूर्ण झाली। आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना जीवनातला नवा आनंद देऊन गेली। व्याधीमुळे, अपंगत्वामुळे आयुष्याला अनेक मर्यादा आलेल्या आणि त्यानंतरही त्या मर्यादांच्या पलीकडे जाण्याचा सकारात्मक प्रयत्न सातत्याने करणाऱ्या आकांक्षामधल्या माझ्या सहकाऱ्यांना सगळं काही दाखवायचं होतं। मनाशी तसं ठरवलेलंच होतं। समुद्र, नदी, डोंगर, धबधबा सगळाच अनुभव त्यांना मिळवून द्यायचा। भंडारदरा धरण आणि रंधा धबधबा ही त्यातलीच दोन महत्वाची स्थळं। तसंही नगर जिल्ह्यात आम्ही कुठे फिरायला गेलो नव्हतोच, म्हणून 2017 या वर्षाची सहल आपल्याच जिल्ह्यात काढायचं आमचं ठरलं। कोसळणारे धबधबे पाहायचे, त्यात चिंब भिजायचं असलं म्हणजे पावसाळाच पाहिजे, म्हणूनच ही सहल सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्ये काढायचं नक्की केलं। तोपर्यंत पावसाचा जोरही बऱ्यापैकी कमी झालेला असतो। कसं आणि कुठं जायचं, काय काय पाहायचं याच्या नियोजनासाठी चौकशी केली। भंडारदरा परिसरात गाईडसारखं काम करणाऱ्या श्री खाडे यांच्याशी संपर्क झाला। तिथेच त्यांचं मोठं हॉटेल रिसॉर्ट आहे। त्यांच्याशी बोलून काय पाहायचं, कसं फिरायचं हे ठरवून घेतलं। यावेळीही आमची मोठीच बस होती। दर सहलीगणिक संख्या वाढतच होती ना। अकोल्यापासूनच श्री खाडे आमच्या बरोबर होते। थोड्या वेळातच त्यांनी सगळ्यांशी दोस्ती केली। मस्त गप्पा रंगल्या। काय बघता येईल हे त्यांनी ठरवलं होतं। सगळ्यांना सहज जाता येईल आणि मजा अनुभवता येईल अशा ठिकाणचा धबधबा त्यांनी शोधून ठेवलेला होता। मजा आली। धबधब्याच्या तुषारांनी सगळे चिंब भिजले। तिथून मग श्री खाडे यांच्या रिसॉर्टवर गेलो। त्यांच्या कुटुंबातले सगळेजण आमची उत्सुकतेने वाट पाहत होते। वागण्या बोलण्यातून त्यांचं अगत्य सहज दिसत होतं। भिजला आहात चांगलेच, चटकन कपडे बदला असं म्हणत त्यांनी खोल्या दाखवल्या। मग पुढ्यात आलं गरमागरम सुग्रास जेवण. अतिशय आग्रहाने प्रेमाने त्यांनी आम्हाला जेवायला वाढलं. जेवणानंतर थोडी विश्रांती घेतली, मग मी निरोप घ्यायला गेले. आमचे जेवणाचे माणशी पैसे ठरले होते, त्याप्रमाणे हिशोब करून पैसे देऊ लागले तर खाडे कुटुंबामधलं कोणीच पैसे घ्यायला तयार होईना. आम्हाला खूप आनंद झाला आज. इतकं छान वाटतंय की विचारू नका, ह्या जेवणाचे कसले पैसे घ्यायचे, असं त्या कुटुंबातल्या महिला एकमुखाने म्हणत होत्या. मला मात्र ते काही पटत नव्हतं. दोन तीन माणसांचं जेवण नव्हतं ते, इतके जण जेवले आणि त्याचे पैसेच नाही द्यायचे. मी आग्रह केला तर त्यांचं उत्तर होतं, ताई तुम्ही पैसे घ्यायचा ओगा आग्रह करू नका, आम्हाला अपमान वाटतो हो. शेवटी प्रातिनिधिक म्हणून काही रक्कम घेण्यावर आमचं एकमत झालं. माणुसकी जपणारे असे अनुभव आम्हाला येतच राहिले. ऊन थोडं कमी झालं आणि आम्ही निघालो ते भंडारदरा धरण बघायला. त्याच्या बॅकवॉटरमध्ये नावेतून चक्कर मारायची होती. दोन मोठ्या नावा ठरवल्या. आमच्यापैकी काहींना उचलून नावेत बसवावं लागतं. द्राविडी प्राणायाम असतो, पण नावाड्यांनीही हे काम मोठ्या आनंदाने केलं. नावा पाण्यातून जाऊ लागल्या आणि उत्साहाला उधाण आलं. ढोलकी बासरी ही वाद्य बरोबर घेतली होतीच, मग काय, गाणी सुरू झाली, सगळी धमाल. या वातावरणामुळे नावांचा मालकही इतका खुश झाला की त्यांनी स्वतःहून दुसरी चक्कर मारून आणली. पाण्यातून जमिनीवर आलो, पुन्हा तीच कसरत होती. यावेळी नावाड्यांनी ती अधिक आनंदाने केली. मग सकाळच्याच प्रसंगाची पुनरावृत्ती. पैसे देऊ केले तर नावाडी म्हणतो कसा, नाही नाही बहनजी, ऐसा कुछ करने का थोडा सौभाग्य हमें भी दीजिए. त्याला कसं समजवावं हेच कळत नव्हतं, कारण त्याची रोजीरोटीच होती त्यावर. इथेही तडजोडीचा रस्ता शोधला. तोपर्यंत त्यांनी चहावाल्याला बोलवलं होतं. त्याला म्हणाले, भैया तुम्ही ना आमच्या सगळ्यांना चहा पाजा फरमास, ते पैसे तुम्ही द्या, पण आपल्या फेरीचे पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील. त्याने मोठ्या नाखुशीनेच ही तडजोड मान्य केली. सहलीमधल्या वेगवेगळ्या अनुभवांमधून मला जाणवलं की माणुसकी जपणारी अशी असंख्य माणसं आपल्या अवतीभोवती असतात. ती भेटण्यासाठी काहीतरी निमित्त घडावं लागतं. माणसामध्येच देवाचा अंश असतो. देव पाहायचा तर माणसामध्येच शोधावा, असाच संस्कार माझ्यावर घरातून झाला होता. त्याचा अनुभव मी सहलीच्या निमित्ताने ठाई ठाई घेतला. या सगळ्या सहलींमध्ये बाहेरच्या मंडळींकडून चांगले अनुभव आलेच, पण आणखी एक महत्वाची गोष्ट अशी घडली की आमचे सहकारीही त्यातून काही ना काही शिकत गेले. गतिमंद असलेल्या उज्ज्वला म्हस्के हिचं एक प्रातिनिधिक उदाहरण सांगते. ती कधीच आईला सोडून राहिली नव्हती, अगदी एक दिवस सुद्धा. श्रीवर्धन हरिहरेश्वरची सहल मुक्कामाची होती, त्यामुळे आम्हाला वाटलं की उज्ज्वलाची आई येईलच, पण तसं नाही झालं. आधीच्या अनुभवांमुळे उज्ज्वलाला वाटलं की आपलं आपल्याला जाणं जमेल, मदतीला सगळे असतातच की. तिने आईला सांगितलं, तू नकोस ग येऊ, मी राहीन मॅडम बरोबर. तिनं स्वतःहून हे सांगणं, आपला निर्णय आपण घेणं मला फार महत्वाचं वाटलं. वेगळ्या आणि फार आनंद देणाऱ्या होत्या आमच्या सहली. एवढ्या मोठ्या संख्येने दिव्यांगांना बाहेर घेऊन जाण्यात, प्रवास आणि इतर गोष्टींचं नियोजन करण्यात नियोजनाचा कस लागणं स्वाभाविकच, पण अखलं त्यानुसार ते पार पडल्यानंतर मिळणारा आनंदही फार वेगळा होता. सहल झाल्यानंतर खूप दिवस त्याची चर्चा रंगायची. त्या अनुभवांची पुन्हा पुन्हा उजळणी केली जायची, आठवणी काढल्या जायच्या. काही दिवस दोन तीन महिने जायचे आणि पुन्हा नव्या सहलीची चर्चा सुरू व्हायची. या सहली म्हणजे आमच्या आयुष्यातला आनंदाचा मोठा ठेवा आहे, असं दिव्यांग अगदी अभिमानाने सांगतात.
1: श्रोते हो, पुस्तकांच्या पानांतून या शो मध्ये आपण ऐकलत बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकातील टूर निघाली टूर या प्रकरणाचे अभिवाचन. अभिवाचक स्वर होता श्रीमती उषा देशमुख यांचा. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापिका सविता काळे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाचे शब्दांकन आणि संपादन केले आहे सतीश कुलकर्णी यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी पुस्तकांच्या पानांतून या शोमध्ये. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
2: स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत. आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत मूळचे पाथर्डीमधले आणि आपल्या जिल्ह्यामधलेच लेखक बंडू पवार सर. कोरडगाव तालुका पाथर्डी जिल्हा अहमदनगरमधील ते आहेत आणि गेल्या 22 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रामध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. ऑक्टोबर 2011 पासून दैनिक दिव्य मराठीच्या अहमदनगर आवृत्तीमध्ये वरिष्ठ वार्ताहर म्हणून ते कार्यरत होते. दैनिक प्रभात पुणे या वृत्तपत्रासाठी सुद्धा 5 वर्ष, नाशिकमध्ये सुद्धा जिल्हा प्रतिनिधी म्हणूनही त्यांनी काम पाहिलंय. नवाकाळ मुंबई या वृत्तपत्रासाठी नाशिक प्रतिनिधी म्हणून देखील काम पाहिलं. देशामध्ये सगळ्यात मोठा वृत्तपत्र क्षेत्रामधला समूह आहे तो म्हणजे दैनिक भास्कर. आणि या दैनिक भास्करच्या हिंदी दैनिकासाठी सुद्धा त्यांनी महाराष्ट्र ब्युरो चीफ म्हणून देखील काम पाहिलेलं आहे. हिंदुस्तान समाचार मुंबई या प्रादेशिक बातम्या देणाऱ्या वृत्तसंस्थेसाठी 3 वर्ष नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम पाहिलं. पत्रकारिता करत असताना नक्कीच अनेक माणसं सरांना भेटली असतील आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या क्षेत्रातील माणसं भेटत असताना साहित्याकडे सुद्धा ते वळले आहेत. त्यांचं अस्वस्थ मनाच्या व्यथा हे त्यांचं स्वलिखित पुस्तक काही दिवसांपूर्वीच प्रकाशित झालेलं आहे. तर या पुस्तकाबद्दल नेमकी या पुस्तकामधली अवस्था किंवा व्यथा काय आहे हे देखील आपण जाणून घेणार आहोत लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये. तर सर, स्टुडिओमध्ये आणि या कार्यक्रमामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद.
1: सर, आपण आपला खूप आधी म्हणजे अगदी बालपणीच्या काळामध्ये मी तुम्हाला घेऊन जाते, तो काळ जो आपण कधीच विसरत नाही किंवा बालपणीचे दिवस खूप छान असतात. तुमचं बालपण कसं आणि कुठे गेलं?
2: मी मूळ अहमदनगर जिल्ह्यातला पाथर्डी तालुक्यातील कोरडगाव हे माझं गाव, प्रामुख्याने दुष्काळी पट्ट्यातील ते गाव आहे आणि थोडंसं शेतीच्या संबंधित लोक आहेत तिथे, जास्त शेतकरी वर्ग वगैरे. मी माझं प्राथमिक शिक्षण कोरडगावात झालं, नंतर मी पुढचं शिक्षण नाशिक आणि काही वर्ष मी नागपूरला होतो. नागपूरला मी साधारण 2001-2002 आसपास नागपूरला होतो मी, आणि तिथं मी एका कारखान्यात काम करत असताना पब्लिक मीडिया नावाचं एक साप्ताहिक होतं नागपूरमध्ये. तिथं मी एकदा त्या कालावधीत कुठली तरी एक कविता लिहिली होती आणि ती मला वाटतं त्यावेळेस प्रकाशित झाली होती त्या पब्लिक मीडिया साप्ताहिकामध्ये. आणि त्याचे जे संपादक होते विजय कुमार राऊत म्हणून, त्यांनी सांगितलं की तुम्ही कविता लिहिता तर उत्तम बातमीही लिहू शकता. मग थोडासा प्रयत्न केला, मी बातम्या लिहिल्या पण काही जमलं नाही. नंतर मग मी नागपूरवरनं एक माझे एक लोकमतचे मित्र आहेत त्यांना भेटण्यासाठी मी नाशिकला गेलो. त्यावेळेस मी एका वृत्तपत्रात जॉईन झालो, तिथं दिनवेद नावाचं एक वृत्तपत्र होतं त्यावेळेस 2003-2004 हा कालावधी असावा. सुरुवातीला दिनवेद या वृत्तपत्रामध्ये कामाला सुरुवात केली मी, तर मला एक बातम्या लिहायचं काम दिलं होतं. म्हणजे काही घडामोड घडली की ती बातमी करायची. पूर्वी कागदावर लिहून ते संपादकाकडं किंवा वृत्तसंपादकाकडं तो कागद दिला जायचा. उपसंपादक, वृत्तसंपादक आणि संपादक असा तो कागदाचा प्रवास सुरू व्हायचा. त्याच कालावधीत फॅक्स पण असायचे. तर त्या बातम्या रिराईट संपादक करायचे त्यांच्याकडं. एक रवींद्र सुर्वे नावाचे एक आमचे वृत्त संपादक होते त्यावेळेस, ते नारायण सुर्वेंचे सुपुत्र ते वृत्त संपादक होते. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी सुरुवात केली बऱ्यापैकी. त्यांनी मला बरंच बातम्यातलं ज्ञान दिलं. मला बातमी कशी लिहायची, इंट्रो कसा काढायचा, त्याचा मूळ गाभा कसा काढायचा, हेडिंग कशी द्यायची, याच्यावर मी त्या कालावधीत त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम केलं. आणि त्यानंतर पुढचा माझा प्रवास सुरू झाला. प्रवास सुरू झाल्यानंतर मी बऱ्याच दैनिकामध्ये काम केलं. आपला दिनवेद सोडल्यानंतर मी दैनिक प्रभात पुणे या वृत्तपत्राला नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. नवाकाळ या वृत्तपत्रासाठी पण मी नाशिक जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केलं. त्याचबरोबर एक हिंदुस्तान समाचार एक बातम्याची एजन्सी आहे, ती बातम्या पुरवते. त्या हिंदुस्तान समाचार एजन्सीला मी 3.5 वर्ष काम केलं. त्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की की आपण मराठी पत्रकारिता करतोय पण आपल्याला हिंदी पण जमलं पाहिजे. कशी असते ही पत्रकारिता? मुळात हिंदी बोलणं सोपं आणि प्रत्यक्षात कागदावर लिहिणं फार अवघड गोष्ट आहे. तर करूया म्हटलं प्रयत्न. मी साधारण 2003-04 दैनिक भास्करला कामाला सुरुवात केली. मुळात त्या तो माझा प्रवास पण रंजक होता की आमचे संपादक होते प्रकाशजी दुबे सर, त्यांनी मला सांगितलं की आप शुरू करो काम. मी सुरू केलं आणि त्याच्यात काहीतरी 7-8 दिवसानंतर मला एक अपघात झाला होता. कुठेतरी कळवण परिसरात अपघात झाला होता आणि त्या अपघाताची बातमी मला कव्हर करायला लावली होती त्यांनी. मुळात मी मराठी असल्यामुळं हिंदी लिहायचं कसं हा माझ्या समोरचा मोठा प्रश्न होता की मराठी बातमी लिहू शकतो पण हिंदी कसं लिहिणार. तर मी त्यावेळेस काय इंटरनेट वगैरे इतकी सुविधा नव्हती किंवा ते ट्रान्सलेशन वगैरे काय गुगल वगैरे काही नव्हतं. मग मी माझ्या हिंदीच्या काही तिथल्या जवळच्या मित्रांना फोन केला, मी त्यांच्याकडे गेलो आणि मग मी त्यांना सांगितलं की मला ही बातमी हिंदीतून करायची. प्रत्येक शब्द मग मी ते घेतला त्यांच्याकडून, असं याला असं म्हणतात. मला साधारण 1.5-2 तास ते एका बातमीसाठी लागले की एक अपघाताची सडक हादसे में 11 लोगों की मौत अशी ती बातमी तयार केली. मी बातमी फॅक्सने पाठवली. बातमी पाठवल्यानंतर ते इंटरनेटला ऑनलाईनला बातम्या त्या वृत्तपत्र पण त्यावेळेस दिसत नव्हतं. तर ती बातमी प्रसिद्ध झाली, लागली बातमी. त्याच्यानंतर मी 5-7 दिवसांनी फोन केला, ती म्हणजे तुमची एक सिंगल कॉलम बातमी लागली. मोठा वृत्तपत्र समूह होता तो, सिंगल कॉलम बातमी लागली. अरे म्हटलं आपल्याला पेपर येत नाही वाचायला आणि आपल्याला काय कळणार कसं लावली का नाही. तर एकच बातमी होती आणि नुकताच घरी आलो होतो मी आणि मला 100 रुपयाची मनी ऑर्डर आली होती दैनिक भास्करची एका बातमीची. म्हणजे ती मनी ऑर्डर घेऊन तो पोस्टमन घरी आला. तर त्यावेळेस मला म्हणे की बंडू पवार कोण? मी म्हटलं मीच आहे, तुमची मनी ऑर्डर आली. मग मी विचार केला की माझी इतकी परिस्थिती नाही की मला कोणी मनी ऑर्डर पाठवेल म्हणून. नाही म्हटलं माझी नसेल ती कोणी, नाही तुमचं नाव आहे म्हणे बंडू पवार. मी ती मनी ऑर्डर पाहिली तर तिथं दैनिक भास्कर हे नाव लिहिलेलं होतं आणि एका बातमीचं मला मानधन 100 रुपये मिळालं होतं. आणि मी म्हटलं आता आपल्याला हिंदी पत्रकारिता करायची. मग मी सुरू केली त्या पत्रकारिता. मग मला आमच्या संपादकांनी पोस्टामार्फत 5 कॉपी सुरू केल्या दैनिक भास्करच्या. त्यातून तुम्ही वाचत जा म्हणे, तुम्हाला ते बातमी लिहायचं कौशल्य येईन. मग ते मी बातम्या वाचत त्या हिंदी बातम्या लिहायला शिकलो. साधारण 4-4.5 वर्ष मी हिंदी या दैनिकामध्ये काम केलं. पण नंतर मला सहज सोपी बातमी झाली की बाबा मराठीपेक्षा हिंदी बातमी लिहिणं सोपं झालं. कारण की मला तो अंदाज आला की आपल्याला काय म्हणायचं, आपल्या मराठीमध्ये काय आहे की आपण एखाद्या व्यक्तीनं प्रतिपादन केलं ते शेवटी म्हणतो आणि हिंदीमध्ये त्यांचं अगोदर नाव घेतलं जातं आणि नंतर बातमीला सुरुवात होते. असा तो दैनिक भास्करचा माझा प्रवास. मग मी दैनिक भास्करला 2010-11 पर्यंत होतो. नंतर दिव्य मराठी सुरू झाला, दैनिक भास्करचंच वृत्तपत्र औरंगाबादला सुरू झालं, नंतर नाशिकला सुरू झालं आणि नंतर अहमदनगरला सुरू झालं. अहमदनगरला सुरू झाल्यानंतर मग मी अहमदनगरला आलो 2010-11. 1 ऑक्टोबर 2011 अहमदनगरला माझ्या प्रवासाला सुरुवात झाली दिव्य मराठीच्या.
3: जसं आता तुम्ही सांगितलं की मराठी पत्रकारिता आणि हिंदी पत्रकारितेतला फरक, हिंदी पत्रकारिता करत असताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले किंवा मराठी कसं आपली बोलीभाषा सुद्धा होती, आपल्याला अनेक त्याचे दुसरे शब्द जे आहेत एका शब्दाला दुसरे समानार्थी शब्द माहिती असायचे त्यामुळे बातमी लिहिणं सोपं जायचं, पण हिंदी भाषेमध्ये काय अडचणी येत होत्या किंवा त्या हळूहळू कशा कमी झाल्या?
2: मला ज्यावेळेस 5 कॉप्या सुरू झाल्या वृत्तपत्राच्या, मी वाचन सुरू केलं आणि त्यातून मला शब्दाचा कोश माझा वाढला की एखाद्या शब्दाला हिंदीतून काय म्हणतात, अडचणीला काय म्हणतात, दिक्कत हा शब्द आहे. म्हणजे असे शब्दकोश वाढत गेला आणि मला बातमी लिहिणं सोपं झालं. माझे चॅलेंजिंग असं होतं की मी भास्करला असताना 2008 मालेगावला बॉम्बस्फोट झाला होता. तो एका मस्जिदीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता, तिथं काहीतरी 5-6 जणांचा मृत्यू झाला. अजून ते मला वाटतं ते नील झालं मागच्या वर्षी काहीतरी. तर ती चॅलेंजिंग अशी होती की नाशिकवरून मालेगाव जवळपास बरंच अंतर आणि त्यावेळेस सुविधांचा अभाव असायचा की फक्त मोबाईल तर तुरळकच असायचे, त्याचा तो काय मोबाईलचा किंवा इंटरनेटचा कालावधी नसायचा. तर मला त्या कालावधीमध्ये बसने जाऊन मी तिथून तिथली पत्रकारिता केली, तिथली काय परिस्थिती, तिथले फोटो. आणि त्यावेळेस मला वाटतं आय जी आपल्या नाशिक विभागाचे म्हणजे नगर पण त्यांच्याकडे होतं, पी के जैन म्हणून आय जी होते. तर ते प्रारंभीचा तपास ते करत होते. तर तिथं माझी ओळख बऱ्यापैकी झाली. नाशिकला आल्यानंतर मी एकदा दोनदा भेटलो त्यांना. आणि त्या घटनेच्या संदर्भातले जे काही महत्त्वाचे पैलू होते ते मला त्यांनी दिले. आणि खरं म्हणजे ते पैलू मी दैनिक भास्करला प्रकाशित केले, ते इतर वृत्तपत्राला कुठंच नव्हते. कारण की ना इतक्या मोठ्या वृत्तपत्राला हे पैलू मिळणं म्हणजे ती मोठी आश्चर्याची गोष्ट होती. आणि शिवाय काय खूप मोठा पत्रकार वगैरे काय नव्हतो, मी सर्वसाधारण माणूस होतो. पण आपल्या बोलण्याची टॅक्ट, समोरच्याला पटवून देण्याची टॅक्ट, ती त्यांना आय जी सरांना आवडली आणि त्यांनी मला ती माहिती दिली. आणि ती खूप चॅलेंजिंग होती माझ्यासाठी पत्रकारिता. मी त्यावेळेस नाशिकला असताना एपीजे अब्दुल कलामांची कव्हर केलं, राष्ट्रपती होते त्यावेळेस, वैतागवाडी नावाच्या एका गावाला आले होते त्यावेळेस, इगतपुरी तालुक्यातील गाव होतं ते. एक डोंगराळ भागामध्ये तिथं त्या आदिवासी शेतकऱ्यांनी फुलशेती फुलवली होती, त्यावेळेस ते एपीजे अब्दुल कलाम आले होते. ते त्यांचा दौरा कव्हर केला मी. सोनिया गांधींचा जे काँग्रेसच्या अध्यक्ष होत्या त्यांच्या कव्हर. नंतर मी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी, लालकृष्ण अडवाणी असे असंख्य नेत्यांचे दौरे कव्हर केले, बातम्या लिहिल्या. आणि बातम्या लिहिताना मला मी फक्त बातम्या लिहित नव्हतो तर मी अनुभव घेत होतो त्या लोकांमधून, ते राहणीमान बोलणं आणि त्यांचे विचार. त्यातून मला हळूहळू शिकत गेलं की महाराष्ट्राचं राजकारण हे अत्यंत परिपक्व राजकारण आहे. इतर राज्याच्या तुलनेत आपल्या राजकारण म्हणजे परिपक्व, म्हणजे वैचारिक कुठंतरी त्यांना हे आहे बा, त्यांच्याकडे ठेवा आहे. आणि वैचारिकतेने राजकारण करणारे नेते त्या कालावधीत होते. दुर्दैव आता परिस्थिती बदलत गेली, त्याच्यात बरेच बदल झाले, पण वैचारिकता टिकवण्याचं मोठं काम ह्या राजकीय नेत्यामध्ये कुणी केलं असं तर महाराष्ट्राने केलेलं आहे असं मला सांगावं लागेल.
3: दिव्य मराठीला आलात, नगरमध्ये आलात, सुरुवातीचे दिव्य मराठीचे दिवस कसे होते? कारण वेगवेगळी वृत्तपत्र आधी होती, इथे सकाळ होतं, लोकमत होतं, दिव्य मराठी नव्यानं सुरू झालं होतं. आणि सुरुवातीच्या काळातच नगरसाठी, दिव्य मराठीसाठी तुम्ही सोबत होता दिव्य मराठीच्या, तर तो प्रवास कसा होता, कसा हा प्रवास सुरू झाला तुमचा?
2: खरं म्हणजे भूषण देशमुख सर आज आपल्यात नाहीत, आणि भूषण देशमुख सर आणि मी एकाच दिवशी जॉईन झालो होतो दिव्य मराठीला, 1 ऑक्टोबर 2011 मध्ये. सरांचा माझा फारसा परिचय नव्हता यापूर्वी पण, पण सर ज्या दिवशी जॉईन झाले त्या दिवशी माझ्या औपचारिक आमच्या दोघांच्या गप्पा झाल्या. आणि नंतर मग आमचं लॉन्चिंगचा दिव्य मराठीचा पिरियड सुरू झाला. पुढच्या 14 ऑक्टोबरला दिव्य मराठी लॉन्च झालं. आणि मग त्यांच्याकडून बोलता बोलता काही रंजक माहिती मला भूषण सरांकडून कळायची, आणि ते रंजक माहितीमध्ये मला थोडासा इंटरेस्ट येऊ लागला. आणि मग माझी भूषण सरांची मैत्री झाली. आणि पुढं मग सरांची माझी मैत्री अशी वाढतच गेली की ते निवृत्त झाले दिव्य मराठीनंतर तरी देखील माझं बोलणं व्हायचं, मी यायचो, त्यांच्याशी गप्पा मारायचो. एखादी बातमी करायची असेल, मला रेफरन्स लागत असेल, तर मला भूषण सरांकडून घ्यावा लागायचा इतिहासाचा, आणि त्यांच्याकडे तो असायचा. खरं म्हणजे आमच्या दोघांची जॉईनिंग, सर तर मुळात नगरचेच होते, नगर शहरामध्ये त्यांचं बऱ्याच वृत्तपत्रामध्ये काम केलं होतं, मी तरी इतर जिल्ह्यातून आलेलो होतो. पण नगरचा हा एक रंजक प्रवास असा की अनेक वृत्तपत्र होते, प्रस्थापित वृत्तपत्र होते, आणि अशा कालावधीत एखादं वृत्तपत्र येतंय दिव्य मराठीसारखं. नाव नवीन होतं त्यावेळेस, म्हणजे दैनिक भास्करचं भारतावर नाव, पण दिव्य मराठी हा नवीनच वृत्तपत्र होतं. अशा कालावधीत हे वृत्तपत्र सुरू झालं होतं. पण चॅलेंजिंग असं होतं की त्यावेळेची पत्रकारिता करताना एक चॅलेंजिंग पत्रकारिता होती की एखादा विषय जर हाताळायचा असेल तर तो शेवटपर्यंत त्याचा तडीच गेला पाहिजे, त्याचा फॉलोअपच घेतला पाहिजे. आणि असे काही काही बातम्या आम्ही त्या कालावधीत केल्या की शेवटपर्यंत त्या फॉलोअप करत राहिलो, तडीच नेल्या. प्रामुख्याने आजही मी नगर पुणे रेल्वे इंटरसिटी रेल्वे संदर्भात लिहितोय. गेल्या 16 वर्षापासून मी लिहितोय आणि त्या रेल्वेचा लढा त्यावेळेस देखील सुरू झाला होता. लोकांनी तो लढा उभारला होता आणि आजही लोकांची अशीच मागणी आहे की नगरवरून विद्यार्थी नोकरी करणारे चाकरमाने मोठ्या प्रमाणात पुण्याला जातात आणि त्यांना जाण्यासाठी सुविधा बसेस आहेत पण वाहतूक कोंडी आहे. वाघोली शिक्रापूर या परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी असते. 3-3, 4-4 तास तिथं थांबावे लागते. ती या दृष्टीने नगरवरून पुण्यासाठी इंटरसिटी रेल्वे सुरू व्हावी हा प्रश्न वारंवार आम्ही मांडला आणि आता कुठंतरी त्या प्रयत्नांना यश यायला लागलंय आणि कुठंतरी त्या रेल्वे बोर्डाच्या समोर हा प्रस्ताव जायला लागला की एक रेल्वे सुरू होऊ शकते आणि आपल्या बातमीमुळं एखादा प्रकल्प सुरू होतोय ह्यापेक्षा मोठं कुठलीच गोष्ट नसावी मला वाटतं. आणि ती लोकांसाठीचा तो जिव्हाळ्याचा विषय होता तो थोडासा प्रकल्प असे असंख्य विषय मांडता आले. मी पर्यावरणासंदर्भात लिखाण करत असतो. वातावरणात होत असलेले बदल प्रामुख्याने मी मांडत असतो कारण मुळात वातावरणात होणारे बदल निवळ सांगून उपयोग नाही तर ते प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. कारण ह्या ज्या याच्या प्राथमिक शाळेत तच याचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे मुलांना की बा ह्या हे जे ग्लोबल वॉर्मिंगचे काय काय परिणाम होत आहेत. आज आपण पाहतोय की एप्रिल मे महिन्यात 42-43 शहराचं तापमान गेलं होतं आणि इतकं तापमान भयानक झालेलं होतं. अशा परिस्थितीमध्ये वातावरण बदलतंय हे प्रत्येकाने नोंद घेतली पाहिजे की काहीतरी आपल्याला स्वतः केलं पाहिजे की वातावरण बदलतंय आपण काहीतरी केलं पाहिजे किंवा लोकांना सांगून आपण काहीतरी केलं पाहिजे. हे जर बदल जर झाले तर जे पूर्वीचं जे 100 वर्षापूर्वी जे सर्वात सुंदर आणि स्वच्छ हवेचं शहर म्हणून ओळखलं जायचं नगर तेच शहर पुन्हा होऊ शकतं जर लोकांनी अशा प्रकारे व समोर पुढाकार घेतला आपलं शहर जगवण्यासाठी तर हे नक्कीच होऊ शकतं.
3: नक्कीच. बातमी लिहित असताना काय काळजी घ्यायला हवी आणि अशी एखादी बातमी की जी बातमी शहराचा खूप जिव्हाळ्याचा प्रश्न आहे त्यामध्ये खूप नगरकरांचे इमोशन्स अडकलेले आहेत आणि ते लिहित असताना काय विशेष काळजी घेतली.
2: बातमी नगरच्या दृष्टीने ऐतिहासिक बातमी लिहिताना काळजी घेणं आवश्यक आहे की ऐतिहासिकच नव्हे तर कुठल्याही क्षेत्राची बातमी लिहिताना एक काळजी घेणं आवश्यक आहे. पत्रकारांनी मुळातच संशोधन केलं पाहिजे बातमीतलं की हे का आलंय कसं आलंय कुठून आलंय याचा शोध घेतला पाहिजे. एखादी सोशल मीडियावर बातमी आली ती बातमी फेक आहे हे पडताळणी करण्यासाठी त्यांनी स्वतः काहीतरी शोधलं पाहिजे त्याचे सोर्स वापरले पाहिजे ही बातमी खरे की खोटी आणि त्यानंतर ती बातमी लिहिली पाहिजे. मुळात आपलं ऐतिहासिक नगर आहे एखाद्या कुठल्याही ऐतिहासिक किल्ल्याबाबत असो या कुठल्याही याच्या बाबतीत बातमी लिहिताना ते रेफरन्स पुस्तकातून वाचले पाहिजे. कारण की ना सोशल मीडियावर त्या तारखा येतात त्या तारखा अनेकदा चुकीच्या असतात चुकीचा इतिहास पसरवला जातो सोशल मीडियावरून. त्यासाठी जे लिखाण करणारे पत्रकार आहेत त्यांनी मुळात ते पुस्तकं वाचले पाहिजे आणि त्या पुस्तकातला रेफरन्स घेऊन ते लिहिलं पाहिजे तर ती बातमी दमदार आणि एक काहीतरी कस आहे अशी बातमी म्हणून ती समोर जाऊ शकते.
3: नक्कीच. सोशल मीडियाचा विषय निघालेला आहे तर आता सोशल मीडिया ही खूप मोठी ताकद आहे. अनेक सोशल मीडिया हँडल करणारे लोक आहेत. सोशल मीडियावर बातमी पटकन व्हायरल होते किंवा एखाद्या शहरामध्ये एखाद्या गल्लीमध्ये काय घडलं हे अगदी खूप काही क्षणामध्ये व्हायरल होतं. त्याचबरोबर अशाही काही गोष्टी व्हायरल होतात की ज्या फेक असतात चुकीच्या असतात आणि कुठेतरी त्यामुळे अनेक लोक विश्वास ठेवतात आणि विश्वास ठेवल्यामुळे या चुकीच्या बातमीवर नको ती घटना घडते असंही होऊ शकतं. तर सोशल मीडियाची एक चांगली ताकदसुद्धा आहे पण ही जर बाजू आपण पाहिली फेक न्यूज असेल तर फेक न्यूज आणि सत्य माहिती यातला फरक कसा आपण ओळखायला हवा किंवा लोकांनी सतर्क कसं राहायला हवं.
2: खरं म्हणजे आता आपण फेक न्यूजला थांबू शकत नाही ते आपल्या हातात पण नाहीये त्यासाठी काही अशी तरतूद नाहीये. पण मुळात फेक न्यूज आल्यानंतर ती व्हायरल करणं त्यापेक्षा भयानक आहे. एक फेक न्यूज आहे आपल्याकडे आली ती आपण न वाचता किंवा न पडताळणी करता ती आपण व्हायरल करतो किंवा दुसऱ्याला पाठवतो, ही एक सगळ्यात महत्त्वाचं चुकतं आपलं. कारण की एक फेक न्यूज आहे, आपण चार सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म पाहिले की आपल्याला त्यावर दिसते का, किंवा आपण एखाद्या वृत्तपत्राचं अधिकृत संकेतस्थळ पाहिलं किंवा एखाद्या इलेक्ट्रॉनिक चॅनलचं अधिकृत संकेतस्थळ पाहिलं त्यावर ती आपल्याला बातमी दिसते का, हे अगोदर पडताळून घेतलं पाहिजे. आणि त्यामध्ये जर दिसत जर नसेल अशी ही बातमी आलेली, तर ती बातमी आलेली बातमी ही फेक बातमी समजावी आणि ती पुढे फॉरवर्ड करू नये, जेणेकरून तुमच्या एका बातमीमुळं पुढे अनेक घटना घडू शकतात किंवा कुठलाही अनैतिक प्रकार घडू शकतो. हे टाळण्यासाठी पत्रकाराबरोबरच सर्वसामान्य लोकांनी सुद्धा फेक न्यूज ओळखली पाहिजे. त्याला ओळखण्यासाठी त्यांना मोठे प्लॅटफॉर्म आहेत की बा ए आय सारखं आपल्या सध्या ए आय आपण पाहतोय की ए आय मध्ये टाकलं तर ही बातमी खरी आहे का खोटी आहे ते तुम्हाला सांगेल, किंवा बरेच संकेतस्थळावर जरी गेले तरी तुम्हाला ती माहिती मिळेल. त्यामुळं फेक न्यूज पासून पत्रकाराबरोबरच सर्वसामान्यांनी देखील काळजी घेतली पाहिजे की आपल्या एखाद्या चुकीच्या बातमीमुळे लोकांमध्ये असा काही संघर्ष निर्माण होऊ नये ज्याचं जबाबदार आपण होऊ.
3: ए आयचा मुद्दा निघालेला आहे, तर आता आपण पाहतो की ए आय बेस अनेक गोष्टी होत आहेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ए आयचा वापर जो आहे तो केला जातोय. पत्रकारिता या फील्डमध्ये भविष्यामध्ये ए आयचा वापर होऊ शकतो का?
2: मुळात ए आयचा वापर सुरू झालेला आहे पत्रकारितेमध्ये.

0: कागदपत्र तपासावं लागायचे, पाहावं लागायचे ही तारीख कधी होती, वार काय होता, वेळ काय होता. पण आता ते एआयवर तुम्ही ते फक्त तारीख आणि हे जरी टाकलं तरी तुम्हाला ते समोर येतं. पण एआयची माहिती ही खरीच असते असं पण नाही. अनेकदा चुकीची पण माहिती एआय कडून मिळते, पण ती चुकीची माहिती जरी त्यांनी जरी दिली तरी पत्रकारांनी काळजी घेणे गरजेचं आहे की ही खरी माहिती आहे की खोटी माहिती आहे. कारण एआयला एकाच वेळा डेटा दिलेला असतो तो, आणि तो काय डेटा अधिकृत आहे असं पण एआय सांगतच ना की बा एआय चुकू शकतं, ते तुम्हाला अल्टिमेटम देतच ना. त्यामुळं एआय हे पत्रकारितेल समोर मोठं आव्हान आहे प्रिंट मीडिया समोरचं. कारण की तुम्हाला एखादी बातमी लिहायला 15 मिनिटं 20 मिनिटं लागायचे, तर तुम्हाला आता एका सेकंदामध्ये ती बातमी फक्त प्रॉम्प्ट टाकला की बातमी तयार करून मिळते. त्याच्यामुळं तुमचे तो काम तर कमी प्रमाणात झालेला आहे. आता पत्रकारांना ह्या बातम्या न करता आउटस्टँडिंग बातम्या कराव्या लागतील. एआयच्या पुढे विचार करून बातम्या कराव्या लागतील. जे एआयकडे माहिती नाही ती तुम्हाला शोधावं लागेल, त्याला शोध पत्रकारिता म्हणतात. ती शोध पत्रकारिता केली तरच लोक वाचतील, अरे हे काहीतरी वेगळं आहे. आणि हे चॅलेंजिंग पत्रकारांसमोर राहणार आहे
1: नक्कीच. समाजामध्ये खरं तर माध्यमांची भूमिका खूप महत्वाची आहे आपण पाहतो. आणि जसं की सुरुवातीच्या काही काळामध्ये घरी पेपर यायचा, आजही अनेक वाचक आहेत की जे पेपर वाचतात, रोज पेपर वाचतात. पण आता सध्या इतकं धावपळीचं जग आहे की अनेक वाचक जे आहेत ते आता ऑनलाईन वाचनाला पसंती देतात. त्यामुळे जो पेपर वाचक होता तो आता इकडे कुठेतरी वळालेला आहे आणि भरपूर वाचक संख्या ही ऑनलाईन पद्धतीनं किंवा डिजिटल पेपर रिडिंगकडे वळालेली आहे. तर हा बदल तुम्हाला कसा वाटतो?
0: नाही, डिजिटलकडे वळालेत हे मान्य आहे. कारण की त्यांना कमी वेळात सगळं वाचायला मिळतं, शिवाय त्यांना कुठं एका ठिकाणी बसून ते करायचं नाही, ते हातात मोबाईल घेऊन ते पाहू शकतात. पण एक वाचक वर्ग असा पण आहे की त्यांना वृत्तपत्र हे अधिकृत वाटतं की वृत्तपत्रात आलेली बातमी म्हणजे 100% ही खरी बातमी आहे. आणि ते वाचक अजूनही टिकून आहेत की ते सकाळी वृत्तपत्राची वाट पाहतात आणि ते वृत्तपत्र वाचल्यानंतरच घराच्या बाहेर पडतात असेही वाचक आहेत. कारण हे बघा, कुठल्याही तंत्रज्ञानाचा स्पीड इतका असतो की भयानक स्पीड असतो आणि नंतर तो इतका कमी होतो की लोक फेकून देतात. हीच सोशल मीडियाच्या बाबतीत होणार आहे भविष्यामध्ये की लोक कंटाळतील आणि ते फेकून देतील, पुन्हा एकदा वाचनाकडे वळतील असं मला एकंदरीत वाटतंय. कारण की ना, नवी पिढी जरी आता मोबाईलवरती व्यस्त जरी असली ती कंटाळणार आहे आज ना उद्याच्याला. त्यांना तो इतका कंटाळ येणार आणि नको हे आपण वारंवार तेच करतोय, त्यापेक्षा आपण वेगळं काहीतरी करूया. आणि हे वेगळंपणच करण्यासाठी त्यांना पुस्तकं प्रोत्साहन देणार आहेत आणि ते पुन्हा एकदा पुस्तकाकडे वळतील असं मला वाटतंय. कारण की ना, ह्या तंत्रज्ञानामुळं वाचन कमी झालं हे मान्य आहे, पेपर वाचणाऱ्यांची संख्या पण थोडी कमी झाली, पण भविष्यामध्ये वाचणाऱ्यांची संख्या 5-10 पटीने वाढू शकेल. कारण की त्यावेळेस लोक कंटाळलेले असतील, त्यामुळं भविष्य हे पुस्तकाला, दैनिकांना, वृत्तपत्रांना राहील यात शंका बाळगण्याचं काही कारणच नाही.
1: नक्कीच. पत्रकारितेच्या सुरक्षिततेबद्दल काय सांगाल?
0: खरं म्हणजे पत्रकार हा काय, त्याला बरेच प्रश्न असतात. घरापासून निघल्यापासूनच त्याचे प्रश्न सुरू होतात. आजूबाजूलाच त्याला प्रश्न दिसतात की हे नाही ते नाही, रस्त्याला रस्ते नाही, पाणी नाही. पत्रकारांसमोर खूप आव्हानं आहेत आता. वृत्तपत्रांची धोरणं बदलत चाललेली आहे किंवा बातमी लिहिताना त्याला खूप विचार करावा लागतो, हे सगळं चॅलेंज आहेत. पण मुळात पत्रकारांना जी सुरक्षा पाहिजे की एखादी बातमी लिहिल्यानंतर धमकी येणं किंवा काहीतरी मॅसेज करणं असे प्रकार होत असतात, बरोबर. पण पत्रकार जर प्रॉपर खरा असेल, त्यांनी जी बातमी लिहिली ती खरी आहे, त्यात शंका बाळगण्याचं कारण नाही. त्यामुळे त्या पत्रकारांना भीती बाळगण्याचं तर कारण नाही. पण एक आहे की पत्रकार ज्यावेळेस बातम्या लिहितात किंवा एखादी वृत्तमालिका चालवतात किंवा काही प्लॅटफॉर्मवर बातमी चालवतात, त्यावेळेस त्याच्याला धमकी येतात, 100% धमकी येतात. पण यासाठी एक पोलिसांनी किंवा गृह शाखेने पत्रकार संरक्षक कायदा केला पाहिजे, निदान त्याच्यावर हल्ला झाल्यानंतर त्याची दखल घेतली पाहिजे.

0: की त्याचे त्याच्यावर का हल्ला केला याची चौकशी केली गेली पाहिजे आणि पत्रकारांना कुठेतरी सुरक्षा मिळेल याची काळजी नक्कीच सरकारने घेतली पाहिजे. कारण की पत्रकार हा समाजाचं काम करतो, लोकशाहीचं काम करतो, लोकशाही व्यवस्था जिवंत ठेवण्याचं हा काम करतो. म्हणजे लोकशाही जो माणूस जिवंत ठेवतोय त्याच्यावर जर अशा प्रकारचे जर हल्ले जर होत असतील तर त्या हल्ल्याला प्रतिउत्तर देण्यासाठी पत्रकारांनी सुद्धा काही भूमिका घेणं आवश्यक आहे, त्यांना सुद्धा पोलिसांनी संरक्षण देणं आवश्यक आहे असं मला वाटतंय.
1: नक्कीच. या सगळ्या तुमच्या पत्रकारितेच्या प्रवासामध्ये तुम्ही साहित्याकडे वळालात. अस्वस्थ मनाच्या व्यथा काही वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रकाशित झालं. हे पुस्तक लिहिण्याचा मानस काय होता किंवा हे कसं सुचलं याची संकल्पना नेमकी काय आहे?
0: तो 2019 मला वाटतं 19-20 कोविडचा कालावधी होता आणि त्या कालावधीत बहुतांशी लॉकडाऊनचा कालावधी होता, वर्क फ्रॉम होम चालू होतं आणि मी हेल्थ डिपार्टमेंटचं माझं काम पाहायचो, म्हणजे बातम्या हेल्थ डिपार्टमेंटच्या माझ्याकडे असायच्या आणि मी त्या कालावधीमध्ये सिव्हिलला जायचो. मी ती सगळी परिस्थिती अनुभवलेली होती, पाहिलेली होती. मास्क घालून जाणारे डॉक्टर, ऑक्सिजनसाठी लागलेल्या रांगा नातेवाईकांच्या आणि भीषण परिस्थिती. म्हणजे अशी परिस्थिती की त्या कालावधीमध्ये सिव्हिलच्या आसपास देखील लोक जात नव्हते, भिहायचे काय आपल्याला काय होईल का म्हणून. अशी परिस्थिती होती, लॉकडाऊन कडक होता आणि अशा कालावधीत मी ते प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी परिस्थिती पाहिली आणि अनेक काही काही प्रसंग मला धक्कादायक होते. एक तर प्रसंग तुम्हाला सांगतो. जिल्हा शल्य चिकित्सक बसतात सिव्हिलच्या पाठीमागे, जे मुख्य हॉस्पिटलच्या पाठीमागे आणि मी सहज त्याच कालावधीमध्ये कोविडच्या कालावधीत मास्क लावून पायी पायी निघालो होतो आणि तिथं ते काही बांबू टाकलेले होते आणि ते तिरडी बांधण्याचं काम सुरू होतं. एका व्यक्ती कोविडमुळे गेला होता आणि तिथं तिरडी बांधण्याचं काम चालू होतं आणि ती बॉडी तिथून येऊन फक्त तिथं टाकून रुग्णालयात न्यायचं होतं परत अमरधामला. तर मी सहज विचारलं की कुठले आहे हे. त्यांनी सांगितलं की हे इथलेच आहेत. म्हटलं इथले कुठले? ते म्हणजे सिद्धार्थनगर, म्हणजे सिव्हिलच्या पलीकडच्या साईडला सिद्धार्थनगर ती झोपडपट्टी आणि सिव्हिल इकडं किती, म्हणजे साधारण 100 पावलाचं अंतर. 100 पावलाचं अंतरसुद्धा ते शेवटची आंघोळ घालण्यासाठी घेऊन घेऊ जाऊ शकले नाही. ही मी जवळून ती घटना पाहिली आणि त्यावेळेस मला सुचलं की आपण ह्या जे लोक पाहतोय, अनुभव घेतोय, त्यांच्याशी बोलतो, यावर काहीतरी लिहिलं पाहिजे. कोविडच्या प्रसंग म्हणजे बातम्या लिहित असताना बातम्या लिहू आपण की बा इथं असा असा प्रकार झाला, असा असा होतंय, असं असं होतंय, पण त्या कथा कशा मांडायच्या? मग मला कथा सुचल्या. म्हणजे मी घरी आल्यानंतर, फिरून आल्यानंतर, मास्क वगैरे काढल्यानंतर, आंघोळ झाल्यानंतर मग विचार करायचो की आपल्याला सुरुवात कशी करायची. माझी पहिली कथा ही दवंडी नावाची एक कथा आहे, पहिलीच आहे ती. दवंडीपासून मी कथेला सुरुवात केली आणि जवळपास 34 कथा या कोरोना संदर्भात आहेत. म्हणजे माणसाचं जीवनमान कसं होतं त्या कालावधीमध्ये, माणसाने किती संघर्ष केलेला होता. म्हणजे त्यात असा एक प्रसंग आहे की मुंबईतून पायी चाललेलं एक कुटुंब मी पाहिलं होतं, छत्रपती संभाजीनगर रोडवरून ते जालन्याला जात होते. एक आजोबा होते, एक सून आणि मुलगा आणि नातू. त्या आजोबाच्या पायाला अक्षरशः फोड आलेले होते. उन्हाळ्याचे मे महिन्यातले दिवस होते ते आणि ते चालत होते अनुमानी पायाने. म्हणजे कसं, त्यांना प्रत्येक ठिकाणी भीती असायची की पोलीस जर कुठं चौकी दिसली की पोलीस परत पाठवायचे ना, तुम्ही जाऊ नका म्हणून. ते दुसरीकडून कुणीतरी डोंगरदाऱ्यातून येऊन पुन्हा मुख्य रस्त्याला लागायचे. तो मी प्रसंग जवळून पाहिला. मी त्या नातवाला रडताना, तो आजोबा रडताय, ते बसलेले त्या रस्त्यावरती सर्व बंद होतं, तो प्रसंग पाहिला आणि मी अक्षरशः हादरून गेलो की हा जे स्थलांतर आहे इतकं भयानक, म्हणजे आपण स्वातंत्र्यानंतर एवढं मोठं स्थलांतर पाहिलं असेल, इतकं भयानक स्थलांतर होतं. आणि मी माझ्या त्या नातवासाठी मग मी घरी गेलो, थोडंसं काहीतरी जेवण आणलं, त्यांना दिलं, त्यांना विचारलं बाबा कुठून आले, म्हणे जालन्यावरून आलो. त्यांचा नंबर वगैरे घेतला मी आणि ते पुन्हा ते रवाना झाले. आणि मी 3-4 दिवसानंतर फोन केला, तर फोन केल्यानंतर त्या बाबांनी सांगितलं आम्ही गावात ज्या अपेक्षेने आलो आम्हाला गाव आमचा मृत्यू हा आमच्या गावात व्हावा असं आम्हाला वाटायचं. गावात गेल्यानंतर वेशीच्या बाहेरच आम्हाला ठेवलं. 10 दिवस आम्हाला आमच्या नातेवाईकांशी बोलता नाही आलं, कोणाशी करता असं दुरून आम्हाला जेवण द्यायचं. त्यावेळेस किती वाईट वाटलं, ज्याच्यासाठी आम्ही संघर्ष करून इतका लांब प्रवास केला पायी आणि तेच गाव आम्हाला दूर लोटतंय. मग असे काही काही प्रसंग आहेत की ते एक अस्वस्थ करतात मनाला. आणि खरं म्हणजे अनेकांनी मला वाचकांनी फोन केल्यानंतर असं सांगितलं की ह्या एक दोन कथा वाचल्यानंतर लगेच माणूस अस्वस्थ होतो आणि तो पुढच्या कथा वाचत नाही, कारण तो इतका अस्वस्थ असतो की याच्यापेक्षाही भयानक काहीतरी लिहिलेलं असेल ते. म्हणजे एका दिवसात न संपवतो, टप्प्याटप्प्यामध्ये संपवतो. म्हणजे ती ही जी अस्वस्थ मनाच्या व्यथा ह्या हा कथा संग्रहातल्या ज्या कथा आहेत त्या मी स्वतः पाहिलेल्या आहेत. फक्त मी नावं पात्र बदललेली आहेत त्यांची, की नावं वेगळी दिलेली आहेत. बऱ्याच ठिकाणी एक अशा काही घटना होत्या की त्या लिहाव की नाही असा संभ्रम होता, पण ती मी शॉर्टमध्ये मांडल्या. आणि त्या कथा मांडताना मला त्या कथाचे जे रेखाचित्र आहेत ते सुप्रसिद्ध रेखाचित्रकार आहेत श्रीधर आंबोरे, त्यांचे ते रेखाचित्र आहेत. आणि त्यांना मी पहिला पुस्तकाचा कच्चा मजकूर दिल्यानंतर त्यांनी त्या पद्धतीने तयार करून मला दिले होते आणि ते अप्रतिम झाले होते. मला वाटतं 1 जुलै 2023 ह्या पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं इथं कोहिनूर मंगल कार्यालय, अभिनेते महेश मांजरेकर पोपटराव पवार यांच्या हस्ते. आणि नंतर ह्या पुस्तकातून मला बरंच काही सुचलं की अजून काही करता येईल, बघूया आता पुढच्या याच्यामध्ये काही दुसरं काही होतंय का काय.
1: नक्कीच भविष्यामध्ये साहित्य निर्मिती कुठली होऊ शकते किंवा कुठला मानस आहे?
0: मुळात साहित्य निर्मिती आता ह्या बदलत्या परिस्थितीवर साहित्य निर्मिती होणे आवश्यक आहे. की आजच्या तरुण पिढीला आपण जे पाहतोय की सोशल मीडिया वापर करताना येणारं नैराश्य, त्या नैराश्यामुळं कुठल्या स्टेपपर्यंत ही तरुण पिढी जाते यावर खरं तर लिखाण केलं गेलं पाहिजे. कारण आपण किंवा माझ्यासारखे जे पत्रकार किंवा साहित्यिक लिहित आहेत ते काहीसे 30-40 वर्षापूर्वीचे रेफरन्स घेऊन ते लिहित आहेत, पण पत्रकाराबरोबरच लेखकांनी सुद्धा एक परिवर्तन म्हणून अशा ह्या बदलत्या परिस्थितीनुसार लिहिलं पाहिजे असा माझा एक मानस आहे. की बा आता ही जी परिस्थिती बदलती, जो आपण कौटुंबिक परिस्थिती पाहतोय की एका घरात 5 जण राहत असले तरी 5 जण वेगवेगळ्या ठिकाणी बसून मोबाईल बघतात, त्यांच्यात संवाद होत नाही. किंवा घरात एकत्र असताना सुद्धा जेवण करण्यासाठी सुद्धा मेसेज केला जातोय आणि बाहेर दाखवलं जात आहे की आम्ही एकत्रित आहोत, आम्ही आनंदी आहोत. त्या सोशल मीडियावर तसे फोटो सोडले जातात की आम्ही किती आनंदी आहोत. हा क्षणिक आनंद दाखवला जातोय, पण तो तिथं कुठेतरी दुःख आहे, दुःख ते मांडत नाहीत. अशा प्रसंगावर असा काहीतरी वेगळं लिहिण्याचा माझा मानस आहे. त्या दृष्टीनं थोडं थोडं काम चालू आहे. लोकांना भेटल्यानंतर काही नवीन गोष्टी कळतायत की मोबाईलचे दुष्परिणाम, मुलं काय बघतायत, मुलं 1-1, 2-2 वाजेपर्यंत मोबाईलवर काय चॅट करतायत, त्यातून कसं नैराश्य येतंय. आणि विशेष म्हणजे असा पण मला अनुभव येतोय की मानसोपचार तज्ज्ञांकडे जाणाऱ्यांचं प्रमाण वाढलंय. मुळात लहान मुलांना घेऊन जाणाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तो वयोगट साधारण 3 वर्षापासून ते 22 वर्षापर्यंतचा वयोगट आहे. आणि पालक प्रामुख्याने मानसोपचार तज्ज्ञाला सांगतानाच सांगतात की हा डॉक्टर मोबाईल फार पाहतो आणि मग तिथून पुढे ट्रीटमेंट सुरू होते. ही दुर्दैवाची बाब आहे की आपण ज्याला वाचन संस्कृती, आपला इतिहास महाराष्ट्राचा मोठा आहे, अनेक साहित्यिक आपल्यात घडून गेलेले आहे, अभ्यास घडून आले, अशा परिस्थितीमध्ये मुलांनी हा सोशल मीडिया इतक्या प्रमाणात वापर करतात, त्याऐवजी जर वाचनाकडे जर वळले तर ते अधिक परिपक्व होतील असं मला वाटतंय.
1: नक्कीच. तुमच्या आयुष्यातील मग पत्रकारितेचा सगळ्या प्रवासामध्ये असेल असा एखादा भावनिक प्रसंग जो तुम्हाला आजही आठवतो आणि आजही कुठेतरी तुम्हाला ते फील होतं?
0: पत्रकारितेत बरेच अनुभव आलेले आहेत. मी माझ्या म्हणजे माझ्या पुस्तकाचंच सांगतो मी की महेश मांजरेकर आणि मी जवळपास 20-25 वर्षापासून आम्ही दोघे मित्र आहोत. मुंबईला गेलो तर मी माझ्या कार्यक्रमामध्ये पण त्यांनी सांगितलं की बंडू माझा असा मित्र आहे की तो माझ्याकडे कुठल्याच अपेक्षेने येत नाही, आमची दोघांची मैत्री आहे. या कार्यक्रमाला सगळ्यांनी ते ऐकलं आणि मी त्याला त्यांना फोन केला, दादा रे माझं पुस्तक प्रकाशन आहे तू येशील का? तो म्हटला किती तारखेला आहे? मी म्हटलं 1 जुलैला आहे, म्हटलं 2023ला. ठीक आहे म्हणे, मी येतो म्हणे. आणि अनपेक्षित मला म्हणजे मैत्री आहे पण एवढा मोठा कलाकार माझ्या कार्यक्रमासाठी छोट्या कार्यक्रमासाठी येईल का नाही, अनेक लोक शंका घ्यायचे अरे तू इतका मोठा माणूस कसा येईल. आणि माझी कार्यक्रमाची तयारी सुरू झाली होती बऱ्यापैकी. मी नंतर 2-3 दिवस अगोदर महेश मांजरेकरांना फोन केला, दादा तयारी झाली, तू काही काळजी नको करू म्हणे, मी येतोय म्हणे कार्यक्रमासाठी. तर मुंबईवरून ते स्वतः ड्रायव्हर ते आले. वाघोलीमध्ये प्रचंड ट्रॅफिकमध्ये अडकले, फार वैतागले ते, आणि वैतागले आणि येतोयच म्हणून मला सांगितलं आणि वेळेच्या त्या कार्यक्रमाला ते पोहोचले. भावनिक याच्यासाठी की एक मैत्री कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे महेश मांजरेकर. कारण की ना आम्ही मला काय त्यांच्याकडून काही स्क्रिप्ट किंवा त्यांना माझ्याकडून काही बातमी लिहायची असं माझ्या कार्यक्रमालाच त्यांनी सांगितलेलं होतं की बा आमची काही दोघांची अपेक्षा नाही एकमेकांकडं, पण आमची मैत्री आहे आणि वर्षानुवर्षी मैत्री कायम राहील असं ते भाषणामध्ये म्हणले होते. आणि मला भावनिक प्रसंग याच्यासाठी आठवला की ते आल्यानंतर लोक उभे राहिले आणि मी त्यांना रिसिव्ह करायला गेलो. आपले उद्योजक होते नरेंद्र फिरोदिया, त्यांच्यासोबत मी रिसिव्ह करून तिथं बसवलं. तब्बल 3.5 तास त्या कार्यक्रमाला ते तिथं बसलेले होते. आणि जाताना मला एक म्हटले की तुला काही मदत लागेल का मला सांग, मित्र कसा असावा याचं उत्तम उदाहरण. की त्यांना माहिती आहे माझा फाटका मित्र आहे पण मित्र आहे, मग याला विचारलं पाहिजे तुला काय पाहिजे काय नाही. मी घरी गेलो की अनेकदा त्यांच्या घरी गेल्यानंतर घरगुती वातावरणामध्ये राहणार, त्यांच्यासमोर जेवण करणार, नाश्ता करणार, घरगुती म्हणजे फॅमिली रिलेशन सारखं आमचं राहील. ते माझ्यासाठी भावनिक होतं की एक पुस्तक प्रकाशनाला महेश मांजरेकरांसारखा दिग्दर्शक अभिनेता येणं, 3-3.5 तास देणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट होती पत्रकारितेतली मैत्रीतली. हे माझ्यासाठी कायम स्मरणात राहील.
1: नक्कीच नक्कीच सर. आज सर तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओ नगर केंद्रात आला आहात आणि या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचताय, कसं वाटतंय?
0: अगदी आनंद होतोय आणि दुःख याचं होतंय की 2023ला या स्टुडिओमध्ये भूषण सर माझ्या जागेवर बसले होते आणि मी तिकडे बसलो होतो आणि या स्टुडिओमध्ये माझ्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त भूषण सरांनी माझी इंटरव्ह्यू घेतली होती आणि आज त्याच स्टुडिओमध्ये मी मुलाखत देतोय. पण दुर्दैव असं की माझ्याबरोबर भूषण सर नाहीत. ही एक माझ्यासाठी एक मनाला वेदना देणारी गोष्ट आहे. कारण भूषण सर माझ्या पुस्तक प्रकाशनाला होते शेवटपर्यंत आणि त्यांनी मला प्रसंग पण सांगितला होता. त्यांचं प्रकाशन सोहळ्याला येण्यासाठी ते कुठेतरी बाहेरगावी होते आणि आल्यानंतर कार्यक्रम आटोपल्यानंतर मला भूषण सर म्हटले की मी आमचा मोठा अपघात होता होता वाचलो की देवाच्या मनात असं असेल की बंडू पवारांचा कार्यक्रम पाहावा म्हणून. म्हणजे मला सर गेल्यानंतर मला ते प्रसंग समोर आला आणि तुमच्या ह्या याच्यामध्ये मला आज येता आलं. मला भूषण सरांची या स्टुडिओमध्ये झालेली मुलाखत आजही आठवते. दिलखुलासपणे आम्ही दोघांनी गप्पा मारल्या होत्या, अनेक विषयांना हात घातले होते. खरं म्हणजे मुळात सोबत काम करत असताना मी माझं बोलणं म्हणजे फक्त पत्रकारिता किंवा अन्य विषयासंदर्भात, पण त्यांनी मला पूर्ण असं माझ्यातले जे गुण आहेत त्या त्यांना माहीत होते. बोलतं बोलतं केलं आणि आज मला उणीव भासते की भूषण सर आपल्यात नाहीत आणि ते त्यांची पदोपदी मला आठवण राहील की कुठलाही विषय जर लिहिताना भूषण सरांची आठवण येईल मला नक्कीच.
1: या माध्यमातून आज सर तुमच्या खूप जवळच आणि आवडीचं कोणतं गीत तुम्हाला इथे ऐकावं असं वाटत?
0: मी सुरेश भटांचं मी फॅन आहे. मुळात मी नागपूरला असताना सुरेश भटांना भेटलेलो आहे. मी त्यांच्याबरोबर जेवण केलेलं आहे 2001 च्या आसपास. तो रामदास पेठेमध्ये सुफ्रेज भट राहायचे नागपुरातल्या. आणि आमचे एक मित्र होते विजय राऊत, त्या पब्लिक मीडियाचे ते संपादक होते आणि ते त्यांचे जवळचे. एकदा विजय राऊत माझ्या घरी आले, आपल्याला रामदास पेठेमध्ये जायचं आहे जाऊया म्हटलं. त्यांच्याकडे त्यावेळेस रिलायन्सचा एक फोन होता आणि ते गाडी आम्ही दोघंजण गेलो त्या रामदास पेठेमध्ये. ते पडक्या घराजवळ बसलो आणि त्यावेळेस मी रेडिओवरती बऱ्यापैकी गाणे ऐकायचो, मराठी गाणं. आणि गेलो तर मी फक्त पाहिलेलं होतं फोटोमध्ये कुठंतरी त्यांना, सुरेश भटांना. त्या पडक्या वाड्यामध्ये ते एक घुसलो, त्यांनी आवाज दिला ये विजू म्हणे, ते बसलं आणि मी बसलो. मला माहीत नव्हतं समोरचे गृहस्थ कोण आहेत. माझी ओळख करून दिली आणि हे म्हणे सुरेश भट. मला एक तर समोर सुरेश भट बसलेत यावर विश्वासच बसाना, मुळात समोर सुरेश भट आहेत साक्षात्कार आणि गझलकार. आणि प्रसंग खूप छान. आणि त्यांनी ओळख करून दिली मला, माझी म्हणजे कुठं राहतो काय वगैरे. आणि बोलता बोलता मी त्यांना म्हटलं की उषप काळ होता होता काळ रात्र झाली, हे तुमचं मी अनेकदा रेडिओवर ऐकतो, मला फार आवडतं. आणि मला तो प्रसंग आजही आठवतो. स्वतः सुरेश भटांनी ते गाणं मला ऐकून दाखवलं होतं आणि ते माझ्या म्हणजे आयुष्यभर स्मरणात राहीन की सुरेश भट म्हटलं की उषप काळ होता होता काळ रात्र झाली, ते गाणं मला ऐकायला आवडेल.
1: नक्कीच सर, या निमित्तानं या गाण्याचीही आठवण निघाली आहे, सुरेश भटांची सुद्धा आठवण निघाली आहे. तर नक्कीच मी हे प्ले करेन आणि वेळात वेळ काढून सर तुम्ही रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये आलात, अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, तुमचं मार्गदर्शन मिळालं, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: थँक्यू सर. श्रोतेहो, आजच्या लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमामध्ये आपल्यासोबत होते लेखक आणि पत्रकार बंडू पवार सर. आज आपण लेखक अपुल्या भेटीला या कार्यक्रमात त्यांच्याशी संवाद साधला. पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचार ग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110-26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 9011111005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, नळ करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नमस्कार नगरकर, मी रेणू वकड आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल नगरचं अंतरंग शो मध्ये. मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, आणि मी आहे आर जे ऋतू तुमच्या सोबत. आपला संडे स्पेशल कॉलेज कट्टा हा शो सुरू झालाय आणि मी आलीये तुम्हाला पुन्हा एकदा भेटायला एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. मंडळी, आज आपल्या सोबत आहेत अद्वैती. या एक आर्टिस्ट आहेत आणि आज आपण त्यांच्यासोबत भरपूर अशा गप्पा मारणार आहोत. त्यांच्या ऍक्च्युअल कामाबद्दल असेल, त्यांच्या पॅशन बद्दल असेल आज आपण जाणून घेणार आहोत. तर अद्वैती, तुमचं खूप खूप स्वागत आपल्या रेडिओ नगर मध्ये.
1: धन्यवाद. धन्यवाद ऋतू.
0: सर्वात आधी तुमच्या प्रवासाबद्दल थोडं सांगा, तुम्ही या पॅशन कडे कशा वळालात?
1: ओके, तर लहानपणापासून मला आवड होती, म्हणजे काही ना काही मी क्रिएटिव्ह करत असायचे आणि तिथूनच सुरुवात झाली की स्केचेस काढणं किंवा मग म्हणजे कलाबद्दल मला आवडच आहे. तर डान्स करणं, गाणं शिकणं आणि ड्रॉइंगचं असं होतं की उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की मी घेतली बुक आणि बसले असं काढायला. आणि त्यामध्ये मला पोर्ट्रेट पेंटिंग्स किंवा पोर्ट्रेट ड्रॉइंग हे खूप आवडायचे. म्हणजे मी बाबा बसले तर मी त्यांचं मी तुम्ही बसा ना मी काढून बघते. तर तिथून अशी सुरुवात झाली हळूहळू हळू.
0: मग त्याच्याच सोबत घरच्यांकडून तुम्हाला कशी साथ मिळाल? त्यांनी आधीच लहानपणापासूनच ओळखलं होतं का की हा माझ्या मुलीला याची आवड आहे?
1: लहानपणापासून म्हणजे हो, आवड मला सगळ्याच गोष्टींची होती, पण खरं तर कॉलेज लाईफमध्ये ते कळवू लागलं की माझ्या अंगात अजून पेंटिंगची पण कला आहे. okay. म्हणजे ते मी अजून पुढे करू शकते. आणि आफ्टर मॅरेज तर म्हणजे माझे इनलॉज आहेत ते खूप सपोर्टिव्ह आहेत आणि मेनली त्यांच्याचमुळे वाढलेलं आहे हे म्हणू शकतो आपण.
0: आणि त्याचसोबत एक आर्टिस्ट म्हणून स्वतःची वेगळी शैली विकसित करायला किती वेळ लागला तुम्हाला?
1: मला तसं 3-4 वर्ष तरी आपण म्हणू शकतो. म्हणजे खरं तर 3-4 वर्ष नाही प्रॉपरली, पण लहानपणापासूनच ती आवड एखादी असली, पॅशन एखादं असलं, आधी पहिले ती आवड बनते मग ती पॅशन होते आणि मी आता त्या पॅशनला ऍज अ प्रोफेशन म्हणून टर्न केलंय. तर वेळ तर तसा कलेला तसं म्हटलं तर वेळ लहानपणापासून लागतोच.
0: अगदीच अगदीच. आणि कला ही टिकवून ठेवणं खरं तर गरजेचं आहे. आपण कॉलेज करतो, फक्त शिक्षण आहे की शिक्षण करतो, पण त्याचसोबत प्रत्येकामध्ये काही वेगळ्या स्किल असणं सुद्धा फार गरजेचं आहे.
1: फार गरजेचं.
0: तर आता तुम्ही मला सांगितलंच की तुम्ही एक मेहंदी आर्टिस्ट तर आहातच, त्यासोबत तुम्हाला चित्रकलेची, आर्टची, पोर्ट्रेट ची फार आवड होती, पण याच सोबत तुमचं अभ्यासाचं कसं होतं?
1: मी शिक्षण तसं माझं इंजिनिअरिंग झालंय आणि मॅथमॅटिक्स आणि सायन्समध्ये मी नेहमीच चांगले होते. म्हणजे माझी आई पण मॅथ सायन्सची टीचर होती, सो आणि माझा भाऊ पण इंजिनियरच होता. त्यामुळे मग घरच्यांचं असं झालं की सायन्समध्ये चांगली तर महिला सायन्समध्ये वळवूया आणि मग तिथून इंजिनिअरिंग, इंजिनिअरिंगवरनं मग जॉब आणि मग आवड होती ही मी कंटिन्युअस अभ्यासासोबत सोबत पण काही ना काही मी कंटिन्यू करतच असायचे. बुक घेऊन मी एखादं स्केच काढून बघेल किंवा एखादी पेंटिंग काढून बघेल आणि मग हळूहळू कॉलेज सोबत एक्झिबिशन्स झाल्या. त्यानंतर मी जॉब मध्ये पण असंच झालं की जॉब मध्ये माझा ऑनलाईन जॉब होता म्हणजे वर्क फ्रॉम होम मुळे, आणि त्यात मी माझे जवळपास 2 महिन्यात माझे 11-12 स्केचेस गेले. तर ते खूप एक टर्निंग पॉइंट होतं की मी याला अजून वाढवू शकते आणि मी यात पुढे माझं म्हणजे करिअर करू शकते.
0: काही ठिकाणी प्रदर्शनं भरवली जातात चित्रांची असतील किंवा तुमच्याकडे ज्या स्किल्स आहेत वगैरे, मग तसं प्रदर्शनामध्ये वगैरे तुम्ही सहभागी झालात का कधी?
1: हो, मी एक्झिबिशन्स केले आहेत. जसं आता ऑनलाईन मध्ये लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तेव्हा मी ऑनलाईन एक्झिबिशन्स करायचे, तेव्हा मला एका पेंटिंगला ऑल ओव्हर इंडियामध्ये 3rd रँक मला आलेला. आणि हा, आणि त्यानंतर बालगंधर्व मध्ये केलेले आहेत पुण्याला. आणि त्यानंतर माझ्या इथे आता मागच्याच वर्षी ओपनिंग झालं माझ्या स्टुडिओचं, तर तिथे जवळपास 100 पेंटिंग्स तरी आहेत, 90-100 पेंटिंग्स माझ्याकडे आहेत.
0: आणि मग त्या तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारामध्ये करता, कशा पद्धतीचे असतात त्या पेंटिंग्स?
1: माझं आता असं आहे की मी सगळीकडे मला करायचं आहे, म्हणजे सगळ्या टाईप्सचं. जसं आता बोहेमियन थीम पेंटिंग असते, टेक्स्चर आर्ट माझ्याकडे आहेत, त्यानंतर मला ते पण करायला आवडतं, क्लॉथ टेक्स्चर. त्यानंतर माझं मेनली पोर्ट्रेटवर जास्त भर असतो कारण मला एक्सप्रेशन्स कॅप्चर करायला खूप आवडतात. जसं आता कोणी कसं स्माईल करते, कोणी कसं बघते आणि कसा चेहरा, पण म्हणजे ते चेहरा उतरवणं ही एक स्किल आहे आणि ती थोडं डिफिकल्ट पडतं, पण एक मजाच वेगळी आहे त्यात.
0: एकदा ते पूर्ण झालं की मग मला फार समजलं.
1: येस येस, ऍक्रेलिक ऑइल यात सगळ्या याच्यात काम करते मी.
0: ओके. आणि आता जेव्हा आपण आर्टिस्ट असतो तेव्हा त्या कलेला आपला पर्सनल टच असतो, कारण प्रत्येक आर्टिस्ट बघाल तुम्ही त्याचं त्याचं वेगळी क्रिएटिव्हिटी असते. मग तुमची स्पेशालिटी काय आहे?
1: माझी स्पेशालिटी म्हणजे मला मोमेंट्स कॅप्चर करायला आवडतात. जसं लाईव्ह वेडिंग पेंटिंग्स आहेत तर मी लाईव्ह वेडिंग पेंटिंग्स केले आहेत. त्यानंतर वॉलवर पण आपण टेक्स्चर आर्ट वगैरे करतो तर त्यामध्ये पण माझा हात आहे.
0: आणि खरंच आता तुम्ही ज्या पद्धतीच्या पेंटिंग्स मला सांगताय मला खरंच बघण्याची सुद्धा उत्सुकता फार लागलेली आहे. आणि आता जेव्हा तुम्ही ऑर्डर्स घेता क्लायंटच्या तर क्लायंटच्या कल्पना कशा असतात आणि त्या कल्पना तुमच्यापर्यंत कशा पोहोचल्यात आणि त्यातून तुम्हाला वेगळी कोणती आयडिया सुचली आहे का?
1: हो, असं सगळ्या पेंटिंग्समध्ये आपण म्हणू शकतो काही ना काही नवीन नवीन मी शिकतच असते. जसं आता काही पेंटिंग्समध्ये असं असतं की मला बॅकग्राऊंड हे वेगळं हवं आहे, माझ्या ड्रेसचा कलर असा हवा आहे. आता काही काही फोटोजमध्ये जरा डार्कनेस असतो तर ते मग मला कॉन्ट्रास्ट करावं लागतं, म्हणजे मॅनेज करावं लागतं बरोबर की ते उठून दिसलं पाहिजे ना तो पेंटिंग, फोटो कसाही असो. आणि काही काही फोटोज असे पण असतात, जसं मागे एक फोटो होता की त्यांच्या आई वडिलांचा तो फोटो होता, त्यांनी त्यांच्या आई वडिलांना अगदी लहानपणी बघितलेलं होतं आणि खूप आधीचा आणि जुना व्हाईट अँड ब्लॅक आणि ते पण थोडासा डॅमेज होता, तो मी कलर पेंटिंगमध्ये कन्वर्ट केला.
0: अरे वा.
1: हा, तर त्यात पण एक खूप वेगळी मजा असते आणि इतकं शिकायला भेटतं. सगळ्या पेंटिंग्समध्ये काही ना काही नवीन शिकायला भेटतंच भेटतं.
0: नक्कीच. मग तर सध्या पेंटिंग्समध्ये तुमच्या आर्टमध्ये सध्याचा ट्रेंड कोणता आहे आणि सध्या कोणतं ट्रेंडिंग पाहायला मिळतंय तुम्हाला?
1: ओके, लाईव्ह वेडिंग पेंटिंग्स खूप चालू आहेत आत्ता, म्हणजे वेडिंग तिथे चालू असते तर तेव्हा तिथे जाऊन 5 to 6 hours ती पेंटिंग करायची तर हे खूप चॅलेंजिंग असतं आणि ही पेंटिंग आता खूप सुरू आहे. आणि दुसरी गोष्ट, हल्दी मॅजिक पोर्ट्रेट म्हणून येतं, तर म्हणजे हळदी एक ब्लँक पोर्ट्रेट असतो आणि तिथे मग आपला टर्मरिक म्हणजे हळदी लावून ती पेंटिंग पॉपअप होते. तर आता हे खूप चालू आहे.
0: नक्कीच. आणि ते दिसायला पण फार सुंदर दिसतं.
1: आणि मेनली काय आहे की लोकांना म्हणजे गेस्ट पण त्यात इन्क्लूड होतात तर त्यामुळे ते खूप त्यांना पण एक एन्जॉयेबल असं मोमेंट होतो तो.
0: नक्कीच. आणि आता आपला हा शो आहे कॉलेज कट्टा, म्हणजे ऑब्व्हियसली कॉलेजच्या गमती जमती तर याच्यामध्ये येतातच. मग आता जेव्हा तुम्ही कॉलेज लाईफ मध्ये होता तर तेव्हा अशा स्पर्धांमध्ये तुम्ही भाग घेतला का?
1: हो, मी अशा स्पर्धांमध्ये बरेचदा भाग घेतला. इव्हन समर बॅचेस मी घ्यायचे कॉलेजमध्ये, त्यानंतर अजान वृक्ष म्हणजे आमचे असे बरेच काही ग्रुप्स होते आणि बरेच काही काही केलंय. म्हणजे कॉलेज लाईफ मध्ये आमचा आर्ट क्लब असायचा, त्यामध्ये आम्ही काही ना काही करत असायचो. म्हणजे इव्हन मी आता केमिकल मध्ये होते तर तिथे आमचं जे स्केमकॉन म्हणून एक असतं तर त्याचं डेकोरेट करायचं, मग काही ना काही पूर्ण 2-3 रात्र त्यात घालवायची काही ना काही करायला आर्ट अँड क्राफ्ट, तर ते खूप मजा यायची.
0: अरे वा. आणि कॉलेजमध्ये अशा पद्धतीचं शिक्षण दिलं जातं का सध्याच्या आणि जेव्हा तुम्ही कॉलेज करत होता तेव्हा सुद्धा?
1: आता माझं तर इंजिनिअरिंग होतं त्यामुळे मी त्या याच्यात नव्हते, पण मी माझं आवड कंटिन्युअस म्हणजे जरी मी फ्लॅटवर आले कॉलेज करून तरी मी माझं काही ना काही बुक घेऊन बसायचे, काही ना काही पेंटिंग्स घेऊन बसायचे आणि मी करत राहायचे.
0: अगदीच. आणि आता मी सुद्धा जाणून आहे की तुम्हाला आर्टची तर आवड आहेच, पण त्याचसोबत तुमच्यामध्ये वेगळं स्किल पण आहे, ते म्हणजे गायन असेल, डान्स असेल वगैरे. मग ते कसं तुम्ही मॅनेज करता आणि ती कला पण तुम्ही पुढे नेताय का?
1: असं रेग्युलरली होत नाही पण तरी चालू, म्हणजे प्रयत्न चालू असतात की मी कंटिन्युअस जोपासावी. कारण कसं आहे की गाणं असं आहे की आपल्याला मनाला असं एकदम फ्रेश करून जातं, म्हणजे आपलं मूड एकदम फ्रेश होतं. आणि डान्स पण तसंच आहे, मला डान्स करायला तर खूप आवडतं, म्हणजे मी चालूच असते काही ना काही कुठल्या पण प्रोग्रामला. किंवा माझे ॲक्च्युली जे सासू आहे, जी मदर इन लॉ आहे, त्यांना पण खूप आवड आहे आणि त्या पण इतक्या क्रिएटिव्ह आहेत. सो त्यामुळे मी ज्या घरात आत्ता आले आहे सो ते एक खूप मस्त कॉम्बिनेशन आहे की आम्ही सगळे क्रिएटिव्ह आहेत. म्हणजे माझी सासू आणि मी आम्ही दोघी अशा मस्ती मजा आणि आमचं काही ना काही चालूच असतं.
0: सगळ्यांची थिंकिंग मॅच झाली म्हणजे तुम्हाला?
1: हो हो.
0: आणि आता प्रत्येकाचं असं असतं की जेव्हा पण तुमच्याकडे एखादी कला असते जेव्हा तुम्ही ते पहिलं करता ना ते स्पेशल असतं. मग जेव्हा तुम्ही पहिलं चित्र काढलं होतं किंवा तुमच्या फील्डशी रिलेटेड तुम्ही जेव्हा ते पहिलं काम काही केलं होतं तेव्हाची फिलिंग काय होती आणि तेव्हा ते कशा पद्धतीचं काढलं होतं तुम्ही?
1: ओके, मला आहे ना, मी जसं तुम्हाला म्हटलं की मला पोर्ट्रेट काढायची खूप आवड असायची, तर लहानपणी हिस्ट्रीच्या बुक्समध्ये मार्टिन लुथर किंग किंवा शिवाजी महाराज असे यायचं तर मी ते खूप काढायचे आणि ते माझ्यासाठी खूप स्पेशल असायचं. म्हणजे मला जमतं येतं काढता. आणि जसंच्या तसं आलं हे आर्टिस्टसाठी, म्हणजे खूप आम्ही तेच एक प्रयत्न करतो की जसं तिथे दिसतंय तसंच आम्ही आलं पाहिजे हातात आपल्या. आणि जसं आता माझा एक मी स्कल्पचर पण करते, पहिला गणपती मला खूप आवडीचा, इव्हन माझ्या पॅरेंट्सनी तर तो आत्ता पण जपून ठेवलेला आहे. हो, त्याच्यासाठी काचेचा बॉक्स केलाय की तो तसाच राहावा. तर ते खूप स्पेशल असतं.
2: आणि त्याचसोबत आता तुम्ही मॅरिड आहात आणि अनेक जबाबदाऱ्या येतात. जेव्हा मॅरिड वुमन म्हणलं की त्याच्या पाठीमागे संसार आला, घरची जबाबदारी आली, मुलाबाळांचं आलं, तर मग आता लग्नानंतर एक कलाकार म्हणून स्वतःची ओळख टिकवणं किती चॅलेंजिंग होतं?
1: चॅलेंजिंग तर आहे. आणि मेनली काय आहे की यात सपोर्ट खूप लागतो. म्हणजे आफ्टर मॅरेज आवड तर सगळ्यांना असतेच असते, पण मी ॲक्च्युली या गोष्टीसाठी म्हणजे या आवडीसाठी मी माझा जॉब सोडलाय आणि मी माझं हे पॅशन प्रोफेशनमध्ये टर्न केलंय. आणि त्यात मेनली माझे इनलॉजचा खूप जास्त सपोर्ट आहे आणि माझ्या हस्बंडचा सुद्धा, की तू कर, तू जा. ते असं मला वेळ देतात की तुला ऑब्व्हियसली या गोष्टीसाठी वेळ लागणार आहे, तर तू कर. असं कंटिन्यू असं हे नाही करत की हे तुझं रिस्पॉन्सिबिलिटीज आहे, तू हे करायलाच हवं. ते मॅनेज करतात, तर ते खूप महत्वाचं आहे.
2: म्हणजे तुमच्या या प्रवासामध्ये घरच्यांचा सपोर्ट फार मिळाला.
1: येस येस, 100%.
2: हे सध्याच्याला फार गरजेचं आहे, कारण आपण अनेकदा बघतो की अनेक मुलींना त्यांच्या पॅशनमध्ये नाही मिळत सपोर्ट.
1: नाही, वेळच भेटू शकत नाही, कारण घरातले पण काम.

0: कंटिन्यू काही ना काही घरात निघत असते, पण त्यातून वेळ काढून बाहेर पडणं आणि मेनली घरच्यांनी सपोर्ट करणं हे महत्वाचं आहे.
1: आणि आता तुम्ही एक महिला कलाकार आहात, त्यामुळे तुम्हाला बाहेरून अशी कोणती आव्हानं जाणवली का?
0: नाही, असं मला चॅलेंजिंग असं खूप काही पडलं नाहीये. कारण मेनली कसं असतं, बाहेरच्यांपेक्षा घरच्यांचा सपोर्ट असला की सगळं सोपं होतं.
1: आणि अनेक महिलांना असं असतं की लग्नानंतर त्यांचे छंद बाजूला ठेवावे लागतात, याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगाल?
0: मी तर असं म्हणते की थोड्या वेळासाठी म्हणू शकतो आपण, पण कंटिन्युअस जर का आपण नेचरला आपलं आवड सांगितली की मला हे करायचंय, माझं असं मला व्हायचंय, तर कुठे ना कुठे आपल्याला नेचर पण आपल्याला साथ देतो. तर कंटिन्युअस ते प्रेयर्स पण इम्पॉर्टंट आहे आणि कामं काय, कामं आज आहे, उद्या आहे, परवा आहेत, रोजच आहेत. आपल्याला रोज उठायचंच आहे, आंघोळ करायचीच आहे, जेवण बनवायचंच आहे. तर ते किती लवकर करता येईल, किती लवकर आवरता येईल आणि पटकन आपलं असं काहीतरी करता येईल की ज्याने आपलं नाव होईल, हे खूप महत्वाचं आहे. आणि इनफॅक्ट तुमचा जसं आता हस्बंड वगैरे झाले तर त्यांनी पण तेवढा सपोर्ट करणं गरजेचं आहे की थोडे अर्धे कामात आपण पण आवरून टाकावे, तर ते आहे.
1: आणि तुम्हाला तसं मिळते, हस्बंड पण तुम्हाला मदत करताय त्या गोष्टी.
0: हो हो हो, त्यामुळेच तर मी आता एवढं करू शकते.
1: नक्कीच. आणि आता असे अनेक चित्र असतात की ज्यातून काही ना काहीतरी सोशल जो संदेश असतो तो आपल्याला मिळत असतो, तर तुम्ही तशा पद्धतीचे आर्ट केलेत का?
0: हो, म्हणजे माझ्याकडे जसं आपण सात पेंटिंग्स वास्तूचे खूप महत्वाचे असतात, जसं सेवन रनिंग हॉर्सेस झालं, त्यानंतर पिकॉक पेंटिंग झाली, वॉटरफॉल पेंटिंग झाली, आणि पिचवाई वर्क म्हणजे कामधेनूचं पेंटिंग झाली. तर ते मी मला करायला आवडतात. आणि देवाचे पण आपण जसं साईबाबांची पेंटिंग आहे माझ्याकडे, शिवाजी महाराजांचे तर माझ्याकडे बरेच सारे पेंटिंग्स गेले आहेत, आणि त्यानंतर आपलं विठ्ठलाचं पेंटिंग आहे, गणपतीचे पेंटिंग्स आहेत, तर असे अष्टविनायक, तर असे भरपूर मी पेंटिंग्स करते.
1: आणि आता सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही खास करून तुम्ही ज्या फील्डमध्ये आहात पेंटिंगमध्ये, तिथे तुम्हाला पेशन्स फार महत्वाचे आहेत.
0: खूप खूप, म्हणजे पेशन्स खूप जास्त महत्वाचं आहे. एक ऍक्च्युली एक पेंटिंग करणं हेच एक मेडिटेशन सारखं आहे. आणि पेशन्स तर लागतोच, कारण तुम्हाला बसावं लागतं, चुकलं तरी ते तुम्हाला शांततेत घ्यावं लागतं, कारण चिडचिड करून तुम्ही पेंटिंग करूच शकत नाही. तुम्हाला मूड तुमचं चांगलंच पाहिजे पेंटिंग करताना.
1: आणि मूड मॅटर करतो का त्याला?
0: खूप जास्त मॅटर करतो पेंटिंगला तर खूपच. म्हणजे कुठल्याही कलेला म्हणा तुम्ही, कुठल्याही कलेला मूड हा खूप मॅटर करतो. कारण एखादी पेंटिंग जर का आपण खूप हॅपीनेसनी ती पेंटिंग करतो, ती लगेच उठून दिसेल असं आहे. आणि एखादी पेंटिंग जर का मूड नाही आणि चिडचिड करत करत आहे, तर ती जमणारच नाही, कारण हातच नाही वळणार ना तसा.
1: आणि तुम्हाला साधारणतः किती वेळ लागतो मग हे पेंटिंग एखादं कम्प्लीट करायला?
0: डिपेंड आहे साईजवर आणि डिटेलिंग्सवर. जसं आता ॲक्रेलिक पेंटिंग असेल तर ती पटकन सुकते, त्यामुळे त्याच्यावर पटपट लेयर्स मारायला सोप्या पडतात. पण जर का ऑइल पेंटिंग्स असतील आणि पोर्ट्रेटवर थोडा वेळ लागतो, कारण कसं एक्सप्रेशन्स कॅप्चर करणं, त्या फोटोला फील करणं, आणि त्या फोटो म्हणजे मी कसं एका जणाला जेव्हा फोटोज मागते ना पेंटिंग करायला, तेव्हा मी त्यांचे 10-15 फोटोज घेते की त्यांचं नेचर कसं असेल, त्यांचे हावभाव कसे दिसत आहे, ते कसे हसतात, ते त्यांचे दातं कसे आहेत, चेहरा कसा आहे, हे खूप मॅटर करतं. सो मग पोर्ट्रेटला थोडं 5-6 दिवस तरी आरामात जातातच.
1: आणि एखादं असं चित्र आहे का की ते तुमच्या खूप मनाच्या जवळचं चित्र आहे?
0: हो, आहेत ना. ॲक्च्युली बरेच सारे आहेत खरं तर. एक आई आणि मुलीचं एक मी काढलेलं आहे, आणि त्यात आहे ना अशी एकदम हलकीशी स्माईल आहे. म्हणजे त्या दोघांचं पण इमोशनल बॉन्डिंग, आणि आई आणि मुलीचं तुम्हाला पण माहिती आहे वेगळंच असतं एक. त्यामुळे त्या मुलीचा हलकासा असा गोडवा चेहरा छोटासा, आणि त्यात आईचं पण एक हलकीशी स्माईल आहे, आणि ती कशी तिला म्हणजे धरून बसली ती खूप सुंदर आहे.
1: नाईस. आणि त्याचसोबत आता सध्या जे जग आहे, सध्या सोशल मीडियाचं जग आहे, तर असं कुठेतरी वाटतं का की सोशल मीडियामुळे कलेवरती काहीतरी इम्पॅक्ट पडतोय? बॅड इम्पॅक्ट असेल, चांगला इम्पॅक्ट असेल, असं काही?
0: मेन म्हणजे खूप चांगला इम्पॅक्ट आहे, कारण मला आता जसे पण ऑर्डर्स येतात ते मोस्टली ऑनलाईन असतात. म्हणजे इंस्टाग्राम थ्रू म्हणा किंवा आपलं वेबसाईट थ्रू म्हणा, मला तिथनंच ऑर्डर्स येतात. आणि इंस्टाग्राम तर हे इतकं हेल्पफुल आहे की आपण नवीन नवीन काहीतरी आपली कला सगळ्यांना दाखवू शकतो, कारण माउथ पब्लिसिटी किती म्हटलं तरी

0: थोडा वेळ लागतो, पण आजकाल इंस्टाग्राममुळे तुम्ही एक दोन दिवसात व्हायरल होऊ शकता असं आहे. आणि तुमची कला बाहेर जाणं, एखाद्या कलाकाराला काय असतं की आपली कला दुसऱ्यांना दिसली पाहिजे असं, म्हणजे त्यांना आवडतं, तर ती त्याच्यामुळे इंस्टाग्राम तर हे भरपूर हेल्प करतं.
1: आणि आता सध्या काय झालंय की लोकांना इन्स्टंटली गोष्टी हव्या असतात. आता एआय आलं, एआय मध्ये आता मध्ये अनेक ट्रेंड आले, जेमिनायचा ट्रेंड आला, आता मध्ये एक आता ट्रेंड येऊन गेला. मग ते लोकांचं कसं आहे की त्यांच्या इच्छा लगेच पूर्ण होतात, त्यांना जसं पाहिजे प्रॉम्प्ट टाकला की लगेच ते झालं. मग त्यांचा इंटरेस्ट ह्याच्यामध्ये कुठेतरी कमी होताना दिसतोय का कलेमध्ये?
0: नाही, इनफॅक्ट मी तर म्हणते वाढताना दिसतोय खरं तर. कारण लोकांमध्ये ना एक रॉयल टच किंवा एखादं तुम्ही म्हणजे हाताने कोणीतरी पेंटिंग केलंय ही जी आवड असते, म्हणजे हे जे दिसतं ना ते एक उठून दिसते ते पेंटिंग, किती म्हटले तरी प्रिंटिंगपेक्षा पेंटिंग ही वेगळीच असते. कारण सगळ्या कलाकाराचा हात वेगळा असतो असं आहे, आणि त्यात फिलिंग्स उतरवल्या जाते. एआयमध्ये म्हटलं तर हो आहे, पण ते कसं त्यात असं म्हणजे मजा नाही आहे किती म्हटलं तरी. आणि एक रॉयल टच, एक आपला एलिगंट लुक हा पेंटिंग मधून जास्त. आणि तुम्ही जेव्हा कोणत्या तरी कलाकाराकडनं तुम्ही जेव्हा ती विकत घेता किंवा तुम्ही त्याच्याकडनं बनवून घेता, तेव्हा एक तो स्वतःच्या हाताने आपले फिलिंग्स उतरवतो, तर ते खूप महत्वाचं आहे.
1: आणि आता त्याचसोबत कसं झालंय की आता तुम्ही तर एक करिअर म्हणून तुमच्या कलेचा स्वीकार केला आणि करिअर म्हणून तुम्ही तुमच्या कलेला निवडलं, पण आज अजूनही असे लोक आहेत की ते छंद आहे ना बाबा, तू फक्त छंदच कर आणि तू शिक्षणावरती फोकस कर किंवा अभ्यास कर असं म्हणतात. मग तर सध्या तुम्ही जो छंद जोपासताय तुमचा आर्टचा, तर त्यामध्ये करिअरच्या संधी किती आहेत?
0: करिअरच्या संधी तसं पाहिलं तर भरपूर आहेत. कारण आता बरेच लोक आपलं सायन्सकडे जाणं किंवा डॉक्टरशिपकडे जाणं हे आता भरपूर होऊन गेले. आणि कला ही तुम्हाला अशी लाईफ जगवते, म्हणजे लिव्हिंग तुमची खूप असं छान पूर्ण लाईफ अशी तुम्हाला छान घडवते. त्यामुळे कला मी म्हणते की सगळ्यांनी जोपासावी आणि कलेकडे वळावं, कारण त्याने जे सॅटिस्फॅक्शन मिळतं ना ते खूपच वेगळं आहे. जसं एक मी एक्झाम्पल सांगते, एक स्वामी समर्थांची माझ्याकडे पेंटिंग माझ्याकडनं एका जणांनी करून घेतली आणि त्यानंतर त्यांनी बरेच म्हणजे 3 वर्षानंतर त्यांनी पोस्ट टाकलंय की रोज मी जेव्हा पेंटिंग बघतो तेव्हा मला खूप छान फ्रेश फील होतं. आणि तो स्टेटस बघून मला इतकं सॅटिस्फॅक्शन मिळालं. जेव्हा आपण असं बघतो ना की अरे वा माझी कला त्यांच्या लाईफमध्ये त्यांना कुठेतरी पॉझिटिव्ह डायरेक्शन देते की त्यांना पीस देते, हे खूपच सुंदर म्हणजे फिलिंग आहे, मी नाही शब्दात सांगू शकत. आणि ते जेव्हा आपण स्टेटस असं बघतो की आपली कला ही त्यांना म्हणजे हेल्प करते त्यांचं लाईफ जगायला, सो अजून काय पाहिजे कलाकारांना.
1: नक्की. आणि आता सध्या कॉम्पिटिशनचं जग आहे म्हटल्यावरती तुम्हाला फक्त अभ्यासाकडे फोकस करून नाही चालणार, म्हणजे अभ्यासही केला पाहिजे पण अतिरिक्त स्किल्स तुमच्याकडे काय आहेत हे सध्या विचारलं जातं.
0: तर
1: स्पेशली मुलींनी स्किल बेस्ड करिअरकडे वळणं किती गरजेचं आहे सध्याच्या, खास करून ग्रामीण भागातल्या मुलींना?
0: खरं तर कलाकडे जाणं हे खूप चांगलं आहे. शिक्षण तर आहेच आहे, 100% शिक्षण तर मस्ट आहे, पण तुमची कुठली ना कुठली कला जोपासावी. कारण असं आहे की पुढे मागे जाऊन ती हे बघा, शिक्षण कसं आहे, तुम्ही पैसा कमवता, तुम्ही घर चालवता, ते आहेच मुलींना, ते पण इंडिपेंडंटसाठी ते तर मस्ट आहेच आहे. पण जर का तुम्ही कला जोपासली ना तर तुम्ही आवडीचं तुमचं करू शकता. असं नाही आहे की नुसतं पैसा कमवला आणि इंडिपेंडंट बनलो. आपण कले थ्रू पण आपण पैसा कमवू शकतो, थोडीशी अजून मेहनत लागते, त्याला वेळ लागतो, नाव कमवावं लागतं, पण एकदाच ते झालं की मग तुम्ही तुमच्या कामाला एन्जॉय करता. आणि कसं आहे आजकालचं डिप्रेशन वगैरे पण जास्त झालंय, म्हणजे तुम्ही नुसतं पैसा कमावून डिप्रेस्ड होऊन काही अर्थ नाही ना. आणि तसं पण तुम्हाला काही ना काही टाइमपाससाठी तर थोडंफार काही ना काही स्वतःची कला हवीच असं आहे. आज लोक टाइमपास म्हणून कला हे करतात, पण जर का आपणच आपल्या कलेला म्हणजे मार्ग दिला पैसा कमवायचा तर मग काय हरकत आहे. आणि एक गोष्ट ही पण आहे की मी भगवद्गीता वाचते, तर भगवद्गीतेचा पहिलाच अध्याय हे आहे की तुमच्याकडे दर माणसाकडे काही ना काही एखादी कला असतेच, फक्त ती ओळखावी आणि तुमचं पूर्ण लाईफ जगावं. तर तो एक सेंटेन्स मला खूप महत्वाचा वाटतो की कुठली ना कुठली आपल्याकडे काही ना काही कला असतेच असते, फक्त ती ओळखणं ही महत्वाचं आहे. त्याचा हात घेऊन पूर्ण लाईफ जगणं हे खूप महत्वाचं आहे.
1: आता जर काहींना स्वतःचा छोटासा आर्ट बिझनेस जर सुरू करायचा असेल तर तुम्ही त्यांना काय मार्गदर्शन द्याल?
0: मी तर म्हणेल नक्कीच करा. कारण आजकाल लोकांना पण खूप आवड आहे, म्हणजे लोक असं क्रिएटिव्ह झाले आहेत. आपण म्हणतो ना की AI थ्रू म्हणा किंवा इंस्टाग्राम थ्रू म्हणा, लोकांना इतकं काय काय नवीन नवीन माहीत पडत आहे. आणि इव्हन पॅरेंट्स पण असे होत आहे की मी लहान मुलांना काय शिकवू आणि काय नाही, म्हणजे ते भरपूर कलाला असे एक्सप्लोअर करतात ते आणि क्लासेस लावतात ते. खरं तर मी आता समरमध्ये बॅचेस घेतीये, तर त्यांचं असं झालंय की आमच्या मुलाला काहीतरी नवीन शिकवा, म्हणजे पेंटिंगमध्ये पण. पण मी जेव्हा त्यांना सांगते की पेंटिंगमध्ये इतके टाईप्स आहेत, तर ते पण सुद्धा असं म्हणतात की अरे मी कुठला क्लास लावू याला. भरपूर कलेचे टाईप्स आहेत, मी तर म्हणते चालू करा.
1: आता तुम्ही एवढं सगळं कलेच्या थ्रू मिळवलंय, पण या पाठीमागे तुमचे गुरु कोण होते?
0: सगळ्यात मेन गुरु तर पहिले आई बाबा, मग त्यानंतर सपोर्ट करणारे माझे इनलॉज हजबंड. तसं पाहिलं तर माझ्या कलेचे गुरु एक शहापूरकर सर म्हणून पण आहेत पुण्याचे, त्यांच्याकडनं मी टेक्निक्स काही शिकले. कॉलेज लाईफमध्ये असा एक दिवस होता की मी जस्ट एक रांगोळी काढलेली आणि मी त्यांना जाऊन दाखवलेलं क्लासमध्ये की सर मी अशी अशी रांगोळी काढली. ते मेन म्हणजे ते रांगोळी आर्टिस्ट आहे, पेंटिंग

0: तिला लगेच संध्याकाळी फोन केला की तू येऊ शकतेस का, रात्रभर राहू शकतेस का आमच्या सोबत? म्हटलं हो सर, वाय नॉट. आणि त्यांची पूर्ण म्हणजे 15-20 जणांची टीम होती आणि पूर्ण रात्रभर रांगोळ्यांचं काम चालू होतं. म्हणजे तो पार्ट एक मला इतकं हे करतो की काय काय करू शकतो आपण खरं तर. तर ते एक गुरु आहेत माझे. येस.
1: आणि कसं आहे की गुरुची साथ मिळणं फार गरजेचं आहे. योग्य मार्गदर्शनाशिवाय आपण पुढे नाही जाऊ शकत. एक क्वचित असं असतं की बाबा आपल्याला मार्गदर्शनच नाही मिळालं, स्वतः स्वतः केलं, पण एक लाईफ मध्ये गुरु असावाच लागतो असं मला तरी वाटतं.
0: आणि माझे बाबा पण मेन म्हणजे गुरु आहेत माझे, कारण मी काही पण करते तरी ते, आणि सगळ्यात पहिले मी पेंटिंग्स करते तर त्यांना पाठवते किंवा त्यांना व्हिडिओ कॉल करून दाखवते आता की हे कसं झालंय, आणि ते म्हणतात हे नाही जमलं, हे कुठेतरी काहीतरी कमी राहिलंय. इव्हन स्कल्पचरमध्ये पण गणपतीचं करते ना, तर हे ना सोंड थोडीशी बरोबर नाही झाली, हात थोडेसे मोठे पाहिजे, म्हणजे असं ते नेहमी माझ्या चुका काढतात की इथे थोडंसं अजून हे हवं, इथे थोडंसं अजून ते हवं. तर ते म्हणजे आणि मी चुकांमधनं शिकले मेन म्हणजे मी अशी आहे की मला कोणी म्हणजे असं डायरेक्टली सांगितलं नाही की हे असं कर, मी असं चुका करत करत करत करतच शिकले.
1: आता तुम्ही मगाशीही म्हणालात की तुम्ही कलेला जोपासण्यासाठी जपण्यासाठी तुम्हाला तुमचा जॉब सोडावा लागला, मग त्या काळामध्ये काही अडचणी आल्या का, तो पिरियड कसा होता?
0: हो, आता कारण कसं असतं, 3 वर्ष जॉब केला होता मी आणि पैसा पण इम्पॉर्टंट असतो, आणि त्यात जेव्हा इन्कम जेव्हा बंद होते जॉब सोडल्यानंतर आणि एकदम तुम्ही खाली होऊन जाता, आणि तो एक प्लस पॉईंट हा असतो की तेव्हा तुमच्या हजबंडची आणि इन लॉजची खूप महत्वाची, म्हणजे जे लोक आपल्या सराउंडेड आहेत त्यांचं खूप महत्व असतं. आणि मेन म्हणजे माझं घराणं इतकं सपोर्टिव्ह आहे आणि त्यांनी लगेच म्हणजे मी इकडे जॉब सोडला आणि 3 महिन्यात तर मला माझं स्टुडिओचं रिनोव्हेट करून दिलं माझ्या सासऱ्यांनी. त्यामुळे ते इतकं हे झालं की मला असं खूप टाइम पिरियड मी खाली नाही राहिले, मी लगेच माझ्या कामाला लागले आणि मग परत माझी म्हणजे बिझनेस आपलं आर्टिस्टची जर्नी स्टार्ट झाली.
1: कधी असं झालंय का की तुम्ही पर्सनली खूप स्ट्रेसमध्ये आहात, कधीतरी आपल्या लाईफमध्ये अशी येते सिच्युएशन की डिप्रेशनमध्ये आहात, स्ट्रेसमध्ये आहात, तेव्हा तुमच्या कलेने तुम्हाला कसा सपोर्ट केलाय?
0: माझ्या कलेने तर मला खूप सपोर्ट केलाय. म्हणजे मी तर म्हणते की पेंटिंग करणं हे प्रॉपर मेडिटेशनच आहे. म्हणजे त्यात एकदा तुम्ही गुंग झाले तर झाले, म्हणजे मला कळतच नाही की वेळ कुठे गेला, असं 3-4 तास तसे सहज निघून जातात. आणि जेव्हा असं वाटतं की आपण डिप्रेशन सारखं आलंय किंवा स्ट्रेस वाटतो आहे, कुठून तरी ताण पडतोय, पण जेव्हा तुम्ही पेंटिंग करायला लागतं आणि एखादं काम चालू असतं ना माझं, तर मी पूर्ण त्यात गुंग होऊन जाते. तर मला काहीच सुचत नाही बाकीचं की काय होतं काय नव्हतं, मी फक्त माझं काम आणि मी अशी असते.
1: आणि आता तुम्ही वर्कशॉप वगैरे पण घेता, समर वर्कशॉप असेल, थीम काय आहे तुमच्या त्या वर्कशॉपची?
0: माझं असं आहे की सगळ्या स्टुडंटचं वेगळं वेगळं डेव्हलपमेंट असतं, म्हणजे ग्रोथ असते. जर का आता लहान मुलगा असेल, मी 10 इयर्सचं असेल, तर मी त्याला पहिले बेसिकपासून सजेस्ट करते. जर का त्याचा हात खूपच छान असेल, मग मी त्याला ॲक्रॅलिककडे वळवते किंवा मग कलर पेन्सिल्स. आणि मोठे असतील, जसं आता 10th झालेले मुलं आहेत, त्यांना मी मोस्टली सजेस्ट करते की तुम्ही पोर्ट्रेट करा स्केचेस, आणि मग त्यानंतर हळूहळू हळूहळू ती पण लेवल की पोर्ट्रेट झाल्यानंतर मग कलर पोर्ट्रेट म्हणजे पेन्सिल कलर, आणि मग त्यानंतर ॲक्रॅलिक, मग ऑइल. कारण ऑइल कसं आहे, हे सगळ्यात शेवट येतं, थोडंसं हँडल करायला जरा चिकट असतं, कारण ते वाळत पण नाही लवकर, 3-4 दिवस आरामात लागतात वाळायला. त्यामुळे मग हळूहळूहळू मुलांची ग्रोथ बघून मग मी त्यांना शिकवते.
1: अच्छा, आणि आता लास्ट क्वेश्चन की आता तुम्ही पुढच्या 5 वर्षाचं असेल किंवा तुमचं इन फ्युचरचं असेल, तुमचं विजन काय?
0: माझं विजन असं आहे की मला माझ्या पेंटिंग्स म्हणजे असं सगळ्यांच्या घरी माझ्या पेंटिंग्स त्यांना इन्स्पायर केलं पाहिजे, सगळ्यांच्या घरी माझी पेंटिंग लागली पाहिजे. आणि तुम्हाला मी सांगितलं एक एक्झाम्पल की जे सॅटिस्फॅक्शन मिळतं की त्यांना ते पेंटिंग बघून कसं वाटतंय हे महत्वाचं आहे. तर हे म्हणजे हे माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे की त्यांना ते पेंटिंग बघून कसं फील होत आहे, बस
1: समाधान.
0: येस, समाधान, तेच माझं मोठं सॅटिस्फॅक्शन आहे. कला म्हणजे एक अशी आवड आहे की तुम्ही त्याला जर का आवडीने केलं, म्हणजे त्यात करिअर केलं, तर तुम्ही ते करिअर लास्ट पर्यंत तुम्ही नेऊ शकता आणि हॅपीली नेऊ शकता. कुठलाच डिप्रेशन येणार नाही, कुठलाच स्ट्रेस येणार नाही. आणि मेन म्हणजे

0: किंवा तुम्हाला एखादा ऑर्डर येतं किंवा तुम्हाला एखादी काम येतं ना, तर तुम्ही एन्जॉय नाही करता, म्हणजे तुम्ही हसत हसत करता. असं नाही की यार हे कम्प्लीट करायचं आहे, यार हे याला सबमिट करायचं आहे. कारण मी पण आय टीमध्ये होते तेव्हा मी पण बघितलं की हे ना पटकन मला संध्याकाळ व्हायच्या आधी हे कम्प्लीट करायचं आहे, हे सबमिट करायचं आहे किंवा ही मीटिंग घ्यायची आहे. पण जेव्हा तुम्ही एखाद्या कलाच्या ह्याच्यात तुमचं वर्क म्हणजे तुमचं एक काम करतात, बापरे इतकी मजा येते आणि तुम्ही आवडीने ते पटपट पटपट आणि ते होतं पण असं आहे. तर मी तर म्हणेल की नक्कीच करिअर करा. पैसा पण खूप महत्त्वाचा आहे, थोडं टाईम पिरियड लागतो, थोडं वर्ष जातात, काही वर्ष जातात, पण आफ्टर तुमचं नाव झाल्यानंतर आपोआप पैसे पण येतात.
1: आणि नक्कीच मॅडम, तुम्ही आलात इथे आणि एवढं छान पद्धतीने तुमचं जे काम आहे, जे आर्ट आहे, ते खूप छान पद्धतीने समजून सांगितलं आणि खूप साऱ्या नवीन नवीन गोष्टी आम्हाला शिकायला मिळाल्या, समजल्या कशा असतात. तर पुन्हा एकदा रेडिओ नगरच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.
0: थँक्यू, थँक्यू सो मच.
2: श्रोते हो, आत्ताच आपण चित्रकार अद्वैती सोळंकी यांच्याबरोबर खूप साऱ्या गप्पा मारल्या, खूप साऱ्या चर्चा केल्यात, त्यांच्या कलेबद्दल सुद्धा आपण आज जाणून घेतलं. आणि पुन्हा भेटणार आहोत आपण पुढच्या रविवारी आपल्या संडे स्पेशल कॉलेज कट्टा या शो मध्ये एका नवीन अशा व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

श्रोते हो नमस्कार, मी आनंद देशमुख. आज मला अतिशय आनंद झालेला आहे, तो म्हणजे मी अहिल्यानगर इथल्या स्नेहालयच्या रेडिओ नगरच्या स्टुडिओमध्ये बसून आपल्याशी बोलतो आहे. आणि ही माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाची अशी संधी आहे, ती अशा करता की ज्याचं आयुष्य आकाशवाणीमध्ये जवळजवळ 27 वर्ष गेलं आणि पुढे आणखी 20-22 वर्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी या रेडिओचा संचालक म्हणून मी काम केलं आणि त्यामुळे या माध्यमाविषयीचं माझं प्रेम हे अत्यंत, मी ज्याला म्हणेन की माझ्या हृदयाचा एक अत्यंत कप्पा आहे असं मी म्हणेन. आणि त्यामुळे या स्टुडिओमध्ये मी आता बसलेलो आहे, त्यावेळेला मला अतिशय आनंद झालेला आहे. स्टुडिओ, तो स्टुडिओतला लाईट, ती घड्याळं, समोर असलेला मायक्रोफोन, समोर कोणीतरी माझा रेकॉर्डिंग करत आहे, हे जे दृश्य आहे ना, हे खरोखर अंगावर शहारे आणणार आहे. आणि तुम्हाला एक सांगू श्रोते हो, रेडिओ हे माध्यम असं आहे की जे केवळ आवाजाच्याच माध्यमातून आपल्यापर्यंत पोचतं. म्हणजे कुठलीही गोष्ट, कुठलीही भावना ही केवळ आवाजाच्या माध्यमातून, म्हणजे शब्दाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवायची असते. आणि त्यामुळे आम्हा रेडिओच्या कलाकारांच्यावर ही फार मोठी जबाबदारी आहे आणि ती अवघड आहे की केवळ आवाजाच्या माध्यमातून आपल्या अंतःकरणापर्यंत पोहोचणं ही खरोखर एक कला आहे असं मी म्हणेन. आणि या प्रांतामध्ये आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत आणि त्यामुळे तुम्ही ज्यावेळेला एखादा कार्यक्रम रेडिओ नगरवरनं ऐकता, त्यावेळेला त्या कार्यक्रमाच्या मागे प्रचंड असे कष्ट असतात, अभ्यास असतो, एक प्रकारचं संशोधन असतं. आणि त्यामुळे तो ऐकत असताना ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अरे, केवळ आवाजाच्या माध्यमातून ही मंडळी आपल्यापर्यंत पोचत आहेत. आणि त्यामुळे तो आवाज आपण ज्याला म्हणतो की नाही, कानात प्राण आणून आम्ही ऐकत होतो, तशाच पद्धतीने तुम्ही ऐका रेडिओचे कार्यक्रम. आणि शेवटी मी तुम्हाला जाताना एवढंच सांगेन की या माध्यमावर प्रेम करा आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM.

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार नगरकर, मी रोहिणी थोरा सांगवीकर आणि तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

0: श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा आपला रविवार स्पेशल किस्से नाटकातले हा शो सुरू झालाय आणि मी आर जे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, किस्से नाटकातले या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत आपल्याच अहिल्यानगर येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्रेणिक शिंगवी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधणार आहेत महेश खताळ.
1: नमस्कार, मी आहे महेश खताळ आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आपला शो सुरू झालाय किस्से नाटकातले आणि आज आपल्यासोबत पाहुणे आहेत नगरचे नाट्य कलाकार, नाट्यकर्मी. आणि त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणलं तर खूप काही त्यांनी शिकवलेलं आहे, त्यांनी खूप विद्यार्थी पण घडवलेत. राज्यनाट्य, सिरियल, सिनेमा यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आपल्या अहिल्यानगरचे नाट्यकर्मी श्रेणिक शिंगवी सर आलेले आहेत, तर आज आपण त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहोत. नाटकातले खूप अनुभव त्यांच्याकडे आहेत, खूप किस्से त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्याकडूनच आपल्याला आज खूप सारे किस्से ऐकायला मिळणार आहेत. तर नमस्कार सर.
2: नमस्कार.
1: आपला शो आहे ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले.
2: हो.
1: की रंगमंचावर जेव्हा कला सादर होती, प्रेक्षकांना एक कलाकृती दिसत असते की तंत्रज्ञ त्यांचं काम करतात, कलाकार त्यांचं काम करत असतात, त्या नाटकामागे एक अजून एक नाटक घडत असतं, विंगीत घडत असतं, स्टेजच्या पाठीमागे एक वेगळंच नाटक घडत असतं. एक कलाकार म्हटलं की सगळ्यात पहिली एक कलाकार म्हणून त्याच्या मनात एक कायम गोष्ट असते, पहिली एंट्री विंगीत उभं राहिलेला, छातीत धडधड, पायाचे लटलट कापणारे पाय आणि पोटात आलेला गोळा. तर तुमची पहिली एंट्री कशी होती?
2: तर एक्झॅक्ट पहिली एंट्री म्हटलं तर असं थोडं आठवणं अवघड आहे, कारण माझ्या प्रवासाला झालीत 38 वर्ष.
1: बापरे,
2: 38 वर्ष मी सतत सातत्यानं रंगभूमीवर काम करतोय. जवळजवळ माझ्या 15-16 एकांकिका झाल्यात आणि 25 राज्यनाट्य झालेत.
1: बापरे.
2: त्यामुळे हा प्रवास खूप मोठा आहे माझा. पहिलं नाटक असं नाही आठवणार मला, पण धडधड मला आजही होते. म्हणजे आत्ता मागच्या वर्षी मी सादर केलेलं मॉडर्न फॅमिली नाटक होतं की त्याचाच सुरुवातीचाच पहिला किस्सा तो सांगतो मागच्या वर्षीचा, मग हळूहळू मागं जाऊया आपण. त्यातला पहिला किस्सा असा होता की लोकांनी तिकीट म्हणजे बॉक्स ऑफिसवर लागलेली लाईन आणि त्याचे फोटो मला पाठवले होते. का तिकीट घ्यायला सुद्धा 20 मिनिटं लागत आहेत.
1: वा.
2: आणि इतकं झाल्यानंतर नाविला जाणं, पायऱ्यासुद्धा सगळ्या फुल झाल्यानंतर तिकीट तेही विकायचे बंद करावे लागले आणि जवळजवळ 100-150 पब्लिक रिटर्न गेलं. इतकी अफाट गर्दी त्या नाटकाला होती.
1: म्हणजे राज्यनाट्याच्या स्पर्धेच्या प्रयोगाला हाऊसफुल बोर्ड लागला.
2: आणि महत्वाचं म्हणजे स्पर्धेचा पहिलाच प्रयोग होता.
1: पहिलाच प्रयोग आणि हाऊसफुलचा बोर्ड लागला.
2: हाऊसफुलचा. वाह. ओव्हरफुल झाला होता तो. नाटकही खूप सुंदर होतं. तर अशा प्रकारे आता नाटक तसे मागच्या वर्षी झालेलं मॉडर्न फॅमिली आहे, त्याच्या आधी वारुळ झालं, त्याच्या आधी कन्यादान झालं, खूप आहेत. म्हणजे आता मला तसं नाव आठवणं पण अवघड आहेत, पण ठीक आहे, काही नाटकातले किस्से आवर्जून सांगण्यासारखे आहेत. आता सगळ्यात महत्वाचे जे काही काही किस्से असतात, पहिलं म्हणजे मी बालनाट्यापासून सुरुवात केली होती. बालनाट्याच्या वेळेसचा तर त्यावेळेसचे तर काही फारसे तसे किस्से नव्हते, पण राज्यनाट्य सुरू केल्यानंतर खूप काही किस्से घडत होते. आम्ही 2011-2011 सावरकरांचं एक खूप मोठं नाटक केलं होतं, आरोपी क्रमांक 8 म्हणून, ज्याने अख्ख्या महाराष्ट्रानी त्या नाटकाला डोक्यावर घेतलं. अख्ख्या महाराष्ट्रातल्या 100 सावरकरांपैकी लक्षवेधी सावरकर म्हणून मला शासनानं पुरस्कार दिला. त्या नाटकाचे दिग्दर्शक होते अनंत जोशी. नाटकात सीन होते 30 दृश्य नाटकात बदलायची होती, एक सगळ्यात मोठा चॅलेंज होतं. आता त्या नाटकातला एक किस्सा असा होता, मी जेलमध्ये असताना तो जेलमधला एक हवालदार असतो आणि तो चापकानी फटके मारत असतो. आता चापकानी फटके मारतो त्यावेळेस त्या फटक्यांचे आवाज रेकॉर्ड केलेले होते आणि ते द्यायचे होते, पण त्या कलाकाराला इतकी सवय लागलेली होती त्या फटक्याच्या आवाजांची की तो विंगेत उभा होता आणि विंग दुसऱ्या बाजूने विंगेत कैद्यांना फटके मारतात असं दाखवायचं होतं. तर ते चालू होतं, रेकॉर्डिंगवर आवाज पण येत होता, पण हा तोंडातून फाट फाट असा आवाज होत. म्हणजे आज जवळजवळ 15 वर्ष झाली त्या किस्स्याला, पण आजही थिएटरवर जर गेलं तर फटाक या आवाजाने तो कलाकारच फेमस आहे, फटाक या नावानी.
1: वा वा वा.
2: असे खूप किस्से असतात. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, तू आता ज्याप्रमाणे म्हणालास की धडधड वाढणं किंवा काय, कलाकाराची एक सगळ्यात महत्वाची गोष्ट असते, जोपर्यंत पहिली एंट्री घेताना किंवा विंगेतून स्टेजवर येताना तुमचं काळीज धडधडतंय तोपर्यंत तुमच्यातला कलाकार जिवंत आहे.
1: वा,
2: हे 100%.
1: वा वा.
2: ज्या दिवशी ती तुमची धडधड बंद पडली किंवा तुम्ही अगदीच इझिली स्टेजवर गेलात किंवा तुमची भूक संपलेली असते, स्टेजवरचं तुमचं जे काही तुम्हाला सादर करायचं असतं, जे आपण नाटकाला दरवेळी प्रयोग म्हणतो, ते प्रयोग जो करायचा असतो ना, त्या प्रयोगाची क्षमता तुमची कुठंतरी संपलेली असते. तुम्ही आहे त्या रुटीन ढाच्यात काम करत असता, त्यामुळे धडधड जिवंत राहिलीच पाहिजे आणि ती आजही माझी आहे 100%. आजही पहिली एंट्री घेताना मला 2-5 मिनटं सुरुवातीची खूप धडधड होते, अगदी कधी कधी सुधरत नाही. म्हणजे मी नाटकांची इतके वेगवेगळे प्रयोग केलेले आहेत. आता नाटकांचा म्हणजे 2 कलाकारांचं 2.25 तासाचं नाटक हा तसा न पेलणारा विषय असतो, पण तोही एक्सपेरिमेंट मी 4 वेळा केला आहे.
1: दास्तान
2: केलं आहे, विजय तेंडुलकरांचं नियतीच्या बैलाला म्हणून एक नाटक आहे, ते 2 वेळा केलं आहे. का त्या 2 कलाकार आहेत,
1: 2 कलाकार
2: आणि 2.25 तास स्टेजवर थांबायचं असतं. हे प्रचंड मोठं चॅलेंज असतं. हे आपल्याला इथं बोलणं किंवा सांगणं खूप सोपं असतं, पण हे घडवण्यामागची जी भयानक मेहनत असते ना, ती फार अवघड असते. त्यातला एक किस्सा असा असतो ना, एखादा शब्द किंवा एखादं वाक्य तुमचं मागं पुढं झालं, बरं, दरवेळी कलाकार समोरचा जो आर्टिस्ट आहे तो नवीन असतो, माझ्यासमोर एकच दरवेळी नसतो, दरवेळी वेगवेगळे असतात, त्यातले कधी नवखे असतात, कधी अनुभवी असतात. आता त्यातलं नवखं कलाकार समोर आला, तो एखाद्या वाक्याला गडबडला, तिथे अख्खं नाटक कोलॅप्स व्हायची भीती असते. थोडंसं एखाद्या प्रयोगाच्या वेळेस असं जाणवत पण होतं, पण आता काय झालं, इतक्या वर्षाच्या अनुभवाने ते अगदी इझिली अगदी सहजपणे ते निभावून नेता येतं, त्यात काय फारसं वेगळं वाटत नाही. आता माझ्याबरोबर ज्यांनी कामं केलेली आहेत त्यांना थोडासा माझा तो अनुभव पण आहे. काय होतं, सुदैवानं म्हणा, मला नाटकातल्या ज्या मोठ्या भूमिका असतात त्या माझ्या पातीला येतात, त्यामुळं नॅचरली माझ्या पातीला पाठांतर खूप असतं. एक नाटक होतं आकाश पक्षी म्हणून, खूप कलाकार होते. आता माझ्याबरोबर पूर्वी ज्यांनी काम केलं त्यांना माहीत होतं की एखाद दुसरं वाक्य सरांचं विसरू शकतं, पण हे विसरलेलं वाक्य त्यांचं एक आपलं आहे हे आपल्याला कळत नाही, ते इतके बेमालूम पुढं निघून जातात, आपण गोंधळात पडतो की चला आपलं चुकलं की काय. आणि नेमकं तसाच किस्सा झाला. एक असंच ते कैदी सगळे बसलेले असतात आणि त्या तिथं तो TV वरचा एक सीन चालू असतो आणि तिथं मला म्हणायचं असतं की बा अरे कोणीतरी मॅच लावा रे ती, हे एवढंच वाक्य होतं माझं ते त्यावेळेस. त्यावेळेस ते काय माझ्या डोक्यातून निघून गेलं वाक्य. आता समोर बसलेले जे कलाकार होते त्यांचे त्याच्यावर डिपेंड असलेले वाक्य होते, ते गोंधळात पडले
1: कारण तुम्ही वाक्यच घेतलं नाही.
2: मी वाक्य घेतलं नाही, माझा क्यू दिलं नाही मी. माझ्या लक्षात आलं काहीतरी गडबड झाली, मी त्यांनाच जोरात विचारतो, अरे बोला ना, तुमचे तोंड शिवलेत का, बोला बोला, काय तुमच्या मनात येते बोलून टाका. असं बोलून त्यांना बोलतं करावं लागायचं.
1: बापरे.
2: आता या गोष्टी नॅचरल असतात. काय होतं, ज्याच्या पातीला पाठांतर खूप असतं ना, त्याला एखाद्या वेळेस हा प्रॉब्लेम असतोच. आणि यावेळी फक्त अनुभव तारून येतो. माझं नाटक कधीही थांबलं नाही, सुदैवानं नटराजाच्या कृपेनं रंगमंचावर मी जेव्हाही उभं राहिलो कधीही माझं नाटक गुंतलेलं नाही किंवा म्हणजे कुठे गुंतलं नाही, का ते गुंतून थांबलंय असं कधीही झालेलं नाही. सुदैवानं तेवढी मेहरबानी माझ्यावर, म्हणूनच 25 राज्यनाट्यमध्ये मला 14 प्रमाणपत्र आहेत आणि 2 मेडल आहेत, म्हणजे 25 पैकी 16 बक्षीस आहेत माझ्याकडे. त्यामुळं अनुभवानं त्या गोष्टी सहज निघून जातात. गोंधळ नवीन माणसाचं नक्की होतो, जे माझ्याबरोबर काम करतात त्यांचा मग गोंधळ होतो.
1: पण सर, एवढा अनुभव असून तुम्ही आता खूप काही काही गोष्टी एवढ्या छान सांगितल्या तुम्ही की एवढे वर्ष झालं काम करतात, आजही तुमच्या छातीत धडधड होती. आणि तुम्ही एक वाक्य खूप छान बोलले की ज्या दिवशी धडधड बंद होईल त्याशी कलाकार मरण, हे खूप छान बोललात तुम्ही. सर आपण आता किस्से, तुम्ही एका प्रश्न, तुमच्याकडे एवढे किस्से निघालेत, अजून तर खूप किस्से करायचे आहेत. मला तुम्हाला असं विचारायचं की एक कलाकार म्हणून, की अनुभवी तर तुम्ही आहातच, पण कधी कधी असं होतं की एखाद्या प्रॉपर्टीवर आपले नाटकातले प्रसंग ठरलेले असतात, आणि असं कधी झालं आहे का की तुमचा जो सहकलाकार आहे त्याला ती प्रॉपर्टी घेऊन यायची आहे आणि त्या प्रॉपर्टीला अनुसरून तुमचे प्रसंग पुढे चालू होणार आहेत आणि तो कलाकार प्रॉपर्टीच विसरला पण आता तुम्हाला सावरून न्यायचं आहे, असं झालंय का कधी?
2: होतं असं. आता एक वेळ नाटकाची सुरुवात होती आणि माझ्या हातात उदबत्त्या असतात, त्या उदबत्त्या मी घरभर फिरवत फिरवत तोंडात मंत्रांचं उच्चारण करत करत देवघरापाशी जातो आणि त्या उदबत्त्या तिथे लावतो. दुर्दैवानं बॅकस्टेज पाहणाऱ्यांनी उदबत्त्या तिथं अवेलेबल केल्याच नाहीत. बरं, मला आता तेवढं माहीत होतं का उदबत्त्यासाठी माझं तो सीन आणणार नाही. मी आपलं मंत्र उच्चार करत करत हात जोडत इकडं तिकडं इकडं तिकडं पाहत पाहत देवघरापाशी गेलो. देवाच्या तिथं हात जोडले, तिथं उदबत्त्या दिसल्या मला देवघरात, त्या तिथंच पेटून तिथंच लावल्या. असे किस्से होतात.
1: म्हणजे तुम्हाला हा अनुभवामुळं तुम्हाला माहिती आहे की त्यावेळी काय झालं पाहिजे, आणि जरी तुम्हाला त्या अगरबत्त्या नसत्या जरी सापडल्या तरी तुम्ही काहीतरी पुढे केलं असतं आणि नाटक थांबून नसतं दिलं.
2: हा फरक मी तेच सांगितलं ना, हा फरक आहे ना अनुभवाचा असतो. तुमच्या वागण्या बोलण्यात जो एक सफाईदारपणा येतो ना तो त्या याच्यानी सुरुवातीपासून माझं म्हणजे नाटकात माझी स्वतःची एक शैली जी मी डेव्हलप केली आधीपासून. मी अगदी 60-65 वर्षाच्या दिग्दर्शकापासून ते अगदी आत्ताच्या 22-25 वर्षाच्या वयाच्या मुलाच्या दिग्दर्शनाच्या त्यांच्या हाताखाली सुद्धा काम करतो. त्यामुळं मला त्या प्रवासापासून आजचा चाललेला जो नाटकाचा प्रवास आहे हा सुद्धा चांगला माहिती आहे का नाटक कुठल्या दिशेनं चाललंय, किती वेगानं चाललंय. पूर्वी 3.5 तासाचं नाटक होतं जे आता 2.25 तासावर आलंय, म्हणजे नाटकाला स्पीड किती आलाय, लोकांना आजकाल काय लागतं, या सगळ्या गोष्टी त्या कळालेल्या असतात. आणि त्या अनुभवातून त्यात काय होतं, आपण प्रत्येक वयाच्या वयोगटात सामील होत राहिलो ना मग ते आपोआप आत्मसात होत राहतं, या सगळ्या गोष्टी आपोआप होत राहतात. आता याच्यात किस्स्यांमध्ये भरपूर असे काही किस्से असतात की जे घडू नयेत पण घडतात बाबा. आता एक जी ए कुलकर्णींचं नाटक करत होतो मी, दैव माचिंत्य म्हणून नाटक होतं. त्याच्यात मी हिमालयातून आलेला एक 260 वर्ष वय असलेला साधू असतो. आता सगळं नाटक सुंदर चाललेलं, कॉस्ट्युम सुंदर होते, सगळ्यांचं नाटकही खूप छान चाललेलं होतं, सगळं सुंदर झालं होतं. आणि मागे एक लेवल टाकलेली होती, त्या लेवलच्या मागे पाण्याचा झरा असतो असं एस्टॅब्लिश केलेलं होतं. आता गंमत अशी होते की मी चुकून त्या पाण्याच्या झऱ्यातनं चालत त्या लेवलवर आलो. हे मला कळालं होतं की मी पाण्याच्या झऱ्यातून आलोय, आता मला पाय ओलेत हे फील करणं किंवा हे समोर एस्टॅब्लिश करणं गरजेचं होतं. एक 2 सेकंदासाठी थोडंसं विचलित झालो मी, पण वर लेवलवर आल्यानंतर मग पाय झटकणं, पाय पुसणं हे सगळं केलं. ऍक्च्युली ते नाटकात काहीच नव्हतं, कारण मी पाण्यातून येतच नव्हतो, पण मी चुकून पाण्यातून आलो होतो. अशा काही गोष्टी असतात.
1: म्हणजे तो वेळ तुम्हाला माहित होती की आपल्याकडून चुकलंय, पण ते प्रेक्षकांच्या लक्षात येऊ द्यायचं नाही,
2: कधीच नाही, कधीच नाही. आणि मुळात काय असतं, तुमची जी एक सलगता असते, कथानकाची सलगता असते, किंवा काही एखाद दुसरं वाक्य तुमचं विसरलं किंवा एखाद दुसरी स्टेप तुमची चुकली, प्रेक्षकांना माहीत नसते. तुमचं काम एकच असतं की ते सफाईदारपणे त्यांना सलग दाखवणं, ते कुठेही तुटता कामा नाही. मग तुमचं एखाद दुसरं वाक्य राहिलं काय काय त्यांनी काही फरक पडत नाही, ते ऑडियन्सच्या लवकर लक्षात येत नसतं, कारण स्क्रिप्ट आपण पाठ करत असतो, त्यामुळं ते आपल्याला माहीत असतं. बऱ्याचशा वेळी आता असं होतं नाटकाला उभं राहिलं का माझे सोलो म्हणा किंवा माझे मुळात आता सोलोचे दिवस राहिलेच नाहीत, माझे डायलॉग म्हणा, तर ते लेखक तिथं सोडून देतात, सर तुम्हाला तिथं जे योग्य वाटेल ते वाक्य तुम्ही घ्या.
1: मग ते अनुभवामुळे त्यांना सगळ्यांना माहिती आहे ना की एवढा मोठा अनुभव आहे. तुम्ही आता एक गोष्ट सांगितले की तुम्ही प्रत्येक वयोगटाच्या दिग्दर्शकासोबत काम केलंय, काय होतं की ज्यावेळेस तुम्ही आधी काम करत होते आणि आत्ताच्या नवीन दिग्दर्शक काम करतात, आणि यामध्ये मला असं विचारायचं की जे नवीन दिग्दर्शकासोबत कधी असं घडलंय का की आता तुम्हाला अनुभव एवढा मोठा आहे, साहजिकच समोरचा दिग्दर्शक थोडा तुम्हाला घाबरत असेल आणि तुम्हाला ते त्याला सांगायचं आहे काहीतरी, पण तो घाबरतो की मी कसं सरांना सांगू, पण तुम्ही त्यावेळेस हे केलं की अरे नाही बाबा तू दिग्दर्शक आहे, तर असं काही एखादा किस्सा तुमचा.
2: असेच किस्से कसे असतात की म्हणजे आता या नगरच्या नाट्यक्षेत्रात जरी म्हटलं किंवा बाहेर जरी विचारलं कोणाला, कोणीही सांगेल की श्रेणिक शिंगवी हे दिग्दर्शकाचा नट आहे. मी एक मी माझा कुठलाही शेप न घेता तिथं आलेलो आहे, तुम्हाला हवा तो शेप द्या, मी तो ती द्यायची जबाबदारी माझी, तुम्हाला जे हवं आहे ते द्यायचे. आता तू सांगितलं त्याच्यावर एक किस्सा आठवला, तर मागच्या वर्षीचं नाटक होतं मॉडर्न फॅमिली, हे नाटक होतं माझ्या जावयाचं विपुल महापुरुषचं. आता सगळीकडनंच प्रॉब्लेम असा होता का तो जावई वयानं माझ्यापेक्षा निम्मा, काही सूचना, पण आधीच आमचं अंडरस्टँडिंग झालेलं होतं की मी एक आर्टिस्ट म्हणून तुझ्यासमोर उभा आहे, तुला काय हवंय ते तू माझ्याकडनं काढून घे किंवा मला सांग, मी ते द्यायचा 100% प्रयत्न करतो तुला जे हवंय ते. इथं नातं किंवा काही नाही, आपण प्रामाणिक फक्त रंगभूमीशी राहायचं किंवा नाटकाशी राहायचं, आपला प्रामाणिकपणा हा नाटकाशी, बाकी आपल्याला काही, कारण स्टेजवर किंवा नाटकाच्या तालमी चालू असताना आहे ना सगळ्यात महत्वाची गोष्ट असते का, तिथं बाहेरचं जग हे शून्य असतं, तिथं जे आहे ते आहे, समोरचा दिग्दर्शक आहे, मी कलाकार आहे, समोरचा लाईट्सवाला आहे, मी समोर आर्टिस्ट आहे, समोरचा म्युझिकवाला आहे, मी आर्टिस्ट आहे, एवढंच नातं असतं. आणि हेच रंगभूमीशी नाटकाशी प्रामाणिक राहण्याचं सगळ्यात मोठं एक उदाहरण असतं.
1: तेच सर, आता एवढ्या वर्ष झालं तुम्ही काम करतात, खूप वेगवेगळ्या भूमिका तुम्ही केलेल्या असतील, आणि काय होतं एक कलाकार म्हटलं की जेव्हा आपण स्क्रिप्ट वाचतो आणि आपल्या वाट्याला जी भूमिका आलेली आहे आपण ते वाचताना आपण बऱ्याच वेळा असं करतो की हे पात्र मला कुठे सापडेल का, मग ते पात्र कसं शोधायचं, ते पात्रासारखं मी दिसलो पाहिजे, वागलो पाहिजे, तर कधी कधी ते पात्र आपल्याला सापडतच नाही की प्रयत्न करतो आपण, असं का नाही की प्रयत्न नाही, प्रयत्न करतो पण ते सापडत नाही, आणि असंच कुठंतरी बाहेर गेलो आणि एखादा काही किस्सा घडला आणि अचानक क्लिक झालं, अरे हा मला जे पात्र सापडत नव्हतं ना ते समोर मला दिसतंय, आणि ते घेऊन मग तुम्ही इकडं प्रॅक्टिस वगैरे केली, असं घडलं का कधी?
2: माझा अनुभव अतिशय वेगळा आहे. मी कधीही दिसणाऱ्या पात्राची किंवा कुठे पाहिलेल्या पात्राची कधीही आजपर्यंत नक्कल केलेली नाही किंवा करत नाही. माझ्या दृष्टीनं त्या नाटकाचा सगळ्यात मोठा गुरु असतो समोरचा दिग्दर्शक आणि लेखक, ज्यानं ते पात्र लिहिलंय त्याला काय अपेक्षित आहे त्या पात्राकडनं ते मी माझ्या पद्धतीनं देणार. मी कुणाचं पाहिलेलं किंवा नाटक झाल्यानंतर माझ्यासारखं पात्र दिसलं हे जन्मात मी आजपर्यंत कधीही टॅली केलेलं नाही किंवा पाहिलेलं नाही, हे मी कधीच करत नाही, करणार नाही.
1: जे काय ते ओजी
2: जे आहे ते माझं आहे, मला जसं जमल तेच मी दाखवणार, मी कुणाचं पाहून कॉपी कधीच करणार नाही. आता याच्यात एक मगाचा किस्सा सांगायचा राहिला, माझी पहिली एकांकिका होती, राजेश भालेरावांनी लिहिलेली होती, शोध म्हणून. पहिला प्रयोग होता आमचा श्रीरामपूरला, दुसरा होता नगरला, तिसरा होता पुण्याला.
1: हे स्पर्धेचे प्रयोग?
2: एक स्पर्धेचा, दोन स्पर्धेचे होते, पाच प्रयोग केले होते आम्ही, पण तीन असे सादरीकरण होते कारण एकांकिका खूप सुंदर होती ती. आता पहिलाच प्रयोग होता आमचा श्रीरामपूरचा आणि परिस्थिती अशी झाली होती नाटकात दोन सीन वेगवेगळे असे होते की घोळक्यांमध्ये किंवा याच्यात तरुण मुलं डी जेवर किंवा याच्यावर नाचतायत. आता ही गोष्ट जवळजवळ 35-36 वर्षापूर्वीची, त्यावेळी जो प्रकार होता धांगडधिंग घालण्याचा त्या प्रकारचा तो सीन होता की बाहेर बँड बाजा वगैरे वाजतायत, पोरं बेधुंद होऊन नाचतायत, काहीतरी अंग विक्षेप करतायत, आणि तिथं गाणं लागलेलं असतं प्यार का वादा, 50-50 आदा आदा, हे गाणं त्यावेळी फार फेमस होतं. आणि दुसरा सीन असा होता की शाळेच्या बाहेर झेंडाबंधनासाठी सगळे गोळा झालेले आहेत आम्ही आणि सॅल्यूट मारून उभे आणि त्यावेळेस गाणं लागतं सारे जहासे अच्छा हिंदो सीता हमारा. आमच्या दुर्दैवानं नेमकं उलटं झालं, नाच करायला लागलो आणि गाणं लागलं सारे जहासे अच्छा हिंदो सीता हमारा. सॅल्यूट करायला उभे लागलो राहिलो आणि तिथं गाणं लागलं प्यार का वादा 50-50.
1: बापरे.
2: आणि ही पहिली एकांकिका, पहिला प्रयोग श्रीरामपूरला. पण सुदैवानं तिथंही गडबड गोंधळ झाला नाही. कसा तो निभावून न्यायचा तो नेला, पण अख्ख्या महाराष्ट्रभर ती एकांकिका पहिली येत होती, तिथेही पहिली झाली होती. ती चूक म्हणजे लोकांना वाटलं की हे मुद्दाम केलेलं होतं,
1: हे
2: कॉन्ट्रोवर्सी म्हणून मुद्दाम केलंय असं लोकांना वाटलं म्हणून जास्त टाळ्या पडल्या आणि आम्ही घामागुम झालेलो होतो
1: की आता काय होईल
2: काय होईल. म्हणजे सॅल्यूट मारलं आणि गाणं लागलं प्यार का वादा 50-50 कसं सहन होईल हो.
1: बापरे. म्हणजे तो एक प्रयोगच केला,
2: प्रयोग
1: चुकून झाला पण प्रयोग झाला,
2: प्रयोग झाला.
1: म्हणजे असंच होतं की तुम्ही पहिलं याच्यामध्ये स्टेटमेंटमध्ये तुम्ही सांगितलं की आपण हौशी कलाकार प्रत्येक वेळी प्रयोगच करतो, त्याच्यामुळं तर आपण आत्तापर्यंत आहोत आणि पुढं चालतोय आपण. सर आता तुम्ही जसं टेक्निकलची एक गोष्ट सांगितली की टेक्निकल चूक म्हणू आपण ती, की त्यामुळं ते जे गाणं ज्या सीन वाजायला पाहिजे तिथं न वाजता दुसरीकडेच वाजलं, अशा टेक्निकल चुका होतात की असं कधी झालं आहे का की आपण ज्यावेळेस तालीम करतो तर तालमीच्या वेळेस आपल्याला लाईट्सचा सेटअप काही नसतो ना, म्युझिकचे ट्रॅक जरी काढले तर आपण आत्ता मोबाईलवर वाजवतोय. तुम्ही ज्यावेळेस काम करत होता त्यावेळी तर ही काही सोयच नव्हत्या, तर आणि जे काही करायचंय ते स्टेजवर आलेच करायचं की तिथंच लाईट सेटअप,
2: तीच रंगीत तालीम, तोच प्रयोग,
1: तेच करायचं. अशी एखादं घडलंय का की चुकून चूक, जसं हे सांगितलं की चुकून गाणं वाजलं पण नम्रता आली, तसं लाईटचं झालंय का की त्याच्याकडून चुकून काहीतरी गडबड झाली आणि ते बक्षीसच आलं, लाईटचं बक्षीस मिळालं.
2: नाही, लाईटच्या बाबतीत नाही तसा अनुभव, पण नेपथ्याच्या बाबतीत आहे. एक शशिकांत नाजांचीच एक अंक होती, त्याचं त्यांनी 2 अंकी केलं होतं jagrangondhal.com म्हणून. छान नाटक लिहिलं होतं. त्या नाटकाच्या सुरुवातीला 1-2-3 खुर्च्या वगैरे असं नैपथ्य जुजबी घेऊन येतात असं त्या नाटकाची सुरुवात होती. सगळे आर्टिस्ट सगळे विसरलेले होते आणि एकच खुर्ची स्टेजवर आली होती.
1: बापरे.
2: आणि विशेष म्हणजे एका खुर्चीवर त्या नाटकाला नैपथ्याचं पहिलं बक्षीस मिळालं. एकच खुर्ची आणि त्याचा वापर इतका सुंदर केला हो, म्हणून त्या नैपथ्याचं पहिलं पारितोषिक
1: मिळालं. म्हणजे चूक झाली होती आणि त्या चुकीतून पण एवढं झालं असं की ज्या कलाकारांनी तिचा जो वापर केला त्याच्यामुळे मग त्याला ते
2: सुदैवानं काय होतं आता त्या एकांकिकेत काम करणारे कलाकारही त्या तसे ताकदीचे कलाकार. बलबीम पटारे होते, मी होतो आणि आम्हाला 2-3 जणांनाच ते खुर्ची ती वापरायची होती. त्याच्यामुळे तो भाग असा होता की ती आता निभावून नेणं गरजेचं होतं. तेवढी तर आता मॅच्युरिटी आलेली होती का
1: त्या
2: आता या एका खुर्चीवर आपल्याला जादू करायची आणि ती एका खुर्चीवर जादू झाली. एका खुर्चीवर नैपथ्याचं पहिलं बक्षीस मिळालं.
1: क्या बात आहे.
2: असे पण काही अनुभव आहेत. आता एक एकांकिका होती माझीच लिहिलेली होती विटनेस म्हणून, मी नगर कॉलेजला त्यावेळेस शिकत होतो. ती चर्चा नाट्य होतं, ते तिघं जण बसलेले असतात आणि त्या तिघांची चर्चा चालू स्टेजवर अशी एकांकिका होती. पण ती एकांकिकेचा लेखन आणि विषय इतका सुंदर झालेला होता, अख्ख्या महाराष्ट्रभर तिला बक्षिसं सगळी मिळत होती. आणि ती आम्ही नगर कॉलेजच्या गॅदरिंगला स्नेहसंमेलनात तिथं सादर करत होतो. आणि जेव्हा का त्या अपोजिशनच्या लोकांना कळलं की एकांकिका सगळ्यांना धुऊन टाकते, त्यांनी अक्षरशः सगळं गॅदरिंग उधळायच्या मागं लागले.
1: बापरे.
2: सगळेजण अचानक उठले, सगळीकडे धूळ माती असं दिसायला लागलं. पण अजिबात आम्ही डगमगलो नाही. तिन्हीचे तिन्ही कलाकार तसेच्या तसे खाली उतरलो स्टेजवरनं. कोण कोण हे शोधत होतो तोपर्यंत ते पळत सुटले होते. बाकीचे मग नंतर सरांनी वगैरे येऊन सगळे विद्यार्थी बसवले, सगळे शांत केलं. आम्ही पुन्हा स्टेजवर जाऊन परत एकांक तिथून पुढे चालू केली.
1: तिथं थांबली, तिथूनच चालू केली.
2: आणि तेव्हाही ती पहिली आली.
1: म्हणजे हे मी आत्ताच्या काळात ऐकलं होतं की म्हणजे पुरुषोत्तमला वगैरे अँटी लाफ्टर देणं किंवा एखादी एकांकिका पाडण्याचा प्रयत्न करायचा, म्हणजे तेव्हापासून हे चालूच होतं.
2: हो, आता पुरुषोत्तमचं नाव काढलं तू म्हणून सांग. पुरुषोत्तम मी 5 वर्ष केलंय.
1: क्या बात.
2: सुदैवानं माझीच एकांक होती कुठे संस्कृती म्हणून. समाजात चाललेला बदल म्हणजे त्यात थोडक्यात अशा काही गोष्टी होत्या की डान्स बार किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आजकालची विद्यापीठं झालीत. ह्या तुमचा समाज ओळखण्याची युनिव्हर्सिटी आहे ह्या त्या एकांकितनं साधारणतः हे सांगत होतो. तर दुसऱ्या वर्षी पुरुषोत्तमला कुठून बाहेर अफवा पसरली गेली माहीत नाही, काही एकांकिका नाना पाटेकरांनी लिहिलेली.
1: बरं.
2: आणि त्यावेळी नाना पाटेकरांचा प्रतिघात हा पिक्चर आलेला होता आणि त्यांचा तो त्यातला वेड्याचा रोल आणि या एकांकितला वेड्याचा रोल हा बऱ्यापैकी सिमिलर होता. मी पिक्चर पाहिलेला नव्हता, तो रोल मीच करत होतो. मला त्यावेळी अभिनयाचं पारितोषिक पण होतं पुरुषोत्तमचं, पण मी त्यांचा रोल पाहिलेला नव्हता. पण ते हे बाहेर डिक्लेअर झालं. इतकी भयानक गर्दी झाली, इतकी भयानक गर्दी झाली त्यावेळी भरतनाट्य मंदिरला. म्हणजे अक्षरशः पोलीस बंदोबस्तात मला त्या भरतनाट्य मंदिरला एक जेलसारखा असा दरवाजा असलेलं एक पिंजरा आहे, त्या पिंजऱ्यात आत उभं केलं. लोकांना भेटण्यासाठी लोक

0: तुम्ही एकांकिका वगैरे लिहिलात तुम्ही, तर असं बऱ्याच वेळा होतं की एखादं आपण त्यातलं पात्र असतं ते आपण करत असतो, आणि जसं तुम्ही सांगितलं की बऱ्याच वेळा ह्या एकांकिका वगैरे याच्यामध्ये, जसं तुम्ही नगर कॉलेजचा उल्लेख केला की तिथं एकांकिका पाडण्यासाठी प्रयत्न केला, पण तुम्ही स्टेजवर खाली आले, एकांकिका थांबली होती, थांबून परत जाऊन जिथं थांबलेली एकांकिका तुम्ही परत चालू केली. पुरुषोत्तमचंही तुम्ही आता तेच सांगितलं की असं नाटकात किंवा राज्यनाट्यला असं घडलंय का कधी की काही कारण असो, आता लाईट जाणं हा एक वेगळा भाग येतो की लाईट गेल्यानंतर नाटक थांबतं, पण राज्यनाट्यला आपण हौशी कलाकार म्हणून जर पाहिलं तर असं घडलं का की काही एखादा कारण झालं आणि नाटक थांबवावं लागलं?
1: एकदा राज्यनाट्यला केव्हा तरी एकदा झालं असं की प्रयोग चालू असताना खूप छान नाटक होतं ते, सुदैवानं माझ्या पात्राला सगळी चांगलीच नाटकं आली, म्हणजे असं विसरण्यासारखं पात्र आणि विसरण्यासारखं नाटक मला उभ्या आयुष्यात मिळालंच नाही. सुदैवानं माझ्यासाठी पात्र लिहिली गेली, माझ्यासाठी एक नाटकं लिहिली गेली. ते नाटक चालू असताना ऑडियन्समध्ये प्रेक्षकरात मागे काहीतरी गोंधळ चालू होता खूप, आणि नेमका नाटकाचा खूप सिरियस पॅच होता तो, तर मी 2 मिनिट नाटक थांबवलं होतं. बरं, जनरली काय होतं, आता सिनियरिटी म्हणा, अनुभवामुळं म्हणा, बाकीचे आर्टिस्ट बिचारे सगळे ते, म्हणजे जनरली असंही माझ्या शब्दाबाहेर कोणी जात नव्हतं, अजूनही जात नाहीत. तर 2 मिनिट सगळ्यांना मी सांगितलं होतं आपण 2 मिनिट थांबूया, सगळे आहे तिथंच थांबले. स्टेजवरूनच मी अनाऊन्स केलं होतं, तुम्हाला गोंधळ घालायचा असेल तर स्टेजवर येऊन घाला, खाली बसून, जनरली पुरुषार्थ नाही हा खाली बसून गोंधळ घालणे, हे म्हणजे
0: आणि ते योग्य पण नाही.
1: हा, म्हणजे तुमच्यात पुरुषार्थ असेल तर स्टेजवर येऊन गोंधळ घाला, त्यानंतर टाचणी पडेल तरी आवाज होईल, इतकी शांतता झाली आणि 5 मिनिटात नाटक चालू झालं.
0: वा, पण हे खरंच असं करणं गरजेचं पण असतं, कारण बऱ्याच वेळा आपण राज्यनाट्याचे जो स्पर्धा असतात प्रत्येक वेळी अनाऊन्समेंट करून सुद्धा की मोबाईल बंद ठेवा, लहान मुलं जर रडत असेल तर बाजूला घेऊन जा, पण करत नाहीत. पण तुम्ही ती एक हिंमत दाखवली की तुम्ही स्वतः डायरेक्ट बोलले स्टेजवरून, आणि हे असं मला तरी वाटतं की हौशी कलाकारांनी असंच राहायला पाहिजे.
1: हाही भाग अनुभवाचा येतो. आता हे जर नवीन कलाकाराला तू सांगितलं तर तो गडबडून जाईल, किंवा तो करणार नाही, तो आहे तसंच नाटक रेटून पुढे नेत राहील, इकडे गोंधळ चालू राहील. पण ही चपराक एकदा दिली गेली ना, परत मला उभ्या आयुष्यात हा अनुभव कधीच आला नाही.
0: लक्षात ठेवतात सगळे आणि ते ठेवायला पण,
1: आणि ती शिस्त पाळलीच गेली पाहिजे ना. एक नाटक बसवण्यासाठी जी मेहनत लागते, आता तूही नाटकातला आहे तुलाही माहिती आहे का, त्याच्यामागची मेहनत किती प्रचंड असते, मेहनत असते, पैसा असतो, सगळ्याच गोष्टी, आणि प्रयोग एकच करायचा असतो.
0: सर, आता आपण हौशी कलाकार म्हटलं की जसं आता तुम्ही शेवट एक उल्लेख केला की मेहनत आणि पैसा हे लागतो, हौशी कलाकार म्हटलं की दिवसभर काम करायचं, संध्याकाळी घरी आलं की थोडं आवरायचं, फ्रेश व्हायचं आणि तालमीला जायचं. हौशी कलाकारांकडं शक्यतो पैशाचा हा भाग येतच ना की हौशी आहेत आपण, जे काय करू ते जुगाडाने करू, तर असं म्हणता येईल की हौशी कलाकार हा खूप मोठा जुगाडू असतो, तो काहीही करतो. तर तुमच्याकडे असा एखादा किस्सा आहे का की आपण प्रॉपर्टीज वगैरे सगळं प्रयोगाच्या आदल्या दिवशी सगळं गोळा करतो, आणून ठेवतो, नाही काय तर याच्या कोणत्याकडून घेतो आपण, पण असं झालं का कधी की समजा तुमचा प्रयोग कुठे बाहेरगावी आहे, एकांकिका असू द्या किंवा नाटकाचा असू द्या, सगळं ठरल्याप्रमाणे झालेलं आहे, तिथं गेल्यानंतर लक्षात आलं आहे की एक अशी महत्त्वाची काहीतरी प्रॉपर्टी आपण विसरलोत आणि मग तिथं काही जुगाड करावा लागला.
1: असे छोटे छोटे अनुभव खूप आहेत, कारण त्या छोट्या छोट्या गोष्टी राहिल्या, पण त्याच्या वाचून नाटकासाठी फारसं काही अडत नव्हतं. असं फार मोठा त्याच्यातला काही असा भाग अनुभवाचा नाही माझा, किंवा अगदी मेजर गोष्ट राहिली म्हणजे नाटकातलं महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती विसरून राहिली, असं जनरली माझ्या बाबतीत घडलेलं नाही कधी.
0: म्हणजे तुम्ही
1: मुळात मला माझ्याच होमवर्कची इतकी घाणेरडी किंवा चांगली सवय का ती माझ्याबरोबर काम, आता माझ्याबरोबर आता ह्या 10-12 वर्षात आनंद रिसे पण काम करतात, ते नेपथ्याचं छान काम करतात, तर आधीपासून आम्हाला डिसिप्लिन, म्हणजे त्यालासुद्धा तेच सांगण्यात, किंवा माझ्याबरोबर कोणी काम असू द्या, त्यांनी कलाकारांसुद्धा आपापली प्रॉपर्टीची एक यादी ठेवायची बरोबर, सोबत घेतलं की तुझी जबाबदारी, कारण आपण हौशी लोक, आपण व्यावसायिक नाहीत, व्यावसायिकच्या आर्टवाल्यांच्या टीम वेगळ्या असतात, त्या तुम्हाला सगळं प्रोव्हाइड करतात, पण इथं असं होत नसतं, इथं आपली जबाबदारी आपण पार पाडायची असते, त्याच्यामुळे जनरली असं माझ्या बाबतीत तरी नाही मला कधी फारसा त्रास झाला.
0: सर, तुम्ही जसं मगाशी सांगितलं, मगाच एक मला तुमच्या किस्स्यातलंच एक हे आठवला की सिरियस सीन चालू असतो कधी कधी, आणि

0: अचानक कोणीतरी हसतं किंवा काहीतरी घडतं प्रेक्षकांमध्ये घडू द्या किंवा विंगेत पण कधी कधी घडतं काहीतरी अचानक आणि सिरियस सीन कॉमेडीच्या बाजूला झुकतो तर असं.
1: आता मी सुरुवातीला जो सांगितला ना सावरकरांच्या नाटकाचा किस्सा होता अतिशय सिरियस सीन होता. सावरकरांना कोठडीत समोर मारतात तो जो बारी म्हणून असतो त्या इन्स्पेक्टर तो समोर मारतोय आणि बाकीच्या कायद्यानं विंगेत मारतात. अतिशय सेन्सिटिव्ह असा तो सीन होता म्हणजे खूप लोकांना तो इतका अंगावर आला की त्यांनी नंतर म्हणजे असं दाखवायला नव्हतं पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला सूचना केल्या की तुम्ही तात्यारावांना मारताना दाखवायला नव्हतं पाहिजे. इतका सिरियस सीन होता आणि त्या सीनला आमच्याच आर्टिस्टनी विंगेतून फट्याक आवाज काढला तो एक फार हास्यास्पद गोष्ट झाली होती. तो सगळ्यात मोठा इश्यू होता आमच्याकडे.
0: हे सांगितलंच तुम्ही की ते एका फट्याक आवाजामुळे समजा तो सिरियस सीन हे झाला. सर आता आपण म्हणजे तुमच्याकडूनच बऱ्याच वेळा शिकलेलो आहे की तुम्ही सांगतात की एक कलाकार म्हणून ज्यावेळेस आपण एखादं पात्र साकारत असतो तर 100% त्यामध्ये नाही घुसायचं. त्याचा वाईट परिणामसुद्धा होऊ शकतो नाटकावर म्हणा किंवा पर्सनल आयुष्यावर पण होऊ शकतो. तर असं तुमच्या पाहण्यात किंवा तुमच्या याच्यात असं
1: नाही. मी माझा अनुभव सांगतो बाकीच्यांपेक्षा. हे मी बाकीच्यांना किंवा सोबत काम करणाऱ्या नवीन कलाकारांना नेहमी का सांगतो इन्वॉल्व्ह होऊन काम करा 100% करा. आता जितकं होमवर्क जितकी मेहनत आम्ही दिली आहे तिथे आता आजकालची नवी पोरं एवढी नाटकासाठी देतील का नाही शंका आहे. कारण आजकाल कसं झालंय रील इलेक्ट्रॉनिक मीडियाचा जमाना आहे. नाटकासाठी एवढी मेहनत एका प्रयोगासाठी म्हटल्यावर त्यांच्या जीवावर येतं. पण जनरली हा विषय कसा असतो की त्याला साधारणतः म्हणजे तुला उत्तर अपेक्षित काय नक्की
0: नाही. एखाद्या वेळी काय होतं की एखादा कलाकार आहे की तो कलाकार 100% त्यात हे झाला इन्वॉल्व्ह झाला.
1: अच्छा मी दुसऱ्याच्या बाबतीत सांगू.
0: हा इन्वॉल्व्ह झाला
1: नाही दुसऱ्याच्या बाबतीत नाही पण मी माझ्या बाबतीत सांगू शकेल. 2-4 नाटकं अशी होती का त्या प्रयोगानंतर मी 15-20 मिनिटं ग्रीन रूम मध्ये स्वतःला कोंडून घेतलं होतं. बाहेरच पडू शकलो नाही. अतिशय अंगात भिनलेली नाटकं होती आणि त्या भूमिकाही तशा होत्या. कमाला नंतरची 15 मिनिटं आवाज ऐकू येत नव्हते लाईट दिसत नव्हत्या काहीच नव्हतं. मी 15 मिनिटं ग्रीन रूममध्ये कोंडून घेतलेलं होतं. आणि हे माझे स्वतःचे अनुभव असल्यामुळे मी नवीन मुलांना नेहमी सांगतो इन्वॉल्व्ह व्हा रोलमध्ये छान रोल करा सगळं करा पण किमान आमच्यासारखा वेडेपणा करू नका. कारण ती कॅपॅसिटी नाही राहिली नाही आणि तेवढी त्रास सहन करायची कॅपॅसिटी राहिली नाही. आता काय होतं आता इमिजिएट त्याचा मनावर परिणाम होतो.
0: बरोबर.
1: मग त्यावेळी असंही असायचं की म्हणजे जुना एक विनोदी किस्सा असा होता आपल्या बाबतीतला नाही पण आम्ही ऐकलेला किस्सा असाच होता. एक माणूस कायम छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायचा आणि तो कायम त्याच आवेशात राहायचा. म्हणजे अंगावर कॉस्ट्युम कुठलंही असू द्या पण त्याच आवेशात असायचा. बाहेर जागताना सुद्धा तसाच जागायचा. तो बसमध्ये चढायला लागला. बसमध्ये चढला कंडक्टरने त्याला तिकीट विचारलं. त्याने कंडक्टरला सांगितलं महाराजांना तुम्ही तिकीट मागणार. बरे तो कंडक्टर बावचळला आता करायचं काय बाबा याला कस काय करावं. तर तो कंडक्टरने बेल मारली रायगड म्हटला आणि छत्रपती महाराजांची भूमिका करावं तो कलाकार खाली उतरला. म्हणजे याचे काही विनोदी किस्से पण असतात.
0: तुमच्याकडं खूप काय ऐकायला आहे आणि एवढं सांगतात. तरी मला अजून बाकीचं काही गोष्टी विचारायच्या अशा होत्या की आपण हौशी कलाकार आहोत. हौशी कलाकार आपण राज्य नाट्यासाठी आपण जवळजवळ 2-2 महिने तालीम करतो आणि सगळं पाठांतर वगैरे सगळं आपलं असतं की समोरचा कलाकार तेवढा हे करतो. पण शेवटी होतं काय की आपण तालमीमध्ये प्रॅक्टिस करताना आता मला हा तुमचा अनुभव काय ऐकायचा की तुमच्याकडून हे घडलं का कधी की बऱ्याच वेळा असं होतं की दिग्दर्शक तुम्हाला सांगतो तुम्ही जसं सांगितलं की तुम्ही दिग्दर्शकाचा नट आहेत असं करता पण कधी चुकून म्हणा किंवा तुम्हाला वाटलं की अरे हे गरजेचं आहे स्टेजवर आल्यानंतर बदल केलाय का आणि तो चांगल्या प्रकारे झाला.
1: दुर्दैवानं म्हणा किंवा कसंही म्हणजे माझ्या बाबतीत वाईट गोष्ट ती एक आहे का माझं प्रॅक्टिसमधलं रूप आणि स्टेजवरचं रूप याच्यात जमीन आसमानचा फरक असतो.
0: हे मी पण पाहिलं खूप वेळा.
1: स्टेजवर गेल्यानंतर माझ्यातला जो नट समोर करतो ते आता बरोबर काम करणाऱ्यांनी थोडीशी सवय ठेवावी लागते. माझा नाईलाज आहे त्या गोष्टीला. काही स्टेप चेंज होतात काही गोष्टी चेंज होत राहतात, कारण त्या आवेशात मला कळत नाही मी काय करतो इथे, आणि ते रूपच वेगळं असतं, त्याच्यामुळे त्या गोष्टी घडतात.
0: नटेश्वराची कृपा,
1: 100% कृपा. तुला चांगलं माहिती आहे, चिन्मईला चांगलं माहिती आहे, हे समोर जे दिसतंय ते वेगळे, तिथे दिसणारे ते वेगळे.
0: बरोबर,
1: कारण तेवढी ईश्वराची कृपा आहे आपल्यावर, तो काय भाग नाही. आणि प्रामाणिकपणे आपण नाटक म्हणजे नाटकच करतो, बाकीच्या काही भानगडीत पडत नाही.
0: सर, तुमच्यासोबत आता जुन्या कलाकारांनी तर खूप काम केलं नगरमधल्या, नवीन कलाकार ज्यावेळेस तुमच्यासोबत काम करतो, जसं तुम्ही सांगितलं की त्यांना थोडंसं सावरता आलं पाहिजे, कारण तुम्ही प्रॅक्टिसमध्ये वेगळे असतात, आणि ती एक कृपा म्हणा की एकदा तुम्ही रंगमंचावर पाऊल ठेवला की तुम्ही त्या रंगमंचाचे असतात आणि प्रेक्षकांचे असतात. तर नवीन कलाकारांना अशी कधी गडबड झाली आहे का त्यामुळं, आणि व त्याचा परिणाम तर नाटकं तुम्ही होऊन देणारच नाही, कारण तुम्ही बरोबर तेवढं सावरून नेता, पण नंतर सांगितलं का सर झालं होतं बरं का सर?
1: हां, तर याचं प्रश्नही तूच विचारला, उत्तरही तूच दिलं की होतात अशा खूप वेळा होतात. मी मध्ये सांगितलं तो आकाश पक्षीचं एक नाटक होतं, तिथं तो तसा गोंधळ होत राहतात, पण ते शेवटी सावरूनही मलाच घ्यावं लागतं. माझ्या लक्षात येतं का समोरचे नवीन कलाकार आहेत बरोबर, माझी सवय नाही आहे त्यांना, माझ्या ह्या अशा बरं. त्यात अनुभवी नट किंवा अनुभवी जर कलाकार बरोबर असतील ना तर मग ही वेळच येत नाही, कारण ते दोघं एकमेकाला आम्ही बरोबर सावरून घेतो. पण नवीन असल्यावर थोडा गोंधळ होतो कधी कधी, पण ते सावरूनही मलाच घ्यावं लागतं.
0: आणि जसं की समजा कलाकार जास्त असतील, मॉडर्न फॅमिलीमध्ये पाहिलं होतं आपण की 3 जोड्या होत्या किंवा जास्त,
1: 11 जण होते.
0: आणि तुम्ही जसं म्हणलं की 2 पात्रांचे पण तुम्ही नाटक केलेत, एकांकिका आपण मान्य करू की 45 मिनिटांमध्ये पूर्ण संपते किंवा 1 तासात सगळं संपतं, 2.5 तास तुम्ही स्टेजवर असायचे, तर अशा वेळी कधी गडबड झालेली आहे का की दोघंच आहेत, सावरायचं आहे तर तुम्हाला, पण समोरचा तरीही. आता एक मी ऐकलेला किस्सा आहे की एक नाटकामध्ये कुणीतरी 2 पात्र होते आणि समोरचा पूर्णपणे शांत झाला होता आणि फक्त एकच कलाकार त्याचेही डायलॉग बोलत होता आणि याचेही बोलत होता, अशी तुमच्या कधी वेळ आली
1: नाही? 2 पात्राच्या नाटकात ती वेळ आली नाही, कारण ते येऊ. माझं एक गोष्ट पक्की आहे, माझं नाणं खणखणीत वाजणार असेल तर मी स्टेजवर जाऊन प्रयोग करतो, मी कच्च्या प्रॅक्टिसवर कधीही हा खेळ करत नाही. आणि दुसरी गोष्ट, एक आज अचानक म्हणून नाटक करत होतो आम्ही योगेश सोमनांचं, सतीश लोटके, मी, आम्ही 4-5 जण होतो. त्यात नाटक चालू होऊन 15 मिनटं झाली होती आणि आता सहकलाकार, माझ्या मी नाव सांगत नाही, सहकलाकार डायलॉग बोलता बोलता अचानक दुसऱ्या अंकात गेला होता. बरं, हे मला जाणवलं, कारण ती लिंक अचानक मधली लिंकच तुटली गेली एक अख्ख्या अंकाची. त्याला घेऊन मी मग बोलता बोलता, म्हणजे बरं दुर्दैव असं की माझ्या घरात घुसलेला तो अतिरेकी आहे आणि त्याला आता समजू कसं मी. तर असंच बोलत बोलत आम्ही मागच्या खिडकीपर्यंत गेलो, तिथे जाऊन त्यांना सांगितलं, म्हणजे आपण नाटक दुसऱ्या अंकात चाललेलो.
0: ऑन स्टेज कसं सांगितलं
1: ते मागे जाऊन उलट उभं राहून त्याला हळूच सांगितलं, त्याच्या लक्षात आलं चूक झाली. तो म्हणला खरंच दुसरं, म्हणला रे हो बाबा आपण दुसऱ्या अंकात चाललोय. तो पण इतका म्हणजे मुरलेला माणूस आहे, तो माझ्याच घरात माझ्या बेडरूममध्ये घुसला, विंगेत गेला, 2 मिनिटात स्क्रिप्टचं पान पाहून आला आणि परत जिथे थांबलो तिथून सुरू झालं. पण हे थांबलेलं आम्हाला माहीत होतं, ऑडियन्सला काही कळलं नाही, त्यावेळेसही ते नाटक दुसरं आलं होतं.
0: वा क्या बात आहे, म्हणजे प्रेक्षकांना काही समजून नाही दिलं की
1: परत त्याला दोघेही तेवढे अनुभवी असावे लागतात.
0: बरोबर, की समजा एखादा नवखा कलाकार
1: तो गोंधळून
0: जाईल पूर्णपणे की आता काय करायचं,
1: ती एवढं ऑडियन्स समोर पाहिल्यानंतर नवीन आर्टिस्ट गोंधळ.
0: एवढे किस्से आहेत सर तुमच्याकडे. मला एक असं विचारायचं होतं की दिग्दर्शन करताना, की तुम्ही नाटकाचं दिग्दर्शन केलंच असेल, तर दिग्दर्शन करताना बऱ्याच वेळा असं होतं की दिग्दर्शक चिडतो आणि बाकीचे जे आहेत जे कलाकार आहेत तर त्यांना असं वाटतं की आता काही खरं नाही. आणि अचानक असा काही एखादी घटना घडती की एखादं खोडीला असतंच, प्रत्येक संघामध्ये एखादं खोडीला असतं आणि त्याच्या त्या खोडीमुळं सगळं वातावरण निवांत होतं, तर तुम्ही दिग्दर्शक असताना असं खोडील होतं का कोणी?
1: आता हे मी स्वतःच सांगू नये, पण काय होतं नाटकातला एकंदरीत माझा अनुभवाचा ओरा एवढा मोठा आहे ना, त्याच्यामुळे जनरली असं कोणी आगाऊपणा करत नाही काय मी दिग्दर्शक करतोय आणि कोणी असं खोडसाळपणे विनोद करेल किंवा वातावरण हलकं करण्याचा प्रयत्न करेल, जनरली तसं कोणी करत नाही. आणि असंही मी म्हणजे लोक 10 नंतर चिडत असतील, मी 100 नंतर चिडतो, माझा फरक आहे. फक्त माझं चिडणं थोडं जास्त प्रमाणात असतं, त्याच्यामुळे मी 100 नंतर चिडतो.
0: म्हणजे तुम्ही
1: जनरली फारसं मी चिडत
0: नाही, चिडतच नाही, त्यामुळे
1: दोनदा तीनदा चारदा सांगून कळत नाही ना, त्याला 5 मिनिटं 10 मिनिटं बाजूला बसवतो, एकदा रूलचा स्टडी कर सांगतो, मग आपण प्रॅक्टिस करू असं. त्याच्यामुळे मी सहसा तशी वेळ येऊ देत नाही.
0: श्रोत्यांना ऐकण्यासाठी खूप किस्से आहेत तुमच्याकडे. आपली ही मालिका अशीच चालू राहणार आहे, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. श्रेनिक सर, तुम्ही आज रेडिओ नगर स्टुडिओमध्ये आलात, तुमचे अनुभव सांगितले. सर्वात महत्त्वाचं की तुम्ही एवढ्या वर्ष झालं काम करतायत, रंगदेवतेची पूजा करताय, आणि तुमचं ते एक स्टेटमेंट मला खूप आवडलं की ज्याच्या छाती धडधड होणार नाही तो कलाकार नाही, हे खूप आवडलं मला. तर तुम्ही आज रेडिओ नगरला आलात, इथं आमच्या स्टुडिओला भेट दिली, गप्पा मारल्या एवढ्या, मलाही खूप शिकायला मिळत आहे, मीही शिकतोय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
2: हा सगळा प्रवास आपल्या एकट्याचा कधीच नसतो. या सगळ्या प्रवासात ज्या ज्या लोकांनी मला साथ दिली, जे माझे सहकलाकार होते, ज्यांनी माझ्या चुका सांभाळल्या, माझा नाटकातला तोरा सांभाळला, माझ्या ॲक्ट्रेसेस, सगळ्यात महत्त्वाचे माझे दिग्दर्शक शशिकांत नजान, अनंत जोशी, विनोद लवेकर सर, अमोल कोले सर, या वर्षीचं नाटक केलेले माझे जावई विपुल महापुरुष, तसंच या सगळ्या प्रवासात माझ्या कायमसाथीला असलेले अनंत रिसे, या सगळ्यांचे खरंच मनापासून खूप आभार. आणि या आभारात सगळ्यात महत्त्वाचे माझे गुरुवर्य मकरंजी खेर सर यांचेही खूप खूप आभार. हा सगळा प्रवास त्यांच्यामुळं घडला घडतोय, म्हणून या सगळ्यांचे आभार मानणं खूप गरजेचं आहे. धन्यवाद.
3: श्रोते हो, आजच्या किस्से नाटकातले या शो मध्ये आपण ऐकत होता अहिल्यानगर येथील ज्येष्ठ नाट्य कलाकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि लेखक श्रेणिक शिंगवी यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला महेश खताळे यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी एका वेगळ्या नाटक कलाकारासोबत किस्से नाटकातले या शो मध्ये. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90110271.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण, 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं, आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

संचलित स्नेहाधार प्रकल्प. विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये श्रोते हो खूप मनापासून स्वागत. 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, आणि हा दिवस फार महत्वाचा आहे. आणि या दिवसानिमित्त आज आपण एक मुलाखत ऐकणार आहोत आपल्यासोबत आपल्या अहिल्यानगर शहरातील जी सगळ्यात जुनी जनकल्याण रक्तपेढी आहे त्या रक्तपेढीचे कार्यवाहक सतीश इंदाणी सर आज आपल्यासोबत आहेत. सर, या कार्यक्रमामध्ये स्टुडिओमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत.
2: धन्यवाद मॅडम. तुम्ही जागतिक रक्तदानानिमित्त जनकल्याण रक्तपेढीच्या माध्यमातून मला इथे बोलावलं त्याबद्दल खूप खूप आभार आणि धन्यवाद.
1: नक्कीच सर, जसं मी आता म्हणाले की आज आपण जागतिक रक्तदाता दिवस साजरा करतोय, आणि हा दिवस साजरा का करावा लागतोय किंवा याचं महत्व काय आहे, उद्देश आपल्याला हा दिवस काय सांगतो?
2: जागतिक रक्तदाता दिनाचं महत्व असं आहे की या दिवशी 14 जून 1868 या दिवशी कार्ल लँडस्टाइनर या ऑस्ट्रियन बायोशास्त्रज्ञाचा जन्मदिवस आहे, आणि त्याने रक्ताचे 4 गट शोधून काढले. त्याच्या गौरवानिमित्त हा आपण जागतिक रक्तदाता दिन साजरा करतो. या रक्तदानाचं या दिवसाचं महत्त्व असं आहे की शास्त्र किंवा विज्ञान कितीही पुढे गेलं तरी आपण रक्त तयार करू शकलेलो नाही आहेत, आणि रक्ताच्या कृत्रिम पर्याय उपलब्धता नसल्यामुळे जे अपघातग्रस्त रुग्ण असतात किंवा कर्करोगग्रस्त रुग्ण असतात किंवा थॅलेसिमियाची जी बालकं असतात त्यांना जे रक्त लागतं ते आपल्याला ज्यावेळेस आपल्याला गरज आहे त्यावेळेस त्याचा पुरवठा आपल्याला वेळेवर व्हावा म्हणून हा आपण रक्तदान दिन साजरा करतो, की जेणेकरून समाजात रक्तदानावर एक चळवळ तयार होईल आणि लोक रक्तदान करण्यास प्रवृत्त होतील.
1: नक्कीच, बरेच जण असे आहेत आपल्या समाजामध्ये की जे स्वेच्छेनं स्वतःहून रक्तदान करतात, आणि हे समाजासाठी का गरजेचं आहे, किती महत्वाचं आहे, आणि सध्याच्या काळात आपण पाहतो की अपघाताचं प्रमाण खूप वाढलं आहे, रक्ताची गरज मानवाला कधीही पडू शकते, तर स्वेच्छेनं जे रक्तदान करणं आहे ते समाजासाठी किती महत्वाचं आहे या सध्याच्या काळात?
2: स्वेच्छेने रक्तदान करणं हे समाजासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण रक्ताचा कोणताही कृत्रिम पर्याय उपलब्ध आज मितीला तरी नाही आहे. मोठमोठ्या शस्त्रक्रिया, कर्करोग उपचार, थॅलेसेमिया, हिमोफिलिया किंवा प्रसूतीदरम्यान होणारा रक्तस्राव, अशा परिस्थितीमध्ये रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला रक्ताची गरज असते. स्वेच्छा रक्तदाते कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता रक्तदान करतात, त्यामुळे सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण रक्ताचा पुरवठा सुनिश्चित होण्यास हमखास मदत होते, आणि त्याचसाठी हे स्वेच्छेने रक्तदान करणं समाजात अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं.
1: नक्कीच, वेगवेगळ्या हॉस्पिटल्समध्ये आज आपण पाहतोय की हॉस्पिटल क्षेत्र किंवा मेडिकल फील्ड खूप विस्तारानं वाढत आहे आपल्या नगर शहरामध्ये. म्हणजे पूर्वी नगर शहरामध्ये खूप कमी हॉस्पिटल्स होती, पण आता खूप वेगवेगळ्या पद्धतीची हॉस्पिटल्स आहेत, वेगवेगळी स्पेशल हॉस्पिटलंसुद्धा आपल्याला बघायला मिळतात. तर या सगळ्या रुग्णालयांमध्ये रक्ताची गरज नेहमी भासत असते, तर साधारण ती किती प्रमाणात असते किंवा कशी मिळू शकते त्यांना?
2: मॅडम, आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे लोकसंख्या वाढलेली आहे, त्याचबरोबर अपघातसुद्धा वाढलेले आहेत, अनेक नवीन नवीन रोग आपल्याला माहीत होत आहेत, आणि त्या दृष्टिकोनातून रुग्णालयामध्ये रक्ताची सातत्याने गरज आणि मोठ्या प्रमाणावर असते. ती पूर्ण करण्यासाठी रक्ताची गरज ही अशी सांगता येणार नाही, पण दिवसेंदिवस ती वाढत चाललेली आहे.
1: नक्कीच नक्कीच, रक्तदानामुळे कुठल्या रुग्णांना सगळ्यात जास्त मदत मिळू शकते किंवा कुठल्या रुग्णाला खूप त्याचा फायदा होऊ शकतो?
2: रक्तदानामुळे सर्वाधिक मदत साधारणतः अपघातग्रस्त जे रुग्ण आहेत त्यांना, किंवा जे कर्करोगावर उपचार घेत आहेत त्यांना, किंवा थॅलेसेमियाग्रस्त जी बालके असतील किंवा हिमोफिलिया या रक्तविकाराने जी ग्रस्त असतील ती रुग्ण आहेत, आणि प्रसूतीदरम्यान ज्या महिलांचं रक्त जातं किंवा त्यांना रक्ताची गरज पडते अशा रुग्णांना रक्ताची गरज असते.
1: नक्कीच, रक्तदानाबाबतना अनेक लोकांमध्ये गैरसमज आहेत किंवा रक्तदान केल्यानंतर त्रास होतो किंवा रक्तदान केल्यानंतर आपल्या शरीरातील रक्त गेल्यामुळे आपल्याला खूप जास्त वीकनेस येऊ शकतो, अशा प्रकारचे अनेक गैरसमज आजही आपल्या समाजामध्ये आहेत. तर हे गैरसमज कुठले आढळतात आजही?
2: रक्तदानामध्ये लोकांमध्ये अनेक गैरसमज आढळतात. सर्वात सामान्य गैरसमज म्हणजे रक्तदान केल्यानंतर शरीरात अशक्तपणा येतो असं एक लोकांचं हमखास मत झालेलं आहे, किंवा वजन कमी होतं, किंवा दीर्घकालीन आरोग्यावर वाईट परिणाम होईल अशी एक भीती असते. काही लोकांना असे वाटते की रक्तदान केल्यामुळे संसर्ग होऊ शकतो आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो असं त्यांच्या मनात एक समज झालेला आहे. प्रत्यक्षात रक्तदान ही सुरक्षित प्रक्रिया आहे. योग्य तपासणी आणि निर्जंतुक साधनांचा वापर हे जर प्रॉपर व्यवस्थितरित्या जर केलं तर कोणत्याही संसर्गाचा धोका राहत नाही. निरोगी व्यक्तीचे शरीर काही दिवसात जे काही रक्तदान केलं त्याच्या त्या रक्ताची भरपाई आपोआप करते शरीरात आणि कोणताही दीर्घकालीन दुष्परिणाम त्या व्यक्तीवर होत नाही.
1: नक्कीच. रक्तदान कोण करू शकतं किंवा रक्तदान करण्यासाठी कुठली व्यक्ती पात्र आहे?
2: रक्तदान करण्यासाठी साधारणतः त्या व्यक्तीचं 18 ते 65 वर्ष हे वयोगट असावं किंवा त्या वयोगटातील व्यक्ती रक्तदान करू शकतो. तसेच तो निरोगी असावा. रक्तदात्याचं वजन किमान 45 ते 50 किलो असणे अपेक्षित आहे. हिमोग्लोबिनची पातळी योग्य असावी लागते. तसेच व्यक्तीला कोणताही गंभीर संसर्गजन्य आजार, तीव्र आजार किंवा कोणती वैद्यकीय अडचण नसावी. तसेच त्याने रक्तदान करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचं नशापान म्हणा किंवा काही स्टेरॉइड्स वगैरे अशा प्रकारची उत्तेजनात्मक जी पेये असतील किंवा काही औषध असतील ती घेतलेली नसावीत.
1: एक निरोगी व्यक्ती ज्याला रक्तदान करायचं आहे तर ती किती वेळा रक्तदान करू शकते आणि कशा प्रकारे?
2: एक निरोगी व्यक्ती साधारणपणे ठराविक अंतराने रक्तदान करू शकते. पुरुष सर्वसाधारण 3 महिन्यांनी आणि स्त्रिया असतील महिला असतील तर त्या 4 महिन्यांनी रक्तदान करू शकतात. हे अंतर शरीराला पूर्णपणे रक्तपेशींची पुनर्निर्मिती करण्यासाठी दिले जाते. योग्य अंतर राखून केलेले रक्तदान पूर्णपणे सुरक्षित असते आणि त्यामुळे आरोग्यावर कोणताही वाईट परिणाम होत नाही.
1: नक्कीच. रक्तदान करणं जसं आता तुम्ही म्हणलं की सुरक्षित, जर योग्य अंतर राखलं तर नक्कीच रक्तदान सुरक्षित आहे, तर रक्तदान करणं पूर्णपणे सुरक्षित आहे का?
2: हो नक्कीच, रक्तदान हे पूर्णपणे सुरक्षित आहे. ते सुरक्षित असल्यामुळेच वारंवार रक्तदान शिबिरं समाजात आयोजित होत आहेत. रक्तदान करताना फक्त निर्जंतुक आणि एकदाच वापरल्या जाणाऱ्या सुया आणि बाकीच्या साधनांचा वापर केला जातो, त्यामुळे संसर्गाचा कोणताही धोका राहत नाही. रक्तदानापूर्वी डॉक्टर त्या व्यक्तीची आरोग्य तपासणी करतात, त्याचा रक्तदाब, नाडीचे ठोके, हिमोग्लोबिन हे सर्व चेक केलं जातं आणि त्यानंतरच त्याचं रक्त घेतलं जातं. त्यामुळे रक्तदान हे पूर्णपणे सुरक्षित प्रक्रिया आहे, त्यात कोणताही शंका घेण्याची काही जागाच नाही आहे.
1: एखाद्या व्यक्तीने जर रक्तदान केलं तर रक्तदानानंतर काही दुष्परिणाम त्याला होऊ शकतात का?
2: नाही, साधारणपणे रक्तदानानंतर कोणतेही गंभीर दुष्परिणाम होत नाहीत. बहुतेक निरोगी व्यक्तींना रक्तदान पूर्णपणे सुरक्षित असण्याचाच अनुभव असतो. काही लोकांना तात्पुरता थकवा जाणवतो किंवा हलकीशी चक्कर येऊ शकते किंवा कमजोरी जाणवू शकते, परंतु ही लक्षणे थोड्या विश्रांतीनंतर आणि काही चहा, कॉफी किंवा असे काही द्रव्य पदार्थ जर घेतले त्याने तर त्यानंतर त्याला बरे वाटू शकते, त्याचा थकवा निघून जाऊ शकतो आणि कोणतेही दुष्परिणाम जाणवत नाही. यासाठी त्याने योग्य आहार, पुरेशी झोप आणि पाणी पिल्यास त्याचं शरीर लवकर रक्ताची भरपाई करते आणि व्यक्ती पुन्हा सामान्य स्थितीत कार्यरत होते.
1: नक्कीच. आपण म्हणतो की आजचा युथ हा उद्याचा तरुण भारत आहे, त्यामुळे युवकांनी वेगवेगळ्या चांगल्या सामाजिक कार्यामध्ये नक्की सहभाग घ्यायला हवा आणि रक्तदानासारखं एक श्रेष्ठ दान आहे. तर
3: तर युवकांनी नियमित रक्तदानासाठी पुढे का यावं किंवा का त्याची गरज आहे?
2: आजचा युवक हे समाजाचं एक मोठं बळ आहे आणि तसंच ते राष्ट्राचं किंवा देशाचं भवितव्य सुद्धा आहे. त्यांच्यामध्ये उत्साह, ऊर्जा आणि चांगली ऊर्जा असल्यामुळे त्यांनी नियमित रक्तदानासाठी पुढे आलंच पाहिजे आणि वेळोवेळी रक्तदान करून या सामाजिक कार्याला हातभार लावला पाहिजे असं मला वाटतं.
3: काही असे दुर्मिळ रक्तगट आहेत आपण पाहतो की त्या दुर्मिळ रक्तगटांच्या रक्ताची उपलब्धता जर आपण पाहिली तर त्यामध्ये किती चॅलेंजेस तुम्हाला येऊ शकतात किंवा येतात?
2: दुर्मिळ रक्तगटांची उपलब्धता हे रक्तपेढीसमोर एक मोठं आव्हान आहे. याची काही प्रमुख कारणे मला तरी अशी वाटतात की दुर्मिळ रक्तगट असलेल्या व्यक्तींची समाजात संख्या कमी असणे, आपत्कालीन परिस्थितीत योग्य रक्तदाता वेळेवर उपलब्ध न होणे किंवा त्याची आपल्याला माहिती नसणे किंवा काही रुग्णांना विशिष्ट रक्तगटाचेच रक्त लागते अशी एक परिस्थिती तयार होते. रक्ताची मर्यादित साठवणूक कालावधी असल्याने कायमस्वरूपी तो साठा करून ठेवणं आपल्याला शक्य नसतं. त्यामुळे दुर्मिळ रक्तगटाची उपलब्धता नसणे हे फार मोठं कारण त्या संदर्भात आहे. तसेच अपघातग्रस्त रुग्ण, थॅलेसिमिया रुग्ण, कर्करोग रुग्ण किंवा वारंवार रक्तसंक्रमण होणारे रुग्ण अशा लोकांना दुर्मिळ रक्तगटाची आवश्यकता असते. त्यासाठी दुर्मिळ रक्तगट असलेल्या लोकांची एक यादी करून ती रक्तपेढ्यांमध्ये उपलब्ध असावी आणि त्याप्रमाणे त्या रक्तगटाची गरज जेव्हा लागेल तेव्हा त्या व्यक्तीला बोलावून त्याच्याकडनं ते रक्तदान करून जर घेतलं तर मग हा प्रश्न निकाली निघेल.
3: नक्कीच नक्कीच.
2: यात अजून एक माहिती मला सांगावीशी वाटते की सध्या आपल्याला फक्त 4 रक्तगट साधारणतः माहिती आहे, पण एक बॉम्बे रक्तगट नावाचा एक वेगळा दुर्मिळ रक्तगट असलेला समूह सुद्धा समाजात वावरतोय. तर अहिल्यानगर शहरात 7 रक्तदाते असलेल्या बॉम्बे रुग्ण गटाची बॉम्बे रुग्ण रक्तगटाची एक यादी अहिल्यानगर जनकल्याण रक्तपेढीमध्ये उपलब्ध आहे आणि जेव्हा केव्हा त्याची गरज पडेल तेव्हा आपण त्यांना बोलावून त्यांच्या माध्यमातून रक्तदान करून घेतो.
3: जसं तुम्ही सांगितलं की अपघात असेल, थॅलेसिमिया असेल, हिमोफेलिया असेल यांसारखे इतर काही गंभीर आजार आहेत आणि या रुग्णांना सतत रक्ताची गरज असते, त्यांना डोनर्स हवे असतात, त्यांना रक्तदान हे हवं असतं, तर हे किती महत्त्वाचं आहे?
2: रक्तदान हे थॅलेसिमिया, कर्करोग, हिमोफिलिया, अपघातग्रस्त किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. थॅलेसिमिया रुग्णांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर थॅलेसिमिया मेजर असलेल्या बालकांना दर 15 ते 30 दिवसांनी रक्त चढवावे लागते. रक्त जर उपलब्ध नसेल तर त्यांची वाढ, शिक्षण, आरोग्य यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. पण नियमित रक्तपुरवठा जर त्याला झाला तर ते सामान्य आयुष्य जगण्यास पात्र असतात. बाकीच्या गंभीर रुग्णांसाठी मोठ्या प्रमाणात जेव्हा अपघातात रक्तस्राव होतो त्यावेळेस त्याला रक्त तातडीने उपलब्ध व्हावे लागते किंवा मिळावे लागते. कर्करोग उपचाराच्या दरम्यान अनेक रुग्णांना रक्त आणि प्लेटलेट्सची गरज भासते. प्रसूतीदरम्यान रक्तस्राव झालेल्या मातांचे प्राण वाचवण्यासाठी रक्त अत्यावश्यक असते. हिमोफिलिया आणि इतर रक्तविकारांच्या रुग्णांसाठी रक्तघटक महत्त्वाचे ठरतात. रक्तघटक म्हटलं तर मग त्यात लाल रक्तपेशी असेल, प्लाझ्मा असेल, प्लेटलेट्स असतील, अशा प्रकारे त्यांची गरज जी आहे ती आपण पूर्ण करू शकतो.
3: रक्तपेढीमध्ये जे रक्त येतं, मग रक्तदानानंतर असेल किंवा कुठल्या कॅम्पनंतर असेल, त्या रक्ताची सुरक्षितता ही कशी तपासली जाते?
2: या संदर्भात आपण जेव्हा रक्तदान शिबिर असेल तर तिथे एक डॉक्टर नियुक्त केला जातो रक्तपेढीमार्फत. रक्तदानापूर्वी रक्तदात्याची वैद्यकीय माहिती त्याला तोंडी विचारून त्याच्याकडनं ती माहिती घेतली जाते. त्याचा हिमोग्लोबिन, रक्तदाब, वजन आणि आरोग्य तपासणी केली जाते. पात्र रक्तदाता असेल तरच त्याच्याकडनं रक्त संकलित केलं जातं. रक्तदानानंतर प्रत्येक रक्तपिशवीची संसर्गजन्य रोगासाठी तपासणी केली जाते, ती रक्तपिढीमध्ये, त्यात एच आय व्ही किंवा एड्स, हेपेटायटीस बी, हेपेटायटीस सी, सिफिलिस, मलेरिया या रोगांसाठी तपासणी करून मग ते रक्त साठवलं जातं. रक्तघट आणि रक्तघटक प्रक्रिया ज्या असतात त्यात रक्तगट निश्चित केला जातो. रक्ताचे घटक जसे की रेड ब्लड सेल्स, प्लेटलेट्स आणि प्लाझ्मा हे वेगळे वेगळे केले जातात. योग्य तापमानात त्यांची साठवणूक केली जाते आणि रुग्णाला रक्त देण्यापूर्वी आपण क्रॉस मॅचिंग करून रक्ताची सुसंगती आहे का हे तपासतो आणि मगच त्या रुग्णाला रक्त चढवलं जातं.
3: ग्रामीण भागामध्ये रक्तदानाबाबत तुम्हाला जागरूकता दिसते का किंवा ती कितपत आहे?
2: गेल्या काही वर्षात ग्रामीण भागात रक्तदानाविषयी नक्कीच जागरूकता वाढलेली आहे. या संदर्भात रेडिओ असेल, सोशल मीडिया असेल, वर्तमानपत्रांचा वापर असेल, या माध्यमातून जनजागृती चळवळ ही चालू आहे आणि ती दिवसेंदिवस वाढते पण आहे. त्यात विषय असा आहे की समाजात एक सकारात्मक बदल झालेला जाणवतो. युवक आणि सामाजिक संस्था या रक्तदान शिबिर आयोजन करण्यात उत्साहाने हिरिरीने सहभागी होतात. शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून रक्तदानासंदर्भात जनजागृती केली जाते. सोशल मीडियामुळे रक्तदानाचं महत्त्व हे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि त्याच्या संदर्भात असलेले गैरसमज कमी करण्यात सोशल मीडियाचा वापर केला जातो, जेणेकरून रक्तदानात लोकांचा असलेला सहभाग वाढावा आणि त्यांची जी मनात भीती आहे रक्तदानाची ती कमी व्हावी.
3: आपल्या संस्थेमार्फत म्हणजे जनकल्याण रक्तपेढी केंद्राच्या माध्यमातून रक्तदानासाठी किंवा या अवेअरनेससाठी कुठले उपक्रम राबवले जातात?
2: जनकल्याण रक्त केंद्र अहिल्यानगर यांच्या माध्यमातून रक्तदान चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. उदाहरणार्थ वर्षभर स्वैच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे, शाळा, महाविद्यालये, उद्योग संस्था, सामाजिक संस्था किंवा शासकीय कार्यालय या ठिकाणी जनजागृती कार्यक्रम राबवला जातो. थॅलेसेमिया, हिमोफिलिया आणि रक्त विकारांविषयी जागरूकता अभियान राबवले जाते. युवकांसाठी रक्तदान प्रेरणा व्याख्याने ही आयोजित केली जातात. नियमित रक्तदाते व रक्तदान शिबिर आयोजकांचा अहिल्यानगर या ठिकाणी वर्षातून एकदा सत्कार सोहळा आयोजित केला जातो. त्या माध्यमातून त्यांना रक्तदान शिबिर घेण्याविषयी प्रोत्साहन दिलं जातं आणि त्यांच्या अडीअडचणी, शंका या समजून त्या दुरुस्त करून अजून जास्त प्रकारे ती चळवळ कशी व्यापक करता येईल या संदर्भात प्रबोधन करण्यात येतं. दुर्मिळ रक्तगट दात्यांची नोंदणी व एक नेटवर्क रक्तपिढी माध्यमातून आयोजित केला जातो. ग्रामीण भागात रक्तदान जागरूकता मोहीम राबवली जाते. तसेच बऱ्याच ठिकाणी महिला मंडळ असतील किंवा महिलांची बचत गट असेल तिथे हिमोग्लोबिन तपासणी व आरोग्य जनजागृती शिबिर राबवली जातात. थॅलेसेमिया प्रतिबंधांसाठी विवाहपूर्व रक्त तपासणीबाबत जनजागृती केली जाते की शाळा कॉलेजमध्ये तरुण तरुणींचं थॅलेसेमियाच्या रोगाच्या संदर्भात प्रबोधन करून त्यांनी लग्नापूर्वी आपली थॅलेसेमियाची चाचणी करून तपासणी करून घ्यावी या संदर्भात त्यांना मार्गदर्शन केलं जातं. अशा प्रकारे रक्तदान चळवळ व्यापक होण्यासाठी जनकल्याण केंद्रामार्फत हे उपक्रम राबवले जातात.
3: नक्कीच. आज तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रामध्ये आला आहात आणि आज आपण जागतिक रक्तदाता दिवस साजरा करतोय आणि या निमित्तानं जे ऐकणारे लिस्नर्स आहेत, श्रोते आहेत, नगरकर आहेत, त्यांना काय सांगाल?
2: नगरकर नागरिकांना मी एकच सांगेल की आज मी तिला विज्ञान कितीही प्रगत झालं तरी रक्ताला अद्याप आपण पर्याय शोधू शकलेलो नाही किंवा कृत्रिमरित्या रक्त तयार करू शकलेलो नाही. एखाद्या रुग्णाचं जीवन वाचवण्यासाठी तुमच्या काही मिनिटांचा वेळ आणि एक रक्तदान पुरेसे ठरू शकते. आज आपल्या आसपास अनेक थॅलेसेमिया ग्रस्त बालक आहेत, कर्करोग रुग्ण आहेत, तसेच समाजात अपघातग्रस्त गंभीर रुग्ण असतील तर ते रक्ताच्या प्रतीक्षेत असतात, त्यामुळे त्यांनी वेळोवेळी रक्तदान करावं आणि समाजात गरजू रुग्णांच्या रक्तदानाच्या संदर्भात मदत कशी होईल या संदर्भात ठोस कृती आणि कार्यवाही करावी. रक्तदान केल्याने कोणतीही हानी होत नाही, उलट कोणत्या तरी कुटुंबाला नवजीवन मिळते. त्यामुळे भीती, गैरसमज आणि संकोच बाजूला ठेवून नियमित स्वैच्छिक रक्तदानासाठी पुढे या. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, ते थेट जीवनदान आहे. तुमच्या एका रक्तदानामुळे एखाद्या आईचा मुलगा किंवा एखाद्या वडिलांची मुलगी किंवा एखाद्या थॅलेसिमियाग्रस्त बालकाचं उद्याचं भविष्य सुरक्षित होऊ शकतं. चला आपण सर्व मिळून रक्तदानाची चळवळ अधिक मजबूत करूया आणि समाजातील प्रत्येक गरजू रुग्णापर्यंत सुरक्षित रक्त पोहोचण्याचा संकल्प करूया. रक्तदान करा, जीवनदान द्या.
3: आज सर तुम्ही रेडिओनगरच्या स्टुडिओमध्ये आलात आणि जागतिक रक्तदाता दिवसानिमित्त अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलात. श्रोते हो, आज आहे जागतिक रक्तदाता दिवस आणि या दिवसानिमित्त आपल्यासोबत नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये होते आपल्या अहिल्यानगर शहरातील जनकल्याण रक्तपेढी केंद्राचे कार्यवाहक सतीश इंदाणी सर. आजच्या नगर डेअरी या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार, माझे नाव चोबे तनिष्का संजय। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या मूळ इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबुरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन सादर करत आहे रेडिओ नगर 90.4 FM. अभिवाचन केलं आहे रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी. आज ऐकूया भाग 6.
2: तुम्ही विशालला भेटा, त्याची कहाणी काळजाला भिडणारी आहे, गिरीशनं मला आग्रह केला. 2006 जानेवारी महिन्यात 11 वर्षांचा विशाल त्याच्या 2 मित्रांसोबत एका कटणाऱ्या पतंगामागे धावत होता. ही गोष्ट अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर तालुक्यातली आहे. विशाल त्याच्या आईबरोबर राहत होता. ती एक शरीर विक्रय करून जगणारी महिला होती. तर पोरं पतंगाचा पाठलाग करत होती, ओरडत होती आणि पतंग भलतीकडेच चाललेला होता. बाकीची 2 मुलं विशालपेक्षा मोठी असल्यामुळे ती बरीच पुढे गेली आणि विशाल मागे पडला होता. गिरक्या घेत घेत खाली येणारा पतंग रेल्वेच्या रुळांवर येऊ लागला. तो एका मोठ्या मुलाच्या अगदी हाताला लागणार इतक्यात विशालच्या मनात एकदम राग उसळला. तो पतंग त्यालाच पाहिजे होता. त्याला मिळणार नसेल तर तो कुणालाच मिळता कामा नये. झालं, त्याने झटकन खाली वाकून एक मोठा दगड उचलला आणि तो पतंगाच्या दिशेनं भिरकावला. पण तो पतंगाला न लागता त्याच्या मित्राच्या डोक्याला लागला आणि तो मुलगा तत्काळ बेशुद्ध पडला. तो नेमका 2 रेल्वे रुळांच्या मध्ये. पतंग त्याच्या हातातच होता. तितक्यात समोरून रेल्वेगाडी कर्कश्य शिट्टी मारत ऐकणाऱ्यांच्या कानांचे जणू पडदे फाडत त्यांच्या दिशेनं आली. विशाल आणि त्याच्या दुसऱ्या मित्राला विचार करायला वेळच नव्हता. मित्राला रेल्वे रुळांच्या मधोमध तसाच टाकून दोघं तिथून पळाले. काही क्षणात त्या महाकाय लोखंडी पशूनं त्याच्या देहाचा चुराडा केला. रेल्वेचे रूळ ही जागा लोकांना फार सोयीची वाटते, विशेषतः खेड्यातल्या लोकांना तिथं पोटं मोकळी करायला आवडतं. बहुतेक जणांच्या घरी संडास नसायचा, असेलच तर ते मुख्य मैला वाहिनीला जोडलेले नसायचे. त्या दिवशी दुसऱ्या रुळांवर संडासला बसलेल्या लोकांनी तो अपघात बघितला आणि जाऊन पोलिसांना खबर दिली. विशालला पकडून रिमांड होममध्ये ठेवण्यात आलं. तिथं त्याला दररोज मारून त्याच्याकडून हे वदवून घेण्याचा प्रयत्न केला जायचा की मी तो दगड पतंगाला मारला नसून माझ्या मित्राला जखमी करण्यासाठी मुद्दाम फेकला होता. ते त्याला जेवायला एका वर्तमानपत्राच्या पातळ कागदावर भात आणि कडधान्याचे सूप घालून देत. त्यांनी जर तो ताबडतोब गप्पागप खाऊन घेतला नाही तर पातळ कागद भिजून फाटायचा आणि भात खाली सांडून जायचा. जेव्हा मी त्याला भेटले तेव्हा विशाल सांगत होता, मी एखाद्या लांडग्यासारखा तो भात एकदम तोंडात घेऊन गप्पागप गिळत असे. सांगताना तो हसत होता पण त्याचे डोळे अश्रूंनी ओले झाले होते. मात्र विशाल रस्त्यावरच्या जगण्यामुळे कुठल्याही परिस्थितीला तोंड देण्यास तयार झाला होता. तो अजिबात त्यांना बदला नाही. तो हेच सांगत राहिला की मी त्या मुलाला मारण्यासाठी दगड फेकलेला नव्हता, त्याच्या लहानशा जीवनात तो एवढं नक्की शिकला होता की त्यानं न केलेला गुन्हा जर त्यानं केला म्हणून कबूल केला असतं तर त्याची जन्मात कधीच सुटका झाली नसती. तो इतरही अनेक गोष्टी शिकला होता. एखाद्या माणसाला ढकलून धक्का देऊन कसं पाडायचं आणि तो पडला की त्याची पर्स मारून कसा पळ काढायचा वगैरे वगैरे. रिमांड होममध्ये असताना विशालला त्याच्या आईची खूप आठवण यायची. त्याची आई उषा हिला देशी दारूचं व्यसन लागलं होतं. तरुण असताना उषा फार सुंदर दिसायची. तेव्हा दिवसाला 200 ते 400 रुपये कमवायची, कारण तेव्हा तिच्याकडे श्रीमंत गिराईक येत होती. पुढे तिनं एक कायमचा पार्टनर ठेवून घेतला. तो गुंडच होता. त्याचं नाव बाळासाहेब अहिरे. त्याच्यापासून तिला मनोज नावाचा आणखी एक मुलगा झाला. जसजसं तिचं सौंदर्य आणि तारुण्य कमी होत गेलं तसतशी गिराईकं तिला कमी कमी पैसे देऊ लागली. त्यामुळे तिला दररोज जास्त जास्त गिराईकं घ्यावी लागायला लागली. जसजसे अधिक कष्ट पडू लागले तसतशी तिच्या भीषण कसलीही आशा न उरलेल्या जीवनाला सामोरं जाण्यासाठी बधीर अवस्थेपर्यंत पोचण्याकरता तिला अधिकाधिक दारूची गरज भासू लागली. ते एका कोळशाच्या दुकानाजवळ झोपडीत राहत होते आणि ती श्रीरामपूर स्टेशनपासून जवळच रेल्वे रुळांशेजारी असलेल्या पडक्या भिंतीआड धंदा करायची. थोडा आडोसा आहे असं वाटावं म्हणून ती त्या भिंतीवर एखादं फडकं टाकून ठेवायची. भिंतीजवळून रेल्वेगाडी जायची तेव्हा भिंतीवरचं फडकं वाऱ्यानं उडायचं आणि तिचं खाजगीपण उघडं पडायचं. विशालला आठवतं की रात्री त्याला आणि त्याच्या भावाला झोप लागली की त्याची आई रात्रीच्या अंधारात दिसेनाशी व्हायची. ती तरुण असताना जास्त पैसे मिळायचे तेव्हा दोघा भावंडांना रात्रीच्या जेवणासाठी रोज 100 रुपये देऊन जायची. परंतु लवकरच तिला पैसे कमी मिळायला लागले तेव्हा फक्त 30-40 रुपयेच देऊ लागली. त्याची आई कांदे मिरची आणि मीठ टाकून मोठं भांडं भरून चटणी वाटून ठेवायची. ती त्यांना आठवडाभर पुरायची. विशाल रोज बनपाव विकत आणायचा आणि दोघे भाऊ चटणीबरोबर खायचे. कधीकधी दोघे भाऊ दुपारी शेजाऱ्यांकडे टीव्ही बघायला म्हणून जायचे. खरं कारण हे होतं की प्रेमळ शेजारी नेहमीच त्यांना दुपारचं जेवण वाढत असत. पुढे विशाल रिमांड होममधून सुटला. एव्हाना उषा HIV बाधित झाली होती हे कुणालाही माहिती नव्हतं. उषाचं खरं नाव होतं जयंती विलासराव नाडकर्णी. तिचा जन्म महाराष्ट्रातल्या अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर इथे एका ब्राह्मण घराण्यात झाला. ऐतिहासिकदृष्ट्या हे एक विलक्षण ठिकाण आहे. या ठिकाणी मुघल राजपुत्र आझम याने 17व्या शतकात टेकडीवर एक किल्ला बांधायला घेतला. तो 18व्या शतकात बांधून पूर्ण झाला. जयंतीचा दोष एकच होता, तो म्हणजे ती कमालीची सुंदर होती. त्या लहानशा खेड्यात तिच्या इतकी सुंदर मुलगी दुसरी नव्हती. ती शाळेत जायची आणि परत यायची तेव्हा अनेक पुरुष बाळापूरच्या त्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून तिच्या मागावर असायचे. जयंतीचे आईवडील एका फार मोठ्या वाड्यात राहायचे. घरापुढच्या मोठ्या अंगणात अनेक गावकरी तिच्या आजोबांच्या पाया पडायला यायचे. आजोबा मोठे विद्वान पंडित होते. संस्कृत भाषेवर त्यांचं प्रभुत्व होतं. लोक लग्नकार्यात पूजा करायला वगैरे त्यांना सन्मानाने बोलवत. ते मंत्र म्हणायचे आणि लोकांना विधीबद्दल मार्गदर्शन करायचे. असं सगळं चांगलं चाललेलं असताना एक दिवस शाळेत कार्यक्रमाला गेलेली जयंती रात्री जरा उशिरानं घरी यायला निघाली. वाटेत तिला पळवून नेऊन तिच्यावर सामुदायिक बलात्कार करण्यात आला. ती जेव्हा रक्ताळलेल्या अवस्थेत खरचटलेल्या अंगानं फाटलेल्या कपड्यांनिशी वेदनेनं विव्हळत घरी आली तेव्हा तिच्या आजोबांनी पितळी कड्या लावून सजवलेला वाड्याचा मोठा दरवाजा तिला बाहेरच ठेवून बंद करून घेतला. तिला आत यायला परवानगी नव्हती. तिच्यावर बलात्कार झाला म्हणून ती अपवित्र झाली, अशुद्ध झाली. माणसांसाठी किंवा जनावरांसाठी वापरला जाणारा अशुद्ध शब्द मला नेहमीच खटकतो. हा शब्द खरं म्हणजे रसायनशास्त्राच्या प्रयोगशाळेत अधिक शोभतो. कोण शुद्ध आणि अशुद्ध कुणाला माहीत? म्हणूनच करतो आपण क्रिया कर्म विधी छोट्या मनातून कोटी आध्यात्मिक उंची गाठण्यासाठी. हरकत नाही, संताप संताप झाला जयंतीच्या मनाचा. तिला पोलीस स्टेशनला न्यायला कुणीच नव्हतं आणि जरी कुणी असतं तरीसुद्धा काही फायदा झाला असता की नाही कुणी सांगावं. बलात्काराच्या बळी ठरलेल्या महिलांना नेहमीच पोलीस स्टेशनमध्ये मानहानी सहन करावी लागते. त्यांना त्रास होतो या गोष्टीला त्याच कारणीभूत असल्याचं सांगितलं जातं. पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची पहिली माहिती देऊन तक्रार दाखल करणं हे अत्यंत जिकिरीचं त्रासदायक असं कठीण काम असतं. बलात्काराच्या गुन्ह्यातून वाचलेल्या स्त्रीला अपमानजनक वैद्यकीय चाचण्या करून घ्याव्या लागतात आणि कोर्टातली उलट तपासणी तर महाकर्मकठीण गोष्ट. आणि याच वेळेला बलात्कार करणारे गुन्हेगार मात्र ती बळी ठरलेली मुलगी आणि तिचे कुटुंबीय यांना त्रास देत आणि धमक्या देत टेचात मोकळे फिरत असतात. जयंती ही 18 वर्षांखालील अज्ञान मुलगी होती. त्यावेळेला पॉक्सो म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस हा कायदा अस्तित्वात आलेला नव्हता. तो 2012 आला, त्यावेळेला 1,66,882 बलात्काराचे खटले पडून होते. त्यातले 96% पॉक्सो कायद्याखाली घेण्यात आले. ते सर्व 2019 घेतलेल्या आढाव्यानुसार पेंडिंग होते. यापैकी 22,775 खटले हे महाराष्ट्रातले आहेत. मुलांवर अत्याचार करण्याच्या गुन्ह्यांमध्ये उत्तर प्रदेश आघाडीवर असून दुसरा क्रमांक महाराष्ट्राचा लागतो. पॉक्सो कायद्याप्रमाणे अशा गुन्ह्यांचा तपास हा गुन्ह्याची नोंद झाल्यापासून 2 महिन्यांच्या कालावधीत पूर्ण झाला पाहिजे हे कलम सक्तीचे असूनही बलात्काराचे खटले पडून असतात ही वस्तुस्थिती आहे. पॉक्सो कायदा अस्तित्वात येण्यापूर्वी ज्या अज्ञान मुलींवर असे प्रसंग ओढावले त्यांच्या दुःखाची आणि मानसिक यातनांची आपण फक्त कल्पनाच करू शकतो. ते काहीही असलं तरी त्या रात्री जयंतीच्या मदतीसाठी गावातले कुणीही धावून आले नाहीत. फक्त एका बाईनं तिला दया दाखवली, बदलायला कपडे आणि त्या रात्रीपुरता आसरा दिला. त्या स्त्रीनं जयंतीला आशा दाखवली की तुला नव्यानं जीवन सुरू करता येईल, फक्त दूरच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर नावाच्या गावी जाऊन राहावं लागेल. तिच्यावर विश्वास ठेवून तिच्या मागून बसमध्ये चढण्यावाचून जयंतीपाशी दुसरा कोणताही मार्ग नव्हता. त्या बाईनं जयंतीला सरळ श्रीरामपूरच्या एका कुंटणखान्यात नेऊन सोडलं आणि जयंती देहविक्रीच्या धंद्यात ढकलली गेली. त्यावेळी ती गरोदर होती. नंतर विशालचा जन्म झाला. श्रीरामपूरची रांड गल्ली विशालला आठवते. सुरुवातीला त्याची आई तिथंच धंदा करत होती. पुढे जसजसे तिचं तारुण्य आणि सौंदर्य ओसरत गेलं तशी ती रेल्वे स्टेशनकडे आली. पुढे जयंती एड्स होऊन वारली आणि तिच्या 2 पोरक्या मुलांना कुणीतरी स्नेहालयात आणून सोडलं. मी सामुदायिक बलात्कारातून जन्मलेला मुलगा आहे. मला जर गिरीश सर भेटले नसते तर मी कोणत्या तरी आणखी अंधाऱ्या घाणीच्या खाईत खितपत पडलो असतो, बलात्कारी झालो असतो, नाहीतर लोकांचे खून पाडले असते. विशालनं माझ्याजवळ प्रामाणिकपणानं कबूल केलं. विशालला त्याच्या जीवनात स्नेहालय लवकर सापडलं हे किती चांगलं झालं. नुकताच तो पदवीधर झाला आणि आता राज्यशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्याचा त्याचा मानस आहे. त्याचा भाऊ मनोज पुणे शहरात टेबल टेनिसचा प्रशिक्षक म्हणून काम करतो. अशी अक्षरशः हजारो मुलं मुली जगात आहेत ज्यांना मदतीची गरज आहे. काही जण एका तर काही दोन्ही पालकांसोबत राहतात, पण तरीही ते अशा गोष्टींना सहज बळी पडू शकतात. गिरीश अशा मुलांना काठावरची मुलं मुली असं म्हणतात. त्यांना जर आत्ता काठावरून काढलं नाही तर ती गुन्ह्याला बळी पडू शकतात किंवा तीच मुलं गुन्हेगारही बनू शकतात आणि त्यांना कसलाही पश्चाताप होत नाही. खूप लहान वयातच ते गुन्हे करायला लागतात हा एक फार मोठा चर्चेचा विषय झालेला आहे. विशेषत 2012 घडलेल्या निर्भया सामुदायिक बलात्कार प्रकरणानंतर. निर्भया प्रकरणानंतर संपूर्ण भारताला आणि जगाला हादरा बसला होता. राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या म्हणजेच नॅशनल क्राईम रेकॉर्ड्स ब्युरोच्या 2018 पाहणीनुसार भारत देशात एकूण 31,591 गुन्हे खून आणि बलात्कारासहित हे 18 वर्षांखालील वयाच्या मुलांनी केलेले आहेत. NCRB 2019-20 पाहणीनुसार संभाव्य बालगुन्हेगारांचा भारत देशात लोकसंख्या स्फोटच झालेला आहे. हा अहवाल असंही म्हणतो की या बालगुन्हेगारांपैकी 1,885 जणांनी दुसऱ्या 1,668 बालकांविरुद्धच्या गुन्ह्यात भाग घेतलेला आहे. जोपर्यंत या समस्येचं निवारण केलं जात नाही आणि बालगुन्हेगारांना काळजीपूर्वक हाताळलं जात नाही तोपर्यंत आपल्या सर्व नेत्यांची भाषणबाजी आणि घोषणा म्हणजे नुसता गोंगाट आणि कलकलाट आहे. आणि बलात्कार आणि गुन्ह्यांविषयी TV झडणाऱ्या सगळ्या चर्चा या निरुपयोगी दैनंदिन मालिकांसारख्या आहेत.
1: श्रोते हो, आपण ऐकत होता स्नेहालयाच्या माध्यमातून मानवी तस्करीच्या विरोधात. कृतिशील संघर्ष उभा करणारे डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकाचं रीमा सदाशिव अमरापूरकर यांनी केलेलं अभिवाचन. मूळ इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमरापूरकर यांनी. सकाळ प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन दर रविवारी रात्री 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर क्रमशः प्रसारित होणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
3: दानात नेत्र द्यावे, द्यावी तशी त्वचाही, दानात देह द्यावा ते श्रेष्ठ कर्म आहे. दान अवयवांचे हे प्राणदान आहे. नवजीवनी कुणाच्या घट अमृत भरावे. अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा. जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
4: बदन पे सितारे लपेटे हुए ओ जान तमन्ना किधर जा रही हो.

हम खडे ते साला सरकार से बढे. नमस्कार, मी भाऊसाहेब शिंदे म्हणजेच बबन बोलतोय. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. कस बबन म्हणीन तसं.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिक हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकणार आहोत दिव्यांग मॅरेथॉन पटू अशोक भानसे यांची मुलाखत। यांच्याशी संवाद साधला आहे ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी।
1: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, मी अजय धोपावकर। आज आपल्या समवेत एक आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे, दिव्यांग खेळाडू आपल्या समवेत आहेत, अशोक भानसे सर हे आहेत। तर त्यांचं वैशिष्ट्य असं सांगता येईल की ते 22 मॅरेथॉन पूर्ण केलेले आहेत त्यांनी। त्यांना डाव्या पायात अपघातामुळं अपंगत्व आलेलं आहे, दोन्ही त्यांचा डावा पाय निकामी झालेला असतानाही त्यांनी मोठ्या जिगरीने मॅरेथॉन पूर्ण केले आहेत। 31 मेला नगरच्या भुईकोट किल्ला परिसरात जी मॅरेथॉन झाली होती त्यामध्ये त्यांनी भाग घेऊन 10 किलोमीटरचे अंतर अतिशय सहजपणे आणि सुलभतेने पार केलं। असे भानसे सर आपल्या समवेत आहेत। ते मूळचे वर्ध्याचे आहेत पण ते खास मॅरेथॉनसाठी नगरला आले होते, तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। सर, तुमचं मी रेडिओ नगर मध्ये सुरुवातीला स्वागत करतो।
2: हा, धन्यवाद सर।
1: बर बर सर, तुमचा मला प्रश्न असा आहे की तुमचं अपंगत्व जे आहे ते कसं आलं आणि कुठल्या अपघाताने झालं याबद्दल अगोदर श्रोत्यांना सांगा।
2: सर, मी बोर टायगर रिझर्व वर्धेला होतो।
1: बर,
2: हा, तिथे कार्यरत होतो राऊंड ऑफिसर म्हणून।
1: हा,
2: आणि मग 20/10/2018 ला ज्यावेळेस रोडचे डेव्हलपमेंटचे काम सुरू होते,
1: हा,
2: त्यावेळेस माझा वर्धा नागपूर रोडवर पवनारच्या ठिकाणी दोन रोडचं ट्रॅफिक सिंगल रोडवर झाल्याने आणि टाटाचे टिपर मोठे मोठे असताना त्या ट्रकच्या ड्रायव्हरला डाव्या साईडला दिसत नाही, कारण का आजकाल कंडक्टर राहत नाही, त्याच्यामुळे माझा अपघात झाला।
1: बर,
2: आणि अपघात होऊन सर मी मग माझ्या अवघ्या 3-4 किलोमीटर माझ्या 5 किलोमीटर माझं रेसिडेंट आणि तिथेच एक सेवाग्राम मेडिकल कॉलेज आहे जे भारतामध्ये प्रसिद्ध आहे।
1: हो हो,
2: तिथे मी गेल्याच्या नंतर प्राथमिक उपचार केल्याच्या नंतर त्यांनी म्हणजे थोडं प्राथमिक उपचार करून म्हणजे हे करून मला माझ्या फॅमिलीला सांगितलं का यांना पाय कट करावं लागतं।
1: बर,
2: कारण का सांगवी मेडिकल कॉलेज आणि सेवाग्राम मेडिकल कॉलेजला वेस्क्युलर सर्जन नसल्यामुळे मला मग तिथून नागपूरला हलवलं। तर नागपूरला हलवताना सर ते जुनी मारुती व्हॅन आणि जाताना दुपारी दोन एक दीड वाजता ऍक्सिडेंट झाला माझा।
1: बर,
2: आणि तिथून मग मला नागपूरला आरोग्यम हॉस्पिटल मध्ये हलवलं। तोपर्यंत माझ्या मित्रांनी वगैरे सगळ्या त्या तिथे तयारी डॉक्टरला ओळखीच्या त्यामुळे करायला लावली त्यांनी।
1: बर,
2: तर त्यांनी सर मोठ्या जिकरीने माझं म्हणजे अँजिओग्राफी वगैरे सगळं करून ऑपरेशन केलं, पण रात्री 9 वाजेपासून चाललेलं ऑपरेशन रात्री 2 वाजेपर्यंत चाललं।
1: बर,
2: आणि मग सकाळी मी त्यांना सांगितलं माझ्या पायामध्ये काही हालचाल होत नाही, तर मग त्यांनी पुन्हा तपासणी केली, पुन्हा एंजिओग्राफी केली, विजेचे करंट वगैरे सगळं देऊन बघितलं, पण त्याच्यामध्ये काही वेदना झालीच नाही।
1: बर,
2: तर सगळ्याच्या डिसिजन नुसार मग तो पाय माझा कापण्यात आला।
1: डावा पाय तुमचा?
2: डावा पाय, डावा पाय घुटण्याच्या वरपासून कापलेला आहे, मी त्याला अभाऊ नी म्हणतात।
1: हो,
2: आणि मग तो कापण्यात आला।
1: बर,
2: आणि मग तिथून मग माझ्या मुलं जे थोडे आता शिकले आहे त्यावेळेस समजावं, तर त्यांनी शोध घेऊन गुगल वगैरे शोध घेऊन मग ऍटोबॉक कंपनी नावाचा एक
1: 56 वय आहे ना सर?
2: त्यावेळेस माझं वय 56 होतं सर।
1: बर,
2: वयाच्या 56 वर्षी ऍक्सिडेंट झाला। तिथून मग मी 20/10/2018 ऍक्सिडेंट झाल्याच्या नंतर 15 दिवस मी डॉक्टरच्या दवाखान्यात राहिलो, आरोग्य हॉस्पिटल मध्ये। आणि तिथून मला मग लगेच सुट्टी दिली। लगेच सुट्टी दिल्याच्यानंतर माझे 8-15 दिवसांनी माझे टाके काढले।
1: बर,
2: आणि या काळामध्ये ज्या काही वेदना होत्या त्या वेदना मी विपश्यना करत असल्यामुळे, आधी विपश्यना केल्या होत्या वयाच्या 20-22 वर्षी, तर त्याच्यामुळे या वेदना मला त्या ध्यान साधना करून मला म्हणजे सहज म्हणजे त्याच्यामध्ये यश मिळत आलं।
1: बर बर बर बर।
2: आणि सर मग माझ्या मुलांनी शोधलं, तिथं नागपूरला सांगतो ऍटोबॉक कंपनीचं जे जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध आहे, पॅरा ऑलिम्पिक मध्ये त्यांचे लेग्स वगैरे हात वगैरे सगळेच जे काही वापरतात, कृत्रिम पाय वगैरे सगळेच वापरतात, तिथे मग मला तिथं नेलं। त्यांनी मग माझा मेजरमेंट वगैरे सगळं घेतलं आणि मग तिथं त्यावेळेस माझा 6.5 लाखापर्यंत तो पाय झाला। त्या घुटण्याची किंमत म्हणजे 3R80 होती त्यावेळेस, त्या घुटण्याचीच किंमत 3,20,000 होती, असे पार्ट पार्ट मिळून त्याची किंमत झाली ते 6.5 लाखापर्यंत।
1: बर बर बर बर।
2: आणि तो घेऊन मग त्यांनी 10 दिवस मला तिथं शिकवलं त्यांच्या 1-1 घंट्याच्या ट्रेनिंग मध्ये। तिथून ट्रेनिंग करून आल्याच्या नंतर मग मी माझ्या मुलांनी माझ्या मी बोर्धन जे टायगर रिझर्व मध्ये होतो मी, तिथं माझ्या क्वार्टर वर मध्ये मोठा ज्यात आरसा लावला आणि तिथं माझ्या मुलांना मग मुलांनी शिकवलं.
1: बर
2: पहिल्या दिवशी मग घरातल्या घरात शिकवलं दोन
1: बर
2: तीन दिवस घरातल्या घरात. मग अंगणात अंगणात करता करता मग मी थोडं हिल स्टेशन हिल आहे वरती जायला
1: बर
2: तिथं जाणं येणं म्हणजे असं करत राहिलो. पण सगळ्यात जास्त मेहनत माझ्या मुलाने घेतली.
1: बर बर बर तुमच्या मुलाला त्याचं क्रेडिट देताय तुम्ही.
2: हो 100% यासाठी देतो का सर. त्यांनी माझ्या मुलाने दवाखान्यात भरती असताना सुद्धा तो म्हणजे लावारी सारखा झोपला लावारी सारखा माझ्याकडे लक्ष देतला राहिला म्हणजे 24 घंटे माझ्या सेवेत राहिला.
1: तुम्हाला ते जे अपंगत्व आलं त्याच्यावर तुम्ही विपश्यतेमुळे मात केली, असा
2: हो
1: एक
2: सर
1: त्याचा आधार तुम्हाला मिळाला
2: हो
1: आणि
2: सर
1: एक तुमची जिगर तयार झाली.
2: हो सर
1: हा, आणि मग तुम्हाला मॅरेथॉन, मग तुम्ही कसे मग खेळाकडे कसे वळाला?
2: हा तर सर मग एक जे शिव ऊर्जा नावाचा ग्रुप आहे संभाजीनगरचा.
1: बर
2: तर मी प्रहारच्या ग्रुपमध्ये आधीच जुडलो होतो.
1: हा
2: आमच्या मित्रांनी दिव्यांग असल्यामुळे मला पण जोडून घेतलं तिथे.
1: बर
2: तर तिथं गडकिल्ले शिवकालीन गडकिल्ले जलदुर्ग किल्ले अलिबाग
1: बर
2: असं त्यांचा कॅम्प होता 3-5 दिवसाचा.
1: हा हा हा
2: तर इथं म्हणलं मला सर्व प्रकारचे दिव्यांग बघायला मिळतील जवळून. मी कधी बघितले नाही.
1: बरोबर.
2: आणि मग तिथे मी ते गडकिल्ले माझ्या मुलाने बुक केले म्हणजे बुकिंग केली आणि मग तिथं त्यांच्या समवेत मी तिथं गडकिल्ले केले.
1: अरे वा
2: हा तर
1: बर
2: जेवढं चढता येईल तेवढं केले. सागरी
1: किती
2: किल्ले भी होते त्याच्यामध्ये अलिबाग
1: किल्ल्याचे
2: मध्ये
1: तुम्ही सर केले तसे?
2: सर सर तिथं म्हणजे 2-4 किल्ले तर मी सर केले तिथे.
1: बर
2: हा आणि ते तिथून मग मला सगळ्या प्रकारचे दिव्यांग त्याच्यामध्ये ब्लाइंड होते त्याच्यामध्ये ज्याला हात नव्हते होते पण मी एकटाच होतो तिथे का
1: आणि
2: म्हणजे
1: अपंगत्व. बर
2: अपंगत्व वाला होता.
1: बर
2: बाकी होते तर ते छोटे मोठे अपंगवाले होते. पण ब्लाइंड लोकांनी म्हणजे तिथं सर ब्लाइंड लोकांनी जागतिक स्तरावर त्यांचे नाव होते राष्ट्रपती पुरस्कार मिळाले होते. आता इथं मला नाव त्याच्यामध्ये सागर बोडके होते
1: बर
2: आणि अजून एक मॅडम आहे त्यांचं मला नाव नाही येणार एवढं तर त्या
1: बर
2: मॅडम
1: त्यांनी
2: पण होत्या.
1: पण
2: आणि
1: दिव्यांग असताना म्हणजे अंध होत्या का त्या?
2: हो सर पूर्ण ब्लाइंड होते. आणि एक अंजना मॅडम म्हणून होते ते म्हणजे पोलिओ पोलिओ होते त्यांना. पण ते त्यांनी बाकी बाकी सहकारी मला बरेच इकडे तिकडच्या गोष्टी शिकवल्या कसं राहायचं कसं बोलायचं सगळे त्यांनी मला ते दिव्यांग
1: कृत्रिमत्वाच्या
2: दिले.
1: आधारे तुम्ही ते सर केले
2: हो सर
1: पूर्ण.
2: आणि कृत्रिम पायाच्या आधारावर जिथं गरज पडली तिथं कोणाचा हात वगैरे पकडला किंवा मग एखादी काठी वगैरे वापरली सर.
1: बर बर बर बर
2: आणि याच कृत्रिम पायाच्या नंतर मग मला असं हिंमत तिथूनच येत गेली. तिथून येता येता मग मी अजिंठ्याचा किल्ला खालून वर गेलो आणि वरून खाली उतरलो
1: हा
2: म्हणजे
1: हा हा अरे
2: तो पण
1: वा
2: मी केलेला आहे.
1: अरे वा अजिंठा. मग तुम्ही किती असे सर केले वेगवेगळे किल्ले वगैरे?
2: किल्ले तर सर मी म्हणजे आता किल्ले तर नाही सांगता येणार पण माझी भारतभरामध्ये मॅरेथॉन जे झालेले आहे.
1: हा हा
2: हा ते सांगतो तुम्हाला. मग अशाच ग्रुपमध्ये संवाद सारथीच्या ग्रुपमध्ये जोडलं त्या मॅडमनी मला
1: बर
2: अंजना प्रधाननी.
1: बर
2: तिथं माझी माझी मुलाखत झाली 2-2.5 तास चालली तिथं. तिथं मी मला मग तिथं मला विचारलं का तुमचं कार्य आता दिव्यांगासाठी काय आहे. तोपर्यंत माझं काहीच कार्य नव्हतं. मग
1: बर
2: तिथं मग क्लिक झालं माझंवालं बरोबर आहे सर.
1: हो
2: तिथून क्लिक झाल्याच्या नंतर मग मला मग त्याच ग्रुपवर मेजर डीपी सिंगची हे आली का
1: बर
2: कारगिलच्या वर्षगाठ प्रीत्यर्थ तुम्ही मॅरेथॉन बुक करावा.
1: बर
2: तर ते 25व्या वर्षगाठ प्रीत्यर्थ कारगिलच्या तिथे मी माझी बुक केली. आणि ही माझी पहिली मॅरेथॉन होती. तर त्याची तयारी करायला त्या सरांनी मेजर डीपी सरांनी सर आणि मोहम्मद दस्तगिरी सर
1: हाँ
2: यांचे टीसीओ फाउंडेशन नावाचा ग्रुप आहे. तो पूर्ण भारतभरामध्ये त्यांचे त्यांचे पूर्ण कार्य आहे.
1: बर
2: आणि भारतभरामध्ये दक्षिणेचा ग्रुप वेगळा मध्य भारतातला वेगळा मुंबईकडचा वेगळा कलकत्त्याचा वेगळा आणि दिल्लीकडचा वेगळा असे ग्रुप आहेत त्यांचे. त्या ग्रुपमध्ये त्यांनी मला मग स्पेशल जे दिव्यांग आम्ही होतो सर म्हणजे मॅरेथॉन करणारे त्यांचा वेगळा ग्रुप बनवला. त्यांनी आम्हाला दररोज किती किलोमीटर चाललात आणि जिम जिम मध्ये किती व्यायाम केला हे आमच्याकडून करून घेतलं.
1: बर
2: आणि मग करून घेतल्याच्या नंतर मग मी त्यांना एकदा रिपोर्टिंग केला का सर मी 1 घंटा 20 मिनिटांमध्ये मी केलं वा. तोपर्यंत मी घरच्या घरी आजूबाजूलाच करत होतो पण यावेळेस या महिन्याभरात मी स्टेडियमला जाऊन व्यायाम हे केला
1: अरे वा
2: चालणं वगैरे. तर तिथं मला मी यासाठी स्टेडियमला गेलो का मी म्हणलं इथं पडेल बी. तर
1: हा
2: तिथं प्रफुल्ल गिडाम सर अकॅडमी चालवतात
1: हा
2: पोलीस भरतीचे. तर त्यांची मुलं माझ्यावर लक्ष ठेवतील. मी त्याला सरांना भेटलो. मग सर म्हणलं माझ्या मुखात म्हणजे एवढं म्हणजे एकदम स्लोली माझं असं काम होतं म्हणजे हा म्हणजे हे होतं.
1: बर
2: मग तिथं पूर्ण मग मला मी ग्राउंड वर पूर्ण म्हणजे पूर्णतः ट्रेन झालो.
1: कुठं
2: आणि जी
1: कुठं ट्रेनिंग झालं तुमचं हे?
2: हे सर वर्धेच्या स्टेडियम
1: बर
2: वर
1: तिथं आले होते का? म्हणजे तिथं तिथं
2: नाही तिथंच ते तिथंच पोलीसचे वगैरे ट्रेनिंग घेतात ना.
1: हो
2: नाही
1: हा.
2: त्यांच्याकडून मी ट्रेनिंग घेतलं. ते रोज रोज रिपोर्टिंग मी त्या सरांच्या ग्रुपला करत होतो मेजर
1: ऑनलाईन
2: डीपीसीच्या.
1: करायचे तुम्ही?
2: म्हणजे व्हॉट्सअप ग्रुपवर.
1: व्हॉट्सअप ग्रुपला. बर बर बर बर
2: हा
1: तुमचं
2: आणि
1: पूर्ण
2: तिथंच मग सर वर्ल्ड जिम पण होतं, वर्ल्ड जिम पण लावलं, दोन्ही ट्रेनिंग सोबतच चालल्या माझ्या.
1: तुम्हाला व्हॉट्सअप वरच त्यांनी व्यायाम शिकवला भाऊ, कशा पद्धतीने करायचं काय
2: हो
1: सगळं.
2: नाही मग बाकीचे लोक मग सांगत होते मी असं व्यायाम केला, मग व्यायाम केल्याच्या तुम्ही मी काय खाल्लं, काय डाएट प्लॅनिंग केला वगैरे ते त्यांनी सगळं सांगितलं मला.
1: बर बर बर बर बर
2: आणि मग मी मग त्यांची जे कारगिलच्या वर्षगाठ प्रीत्यर्थ मॅरेथॉन होती, मग जवाहरलाल नेहरू स्टेडियम दिल्लीला, हे इंडियन आर्मीने आयोजित केलेली मॅरेथॉन होती
1: ती
2: सर.
1: किती साली होती?
2: ते मॅरेथॉन होती सर म्हणजे 2023 ला,
1: 23 ला. बर
2: म्हणजे डिसेंबर महिन्यात, 10 डिसेंबर 2023 ला.
1: बर तिथं
2: तर तिथे मग मी,
1: तुम्ही गेलात का?
2: हा तिथे मी रेल्वेने तिकीट काढलं आणि त्यांनी आमची व्यवस्था राहायची आणि एका दिवसाची अन्न नेण्याची
1: बर
2: आणि जेवणाची.
1: बर
2: हा तर त्यांच्या फाउंडेशन मार्फत आम्हाला तिथे केली होती आणि राहायची व्यवस्था आमची पीजी हॉस्टेलला केली होती, जे इंटरनॅशनल हॉस्टेल
1: बर
2: होतं.
1: अरे वा
2: आणि नेण्या आणायला आम्हाला मिलिटरीच्या गाड्या होत्या.
1: बर बर दिव्यांग लोकांना व्यवस्था केली होती का तिथे
2: हा ते
1: सगळ्यांची?
2: सर्वसाधारण लोकांचीच मॅरेथॉन होती, पण आम्ही दिव्यांग त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 लोकांचे आम्ही होतो. कोणाचे कोणाचे 2 पाय नव्हते, कोणाचे एक एक पाय होता, तर कोणाचे असे असे बरेचसे प्रकारचे दिव्यांग होते तिथे. फक्त अम्पुट लोकच होता आमच्या आमच्या दिव्यांग ग्रुपमध्ये त्यावेळेस. तर त्यावेळेस मग तिथे सर ते कारगिलच्या इंटरनॅशनल मॅरेथॉन होती, देश विदेशातून लोक आले होते.
1: अरे वा
2: एवढी मोठी मॅरेथॉन होती का विचारूच नका, म्हणजे हाफ मॅरेथॉनच होती पण खूप म्हणजे डिसिप्लिन मॅरेथॉन होती ती.
1: बर. आणि तुम्ही किती किलोमीटर केली पहिली?
2: हा ते पहिली मॅरेथॉन मी 5 किलोमीटर केली सर तिथे.
1: बर किती वेळा ती पूर्ण केली?
2: त्यावेळेस सर मी 1 घंटा 10 मिनिटात केली पूर्ण
1: अरे
2: सर.
1: वा वा वा वा,
2: हा
1: म्हणजे छान पैकी. काही अडथळा आला नाही तुम्हाला
2: नाही
1: काही?
2: नाही नाही काही अडथळा वगैरे नाही आला. तिथं मेजर डी पी सिंगचं वाक्य होतं सर आम्हाला पहिल्या पहिल्या दिवशी. आम्हाला जिथं टी शर्ट वगैरे भेटते ना, आमची सगळ्यांची मिटिंग घेतली त्यांनी आणि त्या मिटिंग मध्ये एकच वाक्य घोषणा केली त्यांनी, का ते वाक्य आजही माझ्या जीवनात म्हणजे कायम स्मरणात राहील.
1: बर कुठलं
2: त्यांनी
1: वाक्य
2: म्हटलं,
1: सांगा
2: त्यांनी एकच म्हटलं का आप चलेंगे, म्हणजे सगळ्या दिव्यांगांना उद्देशून म्हटलं त्यांनी,
1: ना?
2: आप अगर चलोगे तो जो घर में दिव्यांग बैठे हमारे भाई बहन वो भी आपको देख कर चलेंगे.
1: अरे वाह.
2: आणि जो जो लोग सर्वसाधारण लोग हो जो कभी चल नहीं सकते तो भी आपको देख के चलना सीख जाएंगे. हे त्यांचं वाक्य घेऊन मी आज हे सगळे 22 पर्यंत मॅरेथॉन होत आहे माझ्या.
1: अरे बापरे, नंतर मी पहिली इंटरनॅशनलच मॅरेथॉन केली म्हणजे तुम्ही?
2: हा इंटरनॅशनल मॅरेथॉन
1: अरे
2: केली सर
1: वा
2: ती.
1: वा.
2: आणि सर त्या इंटरनॅशनल मॅरेथॉन मध्ये मग म्हणजे त्या सरांचं वगैरे असं म्हणजे इंडियन आर्मीच्या भाषणामध्ये त्यांचे म्हणजे एवढं रोमटे हो. त्या मेजर डी पी सिंग सरांना सरांनी भाषणामध्ये सांगितलं का जेव्हा माझं कारगिल युद्ध झालं आणि बाजूला बॉम्ब फुटला तर माझे मला मला वाचवायसाठी 7 लोकांना जवानांनी आहुती दिली. हा आणि तेव्हा मी वाचलो बा. हा असं त्यांनी त्या याच्यामध्ये भाषणामध्ये सांगितलं सर त्यांनी.
1: बर. तुमची इन्स्पिरेशन आहेत ते डी पी
2: हा
1: सिंग.
2: आजही आणि आजही आमच्या संपर्कात आहे सर वारंवार, म्हणजे आणि ते त्यांच्या माध्यमात सरांच्या याच्यामध्ये ते काही वन मॅरेथॉन म्हणून एक आहे, वन रेस म्हणून, तर ते त्यांचे ब्रँड अम्बेसिडर राहतात. ते त्यांची मॅरेथॉन दिल्ली आणि जालंधरला होते, तर आणि एक देहरादूनला. असं त्यांच्यासोबत मी मेजर डिपिन सिंग सरांसोबत 5 मॅरेथॉन केल्या.
1: अरे बाप रे. त्याच्यानंतर
2: हा
1: पुढे
2: हा त्याच्यानंतर समोर म्हणजे
1: कुठल्या कुठल्या गेल्या? कुठल्या
2: ज्या
1: कुठल्या?
2: जालंधरला 2 केल्या, गुरुग्रामला 1 केली, 1 इथे केली
1: बर
2: देहरादूनला,
1: किती किलोमीटर?
2: तिथे 10 केली, काही 10 केली, काही ठिकाणी 5 केली.
1: अरे वा, म्हणजे तुम्ही 10-5 कंटिन्यू
2: हा
1: करताय म्हणजे.
2: हो सर, जिथं जिथं हाफ मॅरेथॉन असली तिथं 5 करायची, तिथं दहा दहा फुल मॅरेथॉन तिथं 10 करायची.
1: हा, म्हणजे ते वेळ मॅच करायचा.
2: हा वेळ मॅच करायचा आणि कधी कधी मग जास्त जर्नी वगैरे झाली तर मग 1-2 दिवस अगोदर जायचं, मग 10 करायची.
1: बर बर बर बर बर बर
2: आणि जे देहरादूनला मॅरेथॉन होते ते म्हणजे सैनिक लोकांचे जे विधवा झालेले हे राहतंय त्यांच्या प्रित्यर्थ आयोजित होती, तर ते देहरादूनला मी त्यांच्या सेंटरमध्ये तिथे पण केली होती.
1: बर बर बर बर
2: तर या मॅरेथॉनमध्ये आम्हाला एवढा मान सन्मान मिळते स्टेजवर बोलवण्यात येते आणि त्या वन रेसच्या मॅरेथॉन मध्ये आम्हाला ते 2-3 5 हजारपर्यंत बक्षीस ठेवतो. पहिला आला त्याला 5 हजार, दुसरा आला त्याला 3 हजार
1: बर.
2: आणि तिसरा आला त्याला 2 हजार. अशा फक्त वन रेस मध्ये ठेवतात, बाकीच्या मॅरेथॉन मध्ये नाही.
1: हा.
2: मग असा प्रवास करता करता सर मी मग वाघा बॉर्डरला गेलो. मग काही मॅरेथॉन मी माझ्या स्वतःच्या पैशाने केलो,
1: बर
2: आता वाघा बॉर्डरला म्हणजे वाघा बॉर्डरच्याच म्हणजे BSF ची आयोजित होती ती मॅरेथॉन. तिथे मी
1: बर
2: 10 किलोमीटर केली.
1: बर बर बर बर
2: हा तिथे जो मला मानसन्मान मिळाला, धंदे फोटो आहे आजही माझ्याकडं, ते
1: हा
2: कायमचे स्मरणात राहील.
1: किती तुमच्या सारखे कृत्रिम पाय घेऊन असे मॅरेथॉन करणारे किती मंडळी आहेत आपल्या भारतात तरी?
2: हा तर सर काही ठिकाणी सर मी एकटाच असतो, काही ठिकाणी आमच्या त्या समजा मेजर DPCC ग्रुप मध्ये जर त्या मॅरेथॉन करत असेल तिथे 5-10 लोक येतात.
1: बर
2: पण जसं मी चेन्नईला तिथे 10 किलोमीटर केली तर एकटा मी दिव्यांग होतो. जसं आता अहिल्यानगर मध्ये जरी केली तिथं पण मी एकटाच होतो दिव्यांग.
1: बर
2: आणि आता हा ते सांगायचं राहिलं सर तुम्हाला, परत मुंबईची जे मॅरेथॉन जे राहते ते आशिया खंडामध्ये सगळ्यात मोठी मॅरेथॉन असते.
1: बर हाँ
2: त्या मॅरेथॉन मध्ये एक BHI ग्रुप आहे तिथे.
1: बर हाँ
2: हा तर त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला आमच्या दिव्यांगांना सर्वांना तिथे
1: हाँ हाँ हाँ
2: पूर्ण मोफत असते
1: बर
2: त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत.
1: बर ती कुठले मॅरेथॉन असती?
2: ते टाटाची मॅरेथॉन असते ती. काही मॅरेथॉन मध्ये ते ग्रुप फाउंडेशन वाले वेगळे, ते स्वतःचे पैसे. ती आता याच वर्षी आता गेले या कधी आता त्याचं नक्की तारीख नाही सांगता येणार सर. आता याच वर्षी गेली सर.
1: म्हणजे
2: पण
1: 25 ला झाली
2: ते
1: म्हणजे.
2: आमचं मोहम्मद दस्तगीर सरांचं फाउंडेशन आहे.
1: बर
2: हा तर त्यांच्या फाउंडेशनच्या मार्फत एका दिवसाची राहायची व्यवस्था आणि पूर्ण रजिस्ट्रेशनची फी त्यांनी केली आणि तिथं मी 10 किलोमीटर केली.
1: वा वा वा वा
2: हा या दोन्ही म्हणजे तिथे झाल्याच्या नंतर मग इथे तिथे झालीपाल युनिव्हर्सिटीची मॅरेथॉन होती तिथे.
1: हा
2: हा तिथं पण 10 केली. अशा
1: बर
2: वेगळे पण या सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी तिन्ही ठिकाणी गेलो तरी मी एकटाच होतो तिथं दिव्यांग.
1: अरे वा म्हणजे
2: हा
1: दिव्यांग बाकी असतील पण
2: हा
1: अपायाने अपंग ते तुम्हीच जर.
2: हा आणि सांगतो सर तुम्हाला परत
1: हा
2: का या प्रवासामध्ये मला आतापर्यंत मनू भाकर मिळाली,
1: बर
2: मेरी कोम मिळाली
1: हा
2: आणि मनदीप सिंग जे
1: हा
2: जे ऑलिम्पिक विजेता आहे दोनदा
1: बर बर
2: हॉकी टीमचे ते
1: बर
2: मिळाले. हा ते वर्ल्ड कपची टीम ते मला उडुपीला मिळाली.
1: अरे
2: त्यांच्यासोबत
1: वा
2: त्या आयोजकांनी आमचं जेवण वगैरे पहिल्या
1: अरे
2: दिवशी ठेवलं.
1: वा
2: ते अप्रतिम आणि मोठ्या भव्य दिव्य हॉल मध्ये होतं
1: क्या
2: जे
1: बात
2: मी कधीच विसरू शकत नाही. ते
1: मनु भाकर बरोबर काय अनुभव आहे.
2: मनू भाकरचा तर तिथं काही जास्त वेळ फक्त फोटो घ्यापुरता वेळ मिळते. ते ब्रँड अम्बेसिडर राहतात
1: कुठे
2: ना
1: कार्यक्रम होता तो कुठे झाला
2: ते.
1: तो?
2: हा ते सर हरियाणा गव्हर्नमेंटने आयोजित केली होती ते.
1: अजून कोण म्हणाला तुम्ही?
2: अजून सर ते मेरी कोम,
1: मेरी कोमचं काय कुठे अनुभव आला?
2: मेरी ते सर मेरी कोम आणि राहुल चोपडा आणि मनू भाकर हरियाणा गव्हर्नमेंटने ते ब्रँड अम्बेसिडर होते. ते राहुल चोपडा नव्हते आले.
1: हा.
2: हा तर आम्ही त्या दोघांना भेटलो
1: बर बर
2: आणि त्यांना भेटल्याच्यानंतर त्यांचा एक दिव्यांगा सोबतचा एक वेगळाच अनुभव राहते. तो म्हणजे एकदम कोऑपरेटिव्ह राहते सर
1: बर
2: काही.
1: बर बर बर बर आणि ते ब्लाइंडची टीम क्रिकेटची भेटली होती ते कुठं? हा
2: त्यांच्यासोबतच सर भी आम्ही 2 घंटे राहिलो ते उडपी मणिपालला राहिलो सर आम्ही.
1: बर बर बर
2: हा
1: बर
2: आता यावर्षी झालेली मॅरेथॉन होती ते उडपीला, दरवर्षीच राहते ते मणिपाल
1: त्यावेळेस आले होते
2: युनिव्हर्सिटी.
1: का सी इंडियाची टीम ती
2: त्या ज्या
1: ब्लाइंड?
2: इंडियाच्या टीमला त्यांनी स्पेशल बोलवलं होतं जे म्हणजे तिथं पण राहायची वगैरे सगळी व्यवस्था केली होती
1: बर
2: आणि त्यांना यासाठी बोलवलं होतं का त्याचे मोटिवेशन करून पूर्ण त्याची माहिती आपल्या जगात गेली पाहिजे.
1: बर बर
2: हा
1: परदेशात वगैरे जायची संधी आली की नाही कधी?
2: नाही परदेशामध्ये सध्या तर नाही आली सर, पण समोरचं प्लॅनिंग आहे आपल्या नेपाळला एक लुम्बिनी म्हणून मॅरेथॉन असते ते जायची आहे. आणि सध्या अजून लद्दाखची तयारी राहील. सप्टेंबरमध्ये लद्दाख आहे. पुढच्या महिन्यामध्ये इथे 12 मुलाला राहील. तिथे बुकिंग वगैरे झालेलं आहे.
1: बर मग तुम्ही स्वतः जो नोंदणी करता का ऑनलाइन?
2: काही ठिकाणी फाउंडेशन करतात ते, ज्या ठिकाणी फाउंडेशन वगैरे नसलं तर मी स्वतःच करतो. जसं आता लद्दाखच्या मॅरेथॉन मध्ये आम्हाला कोणीच म्हणजे हे नाही केला, तिथं फाउंडेशन वगैरे काही चालत नाही.
1: बर
2: तर तिथं 3200 रुपये ते 10 किलोमीटरची होती. पण माझं 2 घंटे 10 मिनिटं 1 घंटा 56 मिनिटं असा 10 किलोमीटर असल्यामुळं 1 घंटा 45 मिनिटाचा पाहिजे सर्टिफिकेट. तर
1: बर
2: त्याच्यामध्ये मी बसत नसल्यामुळे मी मग तिथं 5 किलोमीटरची घेतली आहे
1: कुठल्या ह्याच्या
2: मॅरेथॉन लद्दाख मध्ये.
1: मॅपला? बर बर बर
2: आणि लद्दाखची मॅरेथॉन अशी मॅरेथॉन असते का त्या केल्याच्यानंतर तुम्हाला जगामध्ये कोणत्याही मॅरेथॉन मध्ये भाग घेता येते
1: बर बर बर बर
2: त्या
1: बर
2: सर्टिफिकेटच्या आधारावर.
1: क्या बात आहे. कारण तिथलं वातावरणात तुम्हाला सूट झालं पाहिजे ना.
2: हा ते आधीच बोलवतात ना सर ते वातावरणाचं वगैरे साठी 2 दिवस अगोदर बोलवतात ते सगळे. ते त्या वातावरण मध्ये पहिले हे करून घेतात. मग खूप मोठी मॅरेथॉन असते
1: ती
2: सर ती.
1: कधी आहे
2: ती सप्टेंबर महिन्यात आहे सर.
1: यार बाबा? त्याची तयारी चालू असेल.
2: हो त्याची तयारी चालू आहे सर आणि ते बुकिंग वगैरे झाली आहे माझी वाली.
1: बर बर मला आता तुमचं सांगा कृत्रिम पाय म्हणजे नेमका तुमचा डावा पाय काय कसा बसवलेला आहे काय नेम त्याच्याबद्दल जरा श्रोत्यांना सांगा.
2: हा तर सर माझा कृत्रिम पाय जो वरती जे घुटण्याच्या वर कापलेला आहे ना माझा, तर तो माझा स्टम्प म्हणू एक प्रकारचे.
1: बर
2: त्या स्टम्प माझा 10 ते 12 इंच आहे.
1: बर
2: त्या स्टंप मध्ये 12 इंच स्टंप मध्ये ते पहिले लायनर लावा जे रबराचं असते, ते लायनरचीच किंमत कमीत कमी 70-75 हजार आजच्या घडीला.
1: बर
2: मग त्याच्या वर येते एक कडक सॉकेट, हार्ड असलेलं सॉकेट, आणि त्याला एक एअर व्हॉल्व असते. तो व्हॉल्व आपण पूर्ण सॉकेट खालीपर्यंत गेला तर लावला लावला तर त्याच्यानंतर एअर व्हॉल्व लावून द्यायचा. मग किती काही आपण ओढला तर निघत नाही.
1: बर बर बर बर
2: त्याच्यानंतर माझा नी आहे, म्हणजे आज त्याची किंमत 4.5 लाख रुपये आहे.
1: बर
2: त्याचं नाव आहे 3R80, त्या
1: बर
2: नीचं नाव, ऑटोबॉक कंपनीचं. त्याच्यानंतर माझा एक मग खाली एक दंडा आहे, त्याच्यानंतर माझा फूट आहे, तो पण आजच्या घडीला त्याची किंमत 1,10,000 वरतीच आहे,
1: बर
2: म्हणजे पंज्याची किंमत, खायच्या खालच्या फूटची किंमत.
1: हाँ हाँ
2: त्याच्यानंतर मग असे पार्ट करू करू आज आजच्या घडीला त्याची किंमत 8.5 लाखापर्यंत आहे.
1: अरे बापरे,

0: बर
1: हा,
0: बर बर
1: आणि माझा नी असा मुडत असल्यामुळे आता मला थोडं पैशाच्या अभावी असा म्हणजे मग पालकट मांडून बसणारा बी त्याला करता येते.
0: बर
1: हा, आणि सर याच प्रवासामध्ये मी पर्पल गोवा फेस्टिवल मध्ये फक्त दिव्यांगासाठी असते, तो
0: बर
1: भारतामध्ये दोन ठिकाणी असते, एक राष्ट्रपती भवनामध्ये असते आणि एक गोव्याला असते.
0: बर
1: तर तिथं सगळ्या प्रकारच्या दिव्यांगाला तिथे म्हणजे शिकवले जाते, पॅरा ग्लायडिंग,
0: बर
1: पॅरा मोटरसायकल वगैरे जे समुद्रात चालतात ना ते, हा ते शिकवतात. आणि एंटरटेनमेंट खूप करून घेतात सर आमच्याकडून. हा, म्हणजे तो माझ्या मते प्रत्येक दिव्यांगाने तिथं ते जायला पाहिजे. आणि तिथं सर पूर्ण भारतभरातून दिव्यांग आल्याच्यानंतर आपला परिचय एकमेकांसोबत
0: कधी
1: होतो.
0: कधी असतात त्या स्पर्धा?
1: स्पर्धा नसते सर, ते तिथं सगळं तुम्हाला दिव्यांगाचं माहिती हे ते
0: बर
1: सगळं,
0: बर
1: आणि ते भारत सरकार आयोजित करते सर.
0: बर कधी असतं त्याचं काय वर्ष?
1: ते सर डिसेंबर महिन्या वगैरे मध्ये असते सर ते.
0: बर तुम्ही त्याच्यात गेला होतात का?
1: हा, त्याच्यात गेलो होतो. मला मला जिथे जिथं इंटरनॅशनल लोक येतात तिथं तिथं जाण्याची मला आवड आहे
0: बर
1: आणि
0: बर
1: मित्र
0: बर
1: बनवणे
0: खूप
1: आवड आहे.
0: वर्षांनी तुम्ही हे आवड जोपासता
1: हा,
0: ना.
1: तिथे स्वखर्चाने गेलो होतो,
0: बर
1: स्वखर्चानेच राहिलो होतो, पण बाकीचे इव्हेंट जे होते ते सगळं फ्री ऑफ चार्ज मध्ये होतात.
0: बर बर बर तुम्ही एकटेच जाता सगळीकडे?
1: सर मी माझे मिसेसला वगैरे 2-4 वेळा दिल्ली वगैरे वाघा बॉर्डर जयपूर इंदोर वगैरे सगळं दाखवून दिलेलं आहे.
0: बर
1: आता ती काही यायला बघत नाही तर मग मी एकटाच जातो.
0: एकटे जात. आता तुमचं 65-64 वय आहे.
1: माझं आता वय 64 सुरू आहे आणि आजही माझ्या तेव्हापासून मेजर डीपी सिंगने जेव्हापासून मला जिम आणि ग्राउंडवर चालायचं शिकवलं हे रेग्युलर सुरू असल्यामुळे आज मी आजपर्यंत मला कोणतंच औषध लागलेलं नाही.
0: फक्त अपंगत्वाचं जे जे काय औषध तुम्हाला जे लागत असेल
1: नाही
0: ते
1: नाही नाही,
0: होईल.
1: काहीच नाही काहीच नाही. माझ्या डॉक्टरने ते एकाच महिन्यामध्ये बंद करायला लावलं.
0: बर बर बर बर
1: आणि मग मेडिटेशन करणे, संध्याकाळी रात्री झोपाच्या वेळेस जेपी आराम म्हणून एक जे एम्स दवाखान्यात तुम्ही यायला व्यायाम आहे ते
0: बर
1: मसाज रिलॅक्सेशन म्हणतात त्याला, तो मी डेली करतो सर.
0: हो का? बर मला हे सांगा, नगरची तुम्ही मॅरेथॉन केली ना,
1: हो सर.
0: त्याबद्दल सांगा ना. 31 मेला
1: हा,
0: आता झाली, तर तुम्ही किती वेळात पूर्ण केली नगरची मॅरेथॉन?
1: तर ते सांगतो सर. मी नगरच्या मॅरेथॉन मध्ये आयोजकांनी राहायची व्यवस्था आमची पॅराडाईज हॉटेल मध्ये केली
0: बर
1: आणि तिथून नेणे आणायची व्यवस्था म्हणजे दुसऱ्या दिवशी
0: हा
1: 31 मेला म्हणजे मी 30 तारखेला तिथं आलो.
0: हा
1: मग तिथं पॅराडाईज हॉटेल मध्ये थांबलो, तिथं फ्रेश वगैरे झालो, मग बीफ घ्यायला गेलो.
0: बर
1: बीफ घ्यायला गेल्याच्या नंतर तिथं माझा म्हणजे इंटरव्ह्यू बी म्हणजे त्यांनी घेऊन घेतला. तर तो एवढा हे झाला का, मग सगळे म्हणजे बरेच लोक तिथे म्हणजे दुसऱ्या दिवशी त्यांनी व्यवस्था अति उत्कृष्ट आणि एकदम मस्त मेडिकल वगैरे सगळ्यापासून सुविधा हॉस्पिटल वगैरे सगळं एकदम छान दिलं. आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांच्या गाडीमध्ये जाऊन म्हणजे आम्ही तिथं 5 वाजता तिथं रिपोर्टिंग केलं. 5 च्या अगोदरच पोहोचलो आम्ही, कारण का माझ्या सोबतचे होते ते गाडीमध्ये बसणारे ते 21 किलोमीटर होते म्हणून त्यांच्यासाठी आम्ही लवकर आलो.
0: बर बर ते पण दिव्यांग होते का काय काय?
1: नाही नाही नाही नाही ते दिव्यांग नाही, ते सर्वसाधारणच होते.
0: तुम्ही एकटेच दिव्यांग होतात
1: मी एकटाच दिव्यांग होतो
0: म्हणजे पायाने असे?
1: पायाने.
0: बर बर बर बर बर
1: तिथे मग आयोजकांना मी भेटून म्हणलं मी अशाच्या प्रकारचा दिव्यांग आहो तर या गर्दीमध्ये मला न धाव एक दोन मिनिटं मला समोर काढून द्या. अर्धा 200 मीटर पर्यंत मला एस्कॉर्ट तरी द्या, कुणी मदतनीस तरी द्या. तर आयोजकांनी म्हणजे हो म्हणे तुम्ही 1 मिनिट समोर जा म्हणे, त्यांनी एस्कॉर्ट नाही दिला. तर मग मी माझ्या आईने बरोबर म्हणजे साईड साईडनं म्हणजे आपला हळूहळू निघून गेलो.
0: बर बर
1: तर
0: बर
1: यासाठी हळूहळू निघून गेलो का म्हणजे तरी पण एका जणाने मला थोडासा धक्का दिलाच होता, पण मी
0: बर
1: लवकर
0: बर
1: सावरून गेलो. ते
0: बर
1: सुरुवातीचा जो मॉब राहते सर तो धावायचा वगैरे खूप गडबडीचा राहते त्याच्यामध्ये, म्हणून मला आम्हाला टाइम लागतो यायला जायला. म्हणजे स्पेशल जर आपला रूट असता दिव्यांगासाठी तर तो तिथं असा कुठं राहत नाही,
0: बर
1: पण त्या
0: बर
1: सगळ्यांसोबतच आम्हाला धावा लागते आणि सगळ्यांना काळजी घेऊनच करावं लागते.
0: मग ती किती वेळात पूर्ण केली नगरची मॅरेथॉन
1: हा,
0: तुम्ही?
1: तर नगरची मॅरेथॉन सर 1 घंटा 34 मिनिट 19 सेकंदात केली सर.
0: अरे वा वा वा वा,
1: हा, 2 घंटे 34 मिनिट 29 सेकंदात
0: छान
1: 10 किलोमीटरची
0: मुलगा.
1: मॅरेथॉन पूर्ण केली
0: मग
1: सर.
0: काय अडथळा आला नाही काय नाही एकदम
1: नाही नाही
0: व्यवस्थित
1: सांगतो
0: चालू?
1: सांग, ते अडथळा वगैरे काही नाही आला, पण जातानी आणि येतानी सगळ्यांना हे करत होतो, चेअरअप करत होतो, वेल्डन करत होतो, ते पण मला करत होते. म्हणजे एवढा सुंदर आणि सांगायचं म्हणजे का आमच्या विदर्भ म्हणजे आमच्या वर्धा जिल्ह्यात जागतिक उष्णतामानामध्ये आमचा वर्धा जिल्हा असल्यामुळे मला म्हणजे ग्राउंडची तयारी करताच नाही आली.
0: हो म्हणजे
1: ग्राउंडची आणि रोडवरची तयारी करताच नाही आली. म्हणजे उन्हाळा एवढा आमच्याकडे भयानक असते, फक्त जिमच्या भरोश्यावर मी तिथं एवढं चाललो. ते मी तिथं 2 घंटे 34 मिनिटांमध्ये पूर्ण केली.

0: वेगळे व्यायाम प्रत्येक दिवशी वेगळे करतो सर.
1: आणि मग काही विशिष्ट अशी तुमचे काही एक्झरसाइज वगैरे आहेत का, की कृत्रिम पायाच्या याला काही असं काही तुम्हाला शिकवलंय का?
0: नाही, कृत्रिम पायाची काही एक्सरसाइज वगैरे नाही राहत सर, सगळं ते बाकी आपण तो पाय वगैरे काढता येते, घालता येते, तुम्हाला कधी भी काढा कधी भी घाला.
1: बर
0: आणि मग तो पूर्ण पाय काढल्याच्यानंतर मग मी एक ते एक्सरसाइज करतो JPR म्हणून,
1: बर
0: ते मला एम्स दवाखान्यात मिळालेली, ते पूर्ण सगळ्यांनी करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामध्ये मसल्स व्यायाम आहे, नाकाची, तोंडाची, दाताची, डोळ्याची, पूर्ण पायाची, जेवढे काही मसल्स आहेत सगळ्यांचा व्यायाम होतो सर त्याच्यात.
1: वा रोज तुम्ही ते नियमितपणे करता.
0: हा ते म्हणजे माझ्या शरीरासाठी मी एवढा वेळ दिला देत असल्यामुळे मला कोणती औषध नाही सर.
1: आणि विपश्यने आहेच
0: विपश्यना तर आहेच माझ्यावरती, आणि
1: आहे.
0: त्याच्या त्या व्यतिरिक्त सर मी ओशोचे 2 सेमिनार पण केले दिव्यांग झाल्याच्या नंतर.
1: बर हो का.
0: हा, एक गोव्याला केला होता आणि एक इथं.
1: फायदा काय झाला तुम्हाला?
0: हा सर, तिथं त्या विपश्यनामध्ये कसं सर, त्या विपश्यनामध्ये तुम्हाला एवढं म्हणजे याच्या ओशोच्या याच्यामध्ये एवढं तुम्हाला नाचून घेतात, एवढं ते करतात सगळे, तर तुम्हाला तिथं एक वेगळाच अनुभव येते, एक आनंद सगळे या
1: बर
0: विपश्यनामुळेच तुम्हाला म्हणजे माणसाच्या जीवनामध्ये जेवढा आनंद येईल तेवढा आनंद मिळतो सर. जीवनामध्ये आनंदी आनंदी राहायचं असेल तर तुम्हाला विपश्यना करा, ओशोचं मेडिटेशन करा, तुम्हाला जे आवडते ते करा.
1: म्हणजे तुम्ही मोठ्या अपंगत्वावर मात केलेली आहे,
0: हो
1: अतिशय
0: सर,
1: स्मरणीय अशी कामगिरी आहे. म्हणजे माणसाने असं जर थोडासा अपघात झाला तर माणूस असं खचून जातं, तुम्ही
0: हो
1: मात्र चांगल्या जिगरीनी स्वतः उभे
0: हो सर,
1: राहिलात आणि
0: हो
1: एक वेगळा तुम्ही लोकांपुढे आदर्श निर्माण केलेला आहे. एक
0: हो
1: प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून तुमच्याकडं सर्वजण
0: बरोबर
1: पाहत
0: आहे
1: आहेत. तुम्ही दिव्यांग आणि यांना काय संदेश देऊ इच्छिता?
0: सर. मी दिव्यांग व्हायच्या संदेशाच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगतो सर. तर आता मला माझा एवढा प्रभाव म्हणजे काम बघितलंय त्यानंतर, आमच्या इथं फाउंडेशन आहे,
1: बर
0: निसर्ग सेवा समिती आहे, बहार नेचर फाउंडेशन आहे, पत्रकार लोकांचा मोठा ग्रुप आहे,
1: बर
0: तो जागतिक लेवलचा ग्रुप आहे, त्याचं नाव मला आता आठवत नाही,
1: बर
0: व्हॉइस ऑफ इंडिया.
1: हा हा हा
0: व्हॉइस ऑफ इंडियाच्या मार्फत मी माझा सत्कार झाला.
1: बर अरे
0: हा
1: वा
0: हा सत्कार झाला आणि मग असे छोटे मोठे सत्कार भरपूर झाले. आणि सर माझ्या याच्यामुळे मला, आणि मी सामाजिक वनीकरण वन विभागात कार्यरत असल्यामुळे मला इन्व्हायरमेंटचा भी खूप म्हणजे हे आहे,
1: बर
0: तर या माध्यमातून मला शाळेला वगैरे बोलवतात.
1: हा
0: महिला इंजिनिअरिंग कॉलेज नागपूरला आहे,
1: हा हा
0: तर त्यांनी म्हणजे त्या मुलींच्या पूर्ण गेमचं उद्घाटन करायसाठी आणि ते इनॉग्रेशन करायसाठी मला बोलवलं.
1: अरे वा
0: आणि तिथं म्हणजे मला मानधन पण दिलं, म्हणजे तुम्ही जर चांगलं काम करत राहिले, दिव्यांग लोकांना चांगलं काम करत राहिले सांगतो, तर म्हणजे असे जागोजागी शाळेमध्ये जाऊन माझ्या पक्षी मित्राचे भी काम करतो सर. पक्षी म्हणजे जनगणना म्हणा, पक्षी निरीक्षण करायला पण जातो.
1: बर
0: आणि त्याच्यानंतर मग मी एकदा माझ्या मित्राची मुलगी तिरुवनंतपुरमला होती, तिथे केंद्रीय विद्यालयाचे जे 14 वर्षाच्या खालील विद्यार्थ्यांचे तिथे गेम्स होतात, रनिंग ऍथलेटिक्स गेम मध्ये, तिथं त्याच्यासोबत सहज म्हणून गेलो आणि असं बाजूला बसलो, तर त्यांना माहित झालं की हा माणूस मॅरेथॉन करते बा. हा, तर तिथं जे पहिला दुसरा तिसरा मुलगी आलेले राहते सर, त्यांना मला मेडल आणि सर्टिफिकेट द्यायला लावलं तिरुवनंतपुरमला. जे जे भारतामधली तिथं साई नावाची संस्था आहे भारताची, भारत गव्हर्नमेंटची, आणि त्या संस्थेमध्ये सर्वात शेवटी तिथूनच ऑलिम्पिकची आणि आशियाची तयारी तिथं केली जाते. तिथे मला जाण्याचा योग आला. तर अशा बऱ्याचशा शाळांमध्ये म्हणजे आता सुरूच राहते. आता उद्या जागतिक पर्यावरण दिन आहे, तिथं भी मी जाणार आहोत आमच्या निसर्ग सेवा समितीच्या 25 वर्षगाठ जाणीप्रीत्यर्थ.
1: म्हणजे सामाजिक उपक्रमातही तुमचा सहभाग आहे.
0: सामाजिक उपक्रम मी सोडतच नाही तर जिथं मला बोलवलं तिथं जातो. आणि मी माझा असा एक स्वभाव आहे का, मला शासनाची वर्दी म्हणजे घालून ड्रेस घालूनच ड्युटी केली सर जंगलामध्ये. शासनाची वर्दी घालून ड्युटी केल्यामुळे मला म्हणजे आणि जंगल सफारीच्या कामामध्ये तिकडे माझ्या जंगल सफारीचे उद्घाटन विवेक ओबरॉयच्या हस्ते पण झालेलं, अडेगाव जंगल सफारी गेट म्हणून.
1: अरे वा
0: तर त्याच्यामुळे त्या ओळखीमुळे मला नवीन नवीन देश विदेशातले लोक मिळत गेले, त्याच्यामुळे मला कामाचा उत्साह वाढत गेला आणि सगळ्या बाबीच्या म्हणजे माहिती होत गेल्या ना. आणि जंगलामध्ये रात्रंदिवस गस्ती केल्यामुळे मला खूप अनुभव आहे. त्याच्या त्या अनुभवाच्या माध्यमातून माझे व्याख्यान वगैरे इकडे शाळा कॉलेजला सुरू असतात सर.
1: बर तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता दिव्यांगांना?
0: दिव्यांगांना हा संदेश देऊ इच्छितो, दिव्यांग स्वतःला समजू नका, स्वतः तुम्ही बाहेर निघा, बाहेर जगासोबत तुमची तयारी करा आणि तुम्ही जगाला दाखवा का मी पण काही आहो, तरच तुम्ही म्हणजे ओळख निर्माण करा स्वतःची. हा, आणि स्वतःची ओळख निर्माण केल्याच्या नंतर तुम्हाला पण म्हणजे चांगले चांगले स्टेज उपलब्ध होतील आणि चांगले चांगले प्रतिष्ठान तुम्हाला बोलवतील तुमच्या कार्यासाठी.
1: बर बर बर
0: हा संदेश देऊ इच्छितो.
1: बर आत्ता आपल्या समवेत

0: लोक भानसेसाहेब होते, त्यांनी आपल्याला अतिशय मौलिक अशी क्रीडाविषयक माहिती दिली, त्यांची मॅरेथॉनच्या स्पर्धांची, त्यांची एकूण जीवनाची वाटचाल अतिशय विस्तृत प्रमाणात सविस्तरपणे सांगितली. श्रोत्यांनी त्याच्यातून नक्कीच बोध घेतील. तर तुम्ही आमच्या आज मुलाखत, खास मुलाखत दिली त्याबद्दल सर तुमचे मी आभार मानतो. धन्यवाद सर तुमचं.
1: सर मला पण आपल्या रेडिओ FM च्या माध्यमातून मला बोलण्याची संधी मिळाली, तर त्या पूर्ण टीमची आणि आपले आपले पण मी स्वतः आभार घ्यावं सर. खूप खूप
0: धन्यवाद सर.
1: धन्यवाद सर.
0: धन्यवाद.
2: श्रोते हो, क्रीडा झेप या शो मध्ये आज आपण ऐकत होता दिव्यांग मॅरेथॉनपटू अशोक भानसे यांची मुलाखत. त्यांच्याशी संवाद साधला होता ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी. पुन्हा भेटूया पुढच्या गुरुवारी क्रीडा झेप या मालिकेमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा आणि मी परी आहे तुमच्या सोबत। आपला शो सुरू होत आहे आठवणीतील गाणी। आजचा शो खूप खूप खूप खास आहे। आज आपण अशा एका मखमली व्यक्तीचा प्रवास ऐकणार आहोत ज्याने आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि नृत्याने केवळ बॉलिवूडच नाही तर जगातील लाखो लोकांची मन जिंकली आहेत। होय, आज आपण गप्पा मारणार आहोत आपल्या महाराष्ट्राची शान धग धग गर्ल माधुरीजी दीक्षित। प्रवास सुरू होतो 15 मे 1967 पासून मुंबईतल्या एका सुशिक्षित आणि सुसंस्कृत मराठी कुटुंबात। माधुरीजींचा जन्म झाला। वडील शंकरजी दीक्षित आणि आई स्नेहलता दीक्षित। घरात गायनाचं आणि अभ्यासाचं अतिशय शिस्तबद्ध वातावरण होतं। माधुरीजी अवघ्या 3 वर्षाच्या असताना त्यांच्या पायातील ताल त्यांच्या आईने ओळखला। वयाच्या अवघ्या 8व्या वर्षापर्यंत त्यांनी शास्त्रीय नृत्य म्हणजेच कथ्थक रीतसर शिक्षण घेऊन त्यांनी त्यात स्कॉलरशिपही मिळवली होती। पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या या लाडक्या अभिनेत्रीला अभिनयाच्या दुनियेत यायचंच नव्हतं। त्यांना विज्ञानाची प्रचंड आवड होती। त्यांनी मायक्रोबायोलॉजी हा विषय घेऊन BSc शिक्षण सुरू केलं होतं। त्यांना लॅबमध्ये संशोधन करायचं होतं, पण नशिबाच्या या वहीत नक्षत्रासाठी ग्लॅमरच्या जगातील एक वेगळंच पान लिहून ठेवलं होतं। तर आपण जाणून घेणार आहोत एका छोट्याशी म्युझिकल ब्रेक नंतर, पण त्याआधी डोला रे डोला हे गाणं देवदास या चित्रपटातील एक गाणं आहे। गायक कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल आणि KKG, संगीतकार इस्माईल दरबार, गीतकार नुरसज्जी भद्र। तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, कॉलेजमध्ये असताना राजश्री प्रोडक्शनच्या एका कर्मचाऱ्याची नजर माधुरीजींवर पडली. तिथे त्यांचे डोळे आणि तेच हसू पाहून त्यांनी तिला चित्रपटाची ऑफर दिली. घरच्यांनी आधी नकार दिला, पण नंतर केवळ अनुभव म्हणून चित्रपटात काम करायला परवानगी दिली आणि अवघ्या 17व्या वर्षी माधुरीजींचा पहिला चित्रपट आला अभूत. हा चित्रपट बॉक्स ऑफिसरवर स्पेशल अपयशी ठरला. त्यानंतरचा काळ माधुरीजींसाठी सोपा नव्हता. त्यांनी आवारा बाप, स्वाती, हिफाजत असे एका पाठोपाठ एक चित्रपट केले, पण यश त्यांच्यापासून दूरच होतं. त्या काळात चित्रपट सृष्टीला त्यांना फ्लॉप हिरोईन म्हणून हिरवून जाऊ लागलं होतं एका मोठ्या दिग्दर्शकाने. तर त्यांच्या सावळ्या रंगामुळे आणि तुझ्यात हिरोईन बनायचे एकही गुण नाहीत असं म्हणून नाकारलं होतं. पण माधुरीजी खचल्या नाहीत. त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते त्यांची आई, वडील आणि त्यांच्या नृत्याची साधना. अखेर त्यांच्यात ही जिद्द पाहून दिग्दर्शक सुभाष घई यांनी त्यांची प्रतिभा ओळखली आणि त्यानंतर कर्मा या चित्रपटात त्यांना एक छोट्या गाण्यात संधी दिली. त्यातूनच बॉलिवूडला कळून चुकलं की या मुलीमध्ये काहीतरी वेगळीच जादू आहे. तर मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी बडी मुश्किल बाबा बडी मुश्किल हे गाणं लज्जा या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक अलका याज्ञिकजी, संगीतकार अनुजी मल्लिक, गीतकार समीरजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, वर्ष उजाडलं 1978 साली. दिग्दर्शक एन चंद्र एक चित्रपट बनवत होते, तेजाब. या चित्रपटात त्यांनी माधुरीजींना मुख्य भूमिका दिली. चित्रपटात एक गाणं होतं ज्यासाठी सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी माधुरीजीकडून तब्बल 17 दिवस रात्र सराव करून घेतला होता. आणि जेव्हा हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाला, पडद्यावर जेव्हा माधुरीजी मोहिनी बनून आल्या, तेव्हा थिएटरमध्ये लोकांनी नाणी आणि नोटा उधळायला सुरुवात केली. एका रात्रीतच माधुरीजी स्टार बनल्या. पोस्टरवर त्यांचे फोटो झळकले. तेजाब सुपरहिट ठरला आणि माधुरीजींना आयुष्यात पहिला फिल्मफेअर नॉमिनेशन मिळाला. त्यानंतर बॉलिवूडमध्ये माधुरीजींचा पर्व सुरू झाला. 1990 मध्ये आलेल्या आमिर खान सोबत दिल चित्रपटात असो किंवा सलमान खान सोबत साजन या चित्रपटात असो, माधुरीजींची जादू चालली होती. त्यांनी सिद्ध केलं की त्या फक्त सुंदर दिसत नाही तर त्यांच्या अभिनयातही प्रचंड ताकद आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी घर मोरे परदेसिया हे गाणं आपण ऐकणार आहोत. कलंक या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक श्रेयाजी घोषाल, वैशाली महाडे, संगीतकार प्रीतम जगीतकार, अमिताभ भट्टाचार्य. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, 1992 मध्ये आलेला बेटा चित्रपट, या चित्रपटात धक धक करने लगा हे गाणं भारतीय चित्रपट सृष्टीतलं सर्वात सेन्सनेशनल गाणं म्हटलं जातं. ह्या गाण्यातील त्यांच्या हालचाली आणि त्यांचे हावभाव पाहून संपूर्ण देशाच्या काळजाचा ठोका चुकला आणि त्यांना नाव मिळालं धक धक गर्ल. 90s दशकात माधुरीजींना लेडी अभिनेता म्हटलं जाऊ लागलं. त्या काळात चित्रपटांच्या पोस्टरवर हिरो पेक्षाही जास्ती माधुरीजींचे चेहरे असायचे. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1993 मध्ये जेव्हा भारतीय सिनेमाचा सर्वात मोठा चित्रपट आला तो म्हणजे हम आपके कौन है. या चित्रपटासाठी माधुरीजींना को स्टार सलमान खान पेक्षाही खूप जास्त मानधन मिळालं होतं. निशाची भूमिका आणि ती जांभळी साडी, या काळात ती साडी लग्नाचा ट्रेंड बनली होती. त्यानंतर खलनायक मधील चोली के पीछे, अंजाम मधील त्यांची सायकोची भूमिका, त्यानंतर मृत्यूदंड मधील महिला संघर्षाचा अंदाज, आपल्याला माधुरीजी वेगवेगळ्या भूमिकेत दिसल्या आहेत. आपण अशाच काही गप्पा मारणार आहोत, पण त्याआधी किसी दिन बनूंगी मैं राजा की रानी हे गाणं राजा या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक उदित जी नारायण आणि अलकाजी याज्ञिक, संगीतकार नदम जी श्रावण, गीतकार समीर जी, कलाकार माधुरी जी आणि संजय जी कपूर. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, 2007 मध्ये माधुरीजींनी आजा नचले या गाण्यातून बॉलिवूडमध्ये दिमागदार कमबॅक केला. त्यानंतर 2011 मध्ये त्या आपल्या संपूर्ण कुटुंबासह कायमचे भारतामध्ये परतले. त्याआधी ते अमेरिकेमध्ये होते. भारतात आल्यावर त्यांनी केवळ चित्रपट केले नाही तर टीव्ही रियालिटी शो झलक दिखला जा आणि डान्स दिवाणू चे जज बनून त्यांनी छोट्या पडद्यावरही आपली जादू पसरवली. आज सोशल मीडियावर ज्या OTTचा जमाना आहे, पण माधुरीजी इथेही मागे नाही. द फेम गेम यासारख्या वेब सिरीज मधूनही त्यांनी OTTवरही पदार्पण केलं. इतकंच नाही तर त्यांनी आपल्या मराठी चित्रपट 15 ऑगस्ट सारख्या चित्रपटात अभिनय आणि निर्मिती क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवलं. वय हा केवळ एक आकडा असतो हे माधुरीजींनी त्यांच्या फिटनेस आणि नृत्याप्रती निष्ठेने दाखवून दिलं. जेव्हा त्या हसतात तेव्हा असं वाटतं की काळ थांबला आहे. आणि आपण आत्ता ऐकलं माधुरीजींची जीवनगाथा, त्यांचा संपूर्ण प्रवास. आणि आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पण त्याआधी देखा है पहली बार हे गाणं साजन या चित्रपटातील एक गाणं आहे. गायक SP बालसुब्रमण्यम आणि अलकाजी याज्ञिक, संगीतकार नदीश जी श्रावण, गीतकार समीरजी, कलाकार माधुरीजी दीक्षित आणि सलमान खान. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील अगळ्या वेगळ्या ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक आणि निसर्गाचं वरदान लाभलेल्या पर्यटन स्थळांची सैर करूया.
1: चला भटकंतीला ट्रॅव्हल शो मध्ये दर रविवारी सकाळी 8 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर आवाज तुमचा.

आपल्या नगर शहरातील सामाजिक संस्था म्हणजे स्नेहालय. स्नेहालय या संस्थेच्या नावातच स्नेह आहे आणि तो स्नेह जपण्याचा प्रयत्न स्नेहालय अनेक वर्षांपासून करीत आहे. आपलं सामाजिक दायित्व ओळखून समाजासाठी काम करता करता समाजासाठी काम करणाऱ्या लोकांना घडवण्याचं काम करणाऱ्या या स्नेहालय संस्थेला नक्की भेट द्या. स्नेहालय, एफ ब्लॉक, श्री टाइल्स चौक, न्यू अमोनिया प्लांट शेजारी, MIDC, अहमदनगर.

नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबर ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल. श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे. या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

मानवी तस्करीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉक्टर गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंटमध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.